श्रोते हो, सुप्रभात। 100.5 MHz आकाशवाणीचे हे धुळे केंद्र आहे। आज शनिवार, दिनांक 27 जून 2026। आमच्या आजच्या प्रसारण सभेत आपलं मनपूर्वक स्वागत। 5:58 झाली, प्रसारणाला आरंभ करीत आहोत मंगलध्वनीनं।

लता मंगेशकर यांच्या स्वरात संत तुकाराम यांची भक्तिरचना आपण ऐकली. संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. अर्चना या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात आता ऐकवीत आहोत अजित कडकडे यांच्या स्वरात संत नामदेव यांचं भक्तिगीत. संगीत आहे शांक नील यांचं.

आशा भोसले यांच्या स्वरात पी सावळाराम यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं वसंत प्रभू यांचं. आता ऐकूया सुरेश वाडकर यांच्या स्वरात मंगेश पाडगावकर यांचं गीत. संगीत आहे मधुकर पाठक यांचं.

अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात चंद्रशेखर वराडपांडे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं नंदू होनप यांचं. या गीताबरोबरच अर्चना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. 100.5 MHz आपण ऐकत आहात आकाशवाणी धुळे केंद्राचं प्रसारण. सहा वाजून 35 मिनिटं झालीत. आता ऐकूया सन ऑफ इंडिया या चित्रपटातील शांती माथुर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात शकील बदायुनी यांचं देशभक्तीपर गीत. संगीत आहे नौशाद यांचं.

0: आताच आपण देशभक्तीपर गीत ऐकलं 100.5 MHz-वर. आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 6:40 झाली. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषी संपदा. ऐकूया चारा पिकांचे नियोजन याविषयी डॉक्टर अंबादास माडकर यांनी दिलेली माहिती.
1: नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण चारा पिकाचे नियोजन कसे करावे याबद्दल माहिती मी आज देत आहे. जनावरांना वर्षभर हिरव्या चाऱ्याची ही गरज असते, यासाठी आपल्याला चारा नियोजन हे खूप महत्वाचं आहे. आणि जवळजवळ आपण 70% जो खर्च आहे तो खाद्य चाऱ्यावरतीच करत असतो. त्यासाठी हिरवा चारा उत्पादनाचे वर्षभर नियोजन आत्तापासूनच करावे. त्याचबरोबर यासाठी आपल्याकडील असणारी जनावरांची संख्या, लागवडीखाली असणारे शेत जमीन, उपलब्ध क्षेत्र, सिंचनाची सुविधा याचा विचार करावा. हिरवा चारा वार्षिक नियोजन करून जनावरांना सकस चारा मिळावा याकरता हवामान विभागानुसार तृणवर्गीय किंवा द्विदल वर्गीय किंवा एकदल वर्गीय चारा पिकांची लागवड करावी. यामध्ये एकदल वर्गीय पिकामध्ये मका, ज्वारी, बाजरी यासारख्या शर्करायुक्त आणि तंतुमय पदार्थ जनावरांना मिळत असतात. तसेच द्विदल वर्गीय पदार्थापासून मोठ्या प्रमाणात प्रथिने, खनिजे, जीवनसत्वे हे जनावरांना यापासून मिळत असतात. समतोल आहार मिळवण्यासाठी दोन्ही पिकांचा चारा पिकामध्ये समावेश करावा. यामध्ये मी तुम्हाला तृणवर्गीय गवत किंवा गवताची व हंगामी व बहुवार्षिक पिके सांगणार आहे. यामध्ये खरीपमध्ये आपण मका, ज्वारी, बाजरी, सातू, जव हे एकदलीय हंगामी घेतो. तसेच बहुवार्षिक मध्ये नेपियर, संकरित नेपियर, गिनी गवत, प्यारा गवत, अंजन गवत या प्रकारचे गवत आपण आपल्या शेतामध्ये घेतली पाहिजे. तसेच कडधान्य किंवा द्विदल वर्गीय म्हणतो याच्यामध्ये हंगामी चवळी, गवार, वाल, रानमूग, तसेच बहुवार्षिक मध्ये लसूण घास, स्टायलो, दशरथ, सुबाबूळ पिकामध्ये या मुख्यतः या कडधान्य व द्विदल वर्गीयमध्ये प्रथिनांचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे दूध उत्पादनाला फायदेशीर आहे. तसेच एकदा कट केल्यानंतर तुम्ही वारंवार ही पिके गवत कट करू शकता. यामध्ये लसूण घास हे खूप महत्त्वाचं.

जनावरांसाठी सरासरी जर आपण विचार केला, एका दुभत्या गाई आणि म्हशीकरता दिवसाला 25 किलो हिरवा चारा हा आवश्यक असतो. तसेच खाद्यामध्ये दुधाच्या उत्पादनानुसार 2 ते 4 किलो सरकी पेंड ही जनावराला भिजून द्यावी. तसेच सुका चारा 5 ते 10 किलो जनावराच्या उत्पादनानुसार द्यावे. आणि त्याचबरोबर क्षार मिश्रण 100 ते 200 ग्रॅम हे त्यामध्ये मिक्स करावे. तसेच 50 ग्रॅम मीठ ही पशुखाद्यामध्ये मिक्स करून जनावरांना जर दिला तर जनावरांच्या उत्पादनामध्ये वाढ होते आणि शेतकरी बांधवांना उत्पादनही चांगले मिळते. तर वर्षभर जर या चाऱ्याचं आपण नियोजन व्यवस्थित केलं तर शेतकऱ्यांना जास्तीत जास्त उत्पादन मिळू शकतं. धन्यवाद.

आताच आपण कृषी संपदा या कार्यक्रमात चारा पिकांचे नियोजन याविषयी डॉक्टर अंबादास माडकर यांनी दिलेली माहिती ऐकली. 100.5 MHz आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत. 6:44 झालीत. ठीक 6:45 आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीवरून आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे कार्यक्रम सहक्षेपित करणार आहोत.

0: श्रोते हो नमस्कार। आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण अमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कृष्णा पेवेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया।
1: श्रोते हो नमस्कार। आजच्या भागामध्ये या अमली पदार्थांचा माणसाच्या एकूण कार्यशक्तीवर तसंच मानसिकतेवर सुद्धा काय परिणाम होतो हे डॉक्टरांकडून जाणून घेऊया। सर काय सांगाल याबद्दल?
2: याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीचं जे लक्ष आहे चित्त ते बाधित होतं। म्हणजे आपण बघतो तरुण मंडळी जास्त प्रमाणात याच्यात ओढले जातात। अटेन्शन आणि कॉन्सन्ट्रेशन या समस्या येतात आणि हळूहळू मग त्याच्या जे काही अकॅडेमिक्स आहे त्याचा अभ्यासक्रम आहे त्याच्यावर त्याचं कुठेतरी रिफ्लेक्शन होतं आणि मग त्याचा परफॉर्मन्स हा एक प्रकारे घसरत जातो। दुसरं म्हणजे हे व्यसन केल्यामुळे बरेच वेळेला निष्क्रियता येते। अशा रीतीने कर्तव्य जे आपले आहे की त्या कर्तव्यामध्ये कसूर ही दिसून येते।
1: म्हणजे ज्या गोष्टीला प्रायोरिटी दिली पाहिजे ते मागे पडतं कुठे
2: पडतात। एखादा समजा नोकरीवर जाणारा असेल तर तो बऱ्याच वेळेला या नशेच्या अधीन असल्यामुळे त्याचे सुद्धा ऍबसेंटिझम हे खूप कॉमन कारण आहे। हे होता होता कुटुंबावरती सुद्धा त्याचे विपरीत परिणाम होतात। बरेचसे जे व्यसनी अंमली पदार्थ आहेत त्याच्यामुळे एक प्रकारचं संशयी वातावरण मनामध्ये येतात, संशयाचे विचार येतात आणि मग त्या अनुषंगाने भांडणं सुरुवातीला, मग मारहाण आणि अगदी जीवावर उठणं वगैरे अशा कृती त्याच्यातून घडू शकतात। तर एकंदरीत म्हणजे जे वैयक्तिक म्हणून जबाबदाऱ्या असतात त्याच्यामध्ये ती व्यक्ती पाठी पडते आणि त्याचबरोबर चार चौघात जाऊन जे सामाजिक जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्यांमध्ये सगळं मागे पडतो माणूस। बऱ्याच वेळेला कसं असतं ही जे अंमली पदार्थाचे व्यसनं जडतात त्यावेळेला इतरही मानसिक समस्या त्यांना उद्भवतात। डिप्रेशन, स्किझोफ्रेनिया सारख्या किंवा सायकोसिस आम्ही म्हणतो, अँग्झायटी अशा गोष्टी त्यांच्यामध्ये दिसून येतात आणि एकंदरीत तो त्या जे वावटळ निर्माण होतं त्याच्यामध्ये खेचला जातो।
1: पर हे सगळे झाले दुष्परिणाम, पण एखाद्या व्यक्तीला जर लक्षात आलं की आपण याच्यापासून दूर राहायला पाहिजे तर अशा वेळी त्या व्यक्तीनं काय प्रयत्न करावेत?
2: आता याच्यामध्ये पहिला टप्पा आहे म्हणजे मान्य करणं, मी या गोष्टीमध्ये अडकलोय। एकदा का तिची व्यसनाचे विड्रॉल सिम्पटम्स कमी झाले की मग त्याच्यावर ग्रुप थेरपी किंवा काउन्सिलिंग असतात किंवा सायकोथेरपी आम्ही म्हणतो

0: ती करावी लागते. ती केल्यानंतर त्या व्यक्तीला स्वतःचे स्ट्रॉंग पॉइंट्स कळतात, वीक पॉइंट कळू शकतात. जे वीक पॉइंट्स असतील तर त्याच्यावर मात करता येते, किंवा स्ट्रॉंग पॉइंट्स असतील तर ते अधिक कसे बळकट करता येतील याकडे लक्ष देऊन मग तो प्रवास सुखकर होऊ शकतो. पण याच्यामध्ये त्याचे जे मित्र आहेत किंवा आप्तेष्ट आहेत, कुटुंबातील सदस्य आहे, यांनी थोडं त्याला मदत करणं गरजेचं आहे. समजून घ्यायला पाहिजे की हा एक आजार आहे आणि तो आजारी आहे, तर त्याला त्या त्या टप्प्याप्रमाणे काळजी जर घेतली आणि त्याला प्रोत्साहित केलं तर तो या व्यसनांपासून किंवा या अंमली पदार्थांपासून दूर राहू शकतो.
1: तर श्रोते हो, अंमली पदार्थांमुळे होणारं नुकसान, जी हानी होते त्या संदर्भात, त्यावर काय उपचार करता येतील याही संदर्भात आपण मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कृष्णा पेबेकर यांच्याकडून अतिशय सविस्तर अशी माहिती घेतली, त्याबद्दल त्यांचे आपण आभार मानूया. डॉक्टर, आपण इथे आलात आणि अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्ताने अतिशय महत्वाची माहिती आमच्या सर्व श्रोत्यांना दिली, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कृष्णा पेवेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

0: श्रोते हो, आज आपण पावसाचं घटतं प्रमाण याविषयी डॉक्टर राहुल भागवत यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
1: नमस्कार श्रोते हो, आज आपण वन्यजीवांचे आपल्या निसर्गात काय महत्व आहे ते जाणूया. जेव्हा आपण वन्यजीवांचं रक्षण करतो तेव्हा आपण पृथ्वीवरील जीवनाचं रक्षण करतो. पक्षी, प्राणी, कीटक, सरीसृप, मासे, कासव, साप, झाडं आणि सूक्ष्मजीव हे सर्व मिळून पृथ्वीवरील जीवनचक्र चालवतात. आज मानव स्वतःला पृथ्वीवरील सर्वात बुद्धिमान जीव समजतो, परंतु सत्य हे आहे की मानव निसर्गावर अवलंबून आहे. निसर्ग मानवावर अवलंबून नाही. जर वन्यजीव आणि नैसर्गिक परिसंस्था नष्ट झाल्या तर मानवाचे अस्तित्वही धोक्यात येईल. निसर्गातील प्रत्येक जीव अन्नसाखळीचा भाग आहे. शाकाहारी प्राणी वनस्पती खातात, मांसाहारी प्राणी शाकाहारी प्राण्यांची संख्या नियंत्रित ठेवतात, तर कीटक, पक्षी आणि सूक्ष्मजीव परिसंस्थेतील विविध प्रक्रिया चालू ठेवतात. जर एखादी प्रजाती नष्ट झाली तर संपूर्ण अन्नसाखळी विस्कळीत होऊ शकते. अनेक पक्षी फळे खातात आणि त्यांच्या विष्ठेद्वारे बिया दूरवर पोहोचवतात, त्यामुळे नवीन जंगले निर्माण होतात. हॉर्नबिल, बुलबुल, बारबेट, कबूतर यांच्यासारखे पक्षी जंगल पुनर्निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. अनेक पक्षी दररोज शेकडो कीटके खातात. बीटर, ड्रॉंगो, सॉलो, वॉबलर यांच्यासारखे पक्षी शेतकऱ्यांचे मित्र आहेत. गिधाड, गरुड, घार यासारखे पक्षी स्वच्छता दूत आहेत. काही वर्षापूर्वी भारतात लाखो गिधाडे होती, परंतु दुधाळ जनावरांना दिल्या जाणाऱ्या डायक्लोफिनाइक या औषधामुळे गिधाडांची संख्या 95% घटली. वन्य प्राण्यांचे पण महत्त्व आहे. वाघ, बिबट्या, रानकुत्री आणि इतर शिकारी प्राणी जंगलाचा समतोल राखतात. जर जंगलात वाघ नसतील तर हरणांची संख्या वाढेल, गवत आणि झाडांची पुनर्निर्मिती कमी होईल, जंगलाचे नुकसान होईल. म्हणूनच शिकारी प्राणी हे जंगलाचे रक्षक आहेत. कीटकांचे पण खूप महत्त्व आहे. मधमाशा आणि परागीभवन ही निसर्गातील सर्वात महत्त्वाची बाब आहे. जगातील सुमारे 75% फुलझाडं आणि 35% पेक्षा जास्त

0: अन्न पीक पराजित होण्यासाठी मधमाशांवर अवलंबून आहे. मधमाशा नसतील तर काय होईल? तर अन्न उत्पादन कमी होईल, जैव विविधतेचा ऱ्हास होईल. आता आपण सरीसृपांबद्दल पण थोडं जाणून घेऊया. साप, पाल, सरडे, घोरपड आणि इतर सरीसृप कीटक नियंत्रणात मदत करतात. ते अन्न साखळीतील महत्त्वाचा दुवा आहेत. सापांचं महत्त्व म्हणजे भारतात सापांविषयी अनेक गैरसमज आहेत. प्रत्यक्षात बहुतेक साप विषारी नसतात. साप हे शेतकऱ्यांचे खरे मित्र आहेत, कारण ते उंदीर नियंत्रण करतात. एक उंदरांची जोडी वर्षभरात शेकडो पिल्ले निर्माण करू शकते. एका सापामुळे वर्षभरात जवळपास 1000 उंदरांचे नियंत्रण होते. आज जगातील जवळपास 50% शेतीचं नुकसान उंदरांमुळे होऊ शकतं जर त्यांचे नैसर्गिक शत्रू साप कमी झाले तर. आपण वापरलेली रासायनिक खते आणि कीटकनाशके ह्यामुळे उंदीर मरतात, साप मरतात, गांडुळे मरतात, शेती उपयुक्त सूक्ष्मजीव नष्ट होतात, परिणामी मातीची सुपीकता कमी होते. म्हणून सेंद्रिय शेती करा, गांडूळ खत वापरा, जैविक खतांचा वापर करा, ही काळाची गरज आहे. कासव ही जल परिसंस्थेतील स्वच्छता कर्मचारी आहे. ती मृत जैविक पदार्थ खातात, जलाशय स्वच्छ ठेवतात आणि परिसंस्थेचा समतोल राखतात. मासे जलसंसाधनांचे आरोग्य टिकवतात, पाण्याच्या गुणवत्तेचे निर्देशक मानले जातात. आता सर्वात महत्त्वाचा शत्रू म्हणजे प्लास्टिक बद्दल बोलूया. प्लास्टिक हे पाऊस कमी होण्याचे थेट कारण नसले तरी त्याचा पर्यावरणावर गंभीर परिणाम होतो. पक्षी वाचले तर जंगल वाचतील, मधमाशा वाचल्या तर अन्न वाचेल, साप वाचले तर शेती वाचेल, कासव आणि मासे वाचले तर पाणी वाचेल आणि वन्यजीव वाचले तरच निसर्ग वाचेल. म्हणून वन्यजीव वाचवा, निसर्ग वाचवा आणि भविष्य सुरक्षित करा.
1: पावसाचं घटतं प्रमाण याविषयी डॉक्टर राहुल भागवत यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी. सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: एक्सप्रेस वेळात संस्कृत समाचार दिल्लीहून.
1: शंभर पूर्णांक 5.5 मेगाहर्ट्झ सर, आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत. 6:55 मिनिटं झालीत. ऐकूया आमच्या आजच्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या सहक्षेपित केल्या जातील. 7:20 आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीवरून शिवराज्याभिषेक सोहळा गीत सहक्षेपित केलं जाईल. 7:25 आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीवरून दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 7:40 दागिना सोन्याचा असो वा हिऱ्याचा, दागिना म्हणजे पुना गाडगीळ अँड सन्स, हा प्रायोजित कार्यक्रम सहक्षेपित प्रसारित केला जाईल. 7:45 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. 8:00 दिल्ली केंद्रावरून समाचार प्रभात. 8:15 भावसरगम हा सुगम संगीताचा कार्यक्रम. 8:30 पुणे केंद्राच्या राष्ट्रीय मराठी बातम्या. 8:40 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. 9:00 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 10:00 प्रासंगिक कार्यक्रमांतर्गत रिमझिम गंध सुरांचा पावसांच्या गीतांवर आधारित कार्यक्रम प्रसारित केला जाईल. संकलन आणि निवेदन असेल रत्नानिकम यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते असतील सुमित सूर्यवंशी. 10:30 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 11:00 मिश्र संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. 12:00 आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीवरून वनिता मंडळ. 1:00 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीवरून सहक्षेपित केल्या जातील. 1:40 जिल्हा वार्तापत्र. 1:45 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम.

दुपारी 3 वाजता आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीच्या प्रादेशिक मराठी बातम्या 3 वाजून 10 मिनिटांनी विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम. सायंकाळी 5:30 वाजता आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीवरून युवावाणी हा कार्यक्रम सहक्षेपित केला जाईल. 6 वाजून 10 मिनिटांनी विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम. सायंकाळी 7 वाजता आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीवरून प्रादेशिक बातम्या आणि 7 वाजून 10 मिनिटांनी कार्यक्रम सहक्षेपित केला जाईल. 7:15 वाजता साप्ताहिक समालोचन. सायंकाळी 7:30 वाजता शिवार गप्पा या कार्यक्रमात खेत बचाओ अभियानांतर्गत तेलबिया मिशन याविषयी मोहिनी जाधव कृषी क्षेत्र अधिकारी महाबीज धुळे यांची वैशाली गिरासे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. कार्यक्रमाचे सादरकर्ते असतील सुमित सूर्यवंशी. रात्री 8:05 आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीच्या राष्ट्रीय मराठी बातम्या. 8:15 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम. 9:15 दिल्ली केंद्रावरून समाचार संध्या. 9:00 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम. रात्री 11:00 दिल्ली केंद्राच्या हिंदी आणि 11:05 इंग्रजी बातम्या सहक्षेपित केल्या जातील. 11:10 आमची आजची प्रसारण सभा समाप्त होईल. तर श्रोतेहो, ही होती आमच्या आजच्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा.

आकाशवाणीचं हे धुळे केंद्र आहे. ऐकूया एक निवेदन. राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम. सर्व नागरिकांना विनंती आहे की दिनांक 28 जून 2026 रोजी 5 वर्षांच्या आतील बालकांना पोलिओ लसीचे डोस देण्यात येणार आहेत. तरी पालकांनी आपल्या 5 वर्षाखालील बालकांना नजीकच्या लसीकरण केंद्रात पूर्वी दिलेल्या लसीचा विचार न करता दिनांक 28 जून 2026 रोजी पोलिओ डोस पाजून घेण्याची दक्षता घ्यावी. पोलिओ डोस पाजण्याची व्यवस्था प्रत्येक गावात, वॉर्डात, रेल्वे स्टेशन व बस स्थानके या ठिकाणी सुद्धा करण्यात आलेली आहे. तरी जनतेने याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद धुळे यांनी केले आहे. निवेदन संपलं.

आकाशवाणीचं हे धुळे केंद्र आहे. 7:05 होत आहेत. ठीक 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या सहक्षेपित केल्या जातील. 7:20 आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीवरून शिवराज्याभिषेक सोहळा गीत आणि 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम सहक्षेपित करणार आहोत.

0: श्रोते हो, अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. या गरजा पूर्ण करत असताना माणसाच्या मेंदूत अनेक प्रश्नांचं काहूर्म असतं, जसं की किती खावं, कोणत्या वेळी खावं, काय खाणं टाळावं, पाणी प्यायचं तर किती प्यायचं, या आणि यासारख्या अनेक प्रश्नांचं आणि शंकांचं निरसन करतील आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे उदरभरण नोहे. या कार्यक्रमात तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515-4149 आणि 4515-4130. एसटीडी कोड आहे 022. तेव्हा श्रोते हो, अवश्य ऐका उदरभरण नोहे आरोग्य दर्पण मध्ये. सहभागी होत आहेत आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. आणि हो, त्याआधी स्मिता जानू जोगळेकर लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 30 जून रोजी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. वनिता मंडळ.
1: थोड्याच वेळात पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: विजयाची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे 7:07 यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या.
1: ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, ते तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
2: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावतायत.
3: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
1: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
2: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
3: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
4: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी।

0: आकाशवाणी पुणे, पराग चिंचोळकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. येत्या 3 वर्षात अंमली पदार्थांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी देशानं जोरदार लढा उभारल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. मराठी समाजातील युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी सारथीचं कार्य उल्लेखनीय असल्याची मुख्यमंत्र्यांची प्रशंसा. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि राज्यात मोसमी पावसाचा लपंडाव. आता सविस्तर बातम्या. अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून भारतानं त्याविरुद्ध जोरदार लढा उभारल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं. अंमली पदार्थ हे देशाच्या सुरक्षेला, सामाजिक स्थैर्याला आणि अर्थव्यवस्थेला आणि विशेषतः युवा पिढीला गंभीर धोका पोहोचवत असल्याचं त्यांनी सांगितलं. नवी दिल्लीत नॉर्को कोऑर्डिनेशन सेंटरच्या 10व्या बैठकीत बोलताना त्यांनी अंमली पदार्थांविरोधातील लढा पुढील 3 वर्षात निर्णायक टप्प्यावर पोहोचेल असा विश्वास व्यक्त केला. या मोहिमेत सर्व यंत्रणा आणि नागरिकांनी एकत्र येण्याचं आवाहन शाह यांनी केलं. ते म्हणाले,
1: मेरा आप सबसे विनम्र आग्रह कि देश के आने वाले 100 वर्ष के भविष्य के लिए ये लड़ाई हमने जीतनी चाहिए, दृढ़ता के साथ जीतनी चाहिए और हमारे संयुक्त प्रयास से. ये लड़ाई कोई एक विभाग, कोई एक राज्य, कोई एक सरकार, कोई एक व्यक्ति लड़ ही नहीं सकता. इसके लिए सभी सरकारों को एक साथ एक मंच पर आना होगा और सभी सरकारों में सभी विभागों को एक मंच पर आना होगा.
0: या बैठकीत भारताला 2029 पर्यंत नशामुक्त करण्याच्या उद्दिष्टाला साध्य करण्यासाठीचा सविस्तर कृती आराखडा गृहमंत्र्यांनी मांडला. तसंच तस्करी रोखण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या ऑनलाईन पोर्टल्सची माहिती देत सर्व राज्यांनी माहितीची त्वरित देवाणघेवाण करण्याचे निर्देश दिले. अंमली पदार्थांविरुद्धच्या लढ्यात कार्यरत असणाऱ्या लोकांच्या प्रयत्नांचं शहा यांनी कौतुक केलं. अंमली पदार्थ विरोधी दिन काल पाळण्यात आला.
2: समाज आणि आपण सगळे छत्रपतींचे मावळे आहोत आणि छत्रपतींनी कधी मावळ्यांमध्ये भेदभाव केला नाही. कुठलाही समाज मागे राहिला तरी देखील आपला जो महाराष्ट्र धर्म आहे त्या धर्माचा

0: पालन आणि छत्रपती शिवरायांनी जी शिकवण आपल्याला दिली त्या शिकवणीचं पालन आपण करू शकणार नाही. आणि म्हणून या निमित्ताने मी निश्चितपणे आश्वस्त करतो, या ज्या सगळ्या योजना आपण सुरू केलेल्या आहेत आणि मराठा समाजातला हा जो मागे राहिलेला सगळा वर्ग आहे ज्याला खऱ्या अर्थानं आर्थिक आणि शैक्षणिक अशा पद्धतीनं मदतीची आवश्यकता आहे त्याच्या पाठीशी महाराष्ट्राचं सरकार आणि आम्ही सगळे अत्यंत खंबीरपणे या ठिकाणी उभे राहू हा विश्वास मी आपल्याला देतो.
1: मराठा समाजाच्या सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी शिक्षण कौशल्य विकास स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण उद्योजकता आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित संधी उपलब्ध करून देण्याचं धोरण राज्य शासनानं स्वीकारले असून या उद्दिष्टासाठी स्थापन झालेल्या सारथी संस्थेच्या माध्यमातून झालेलं कार्य उल्लेखनीय आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. सारथी म्हणजेच छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानवी विकास संस्थेच्या वतीनं पुण्यात आयोजित विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्या सन्मान सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह आदी मान्यवर उपस्थित होते. नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, लातूर आणि कोल्हापूर इथं सारथीची विभागीय केंद्र, विद्यार्थी वसतिगृह आणि प्रशिक्षण सुविधा उभारण्याचं काम सुरू असून पुढील वर्षभरात ही कामं पूर्ण होतील अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. स्पर्धा परीक्षांमध्ये गुणवत्तेनं पात्र ठरूनही जागा कमी असल्यामुळे नोकरी न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी निपुण सेतू उपक्रम सुरू करण्यात येणार असून अशा विद्यार्थ्यांना खासगी क्षेत्रात संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल, तसंच त्यांच्या प्रशिक्षणाचा खर्चही राज्य शासन उचलणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. शेती क्षेत्रातही राज्य शासनानं कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित महाविस्तार ऍप सुरू केला असून सुमारे 50 लाख शेतकरी त्याचा वापर करत आहेत अशी माहिती त्यांनी दिली. मराठा समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत शिक्षण कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधी पोहोचवण्यासाठी सारथी संस्थेची स्थापना करण्यात आली आहे असं सांगून मुख्यमंत्री म्हणाले,
0: समाज आणि आपण सगळे छत्रपतींचे मावळे आहोत आणि छत्रपतींनी कधी मावळ्यांमध्ये भेदभाव केला नाही. कुठलाही समाज मागे राहिला तरी देखील आपला जो महाराष्ट्र धर्म आहे त्या धर्माचं पालन आणि छत्रपती शिवरायांनी जी शिकवण आपल्याला दिली त्या शिकवणीचं पालन आपण करू शकणार नाही. आणि म्हणून या निमित्ताने मी निश्चितपणे आश्वस्त करतो, या ज्या सगळ्या योजना आपण सुरू केलेल्या आहेत आणि मराठा समाजातला हा जो मागे राहिलेला सगळा वर्ग आहे ज्याला खऱ्या अर्थानं आर्थिक आणि शैक्षणिक अशा पद्धतीनं मदतीची आवश्यकता आहे त्याच्या पाठीशी महाराष्ट्राचं सरकार आणि आम्ही सगळे अत्यंत खंबीरपणे या ठिकाणी उभे राहू हा विश्वास मी आपल्याला देतो.
1: सारथी ही सामाजिक परिवर्तन, शैक्षणिक प्रगती आणि युवा सक्षमीकरणाची प्रभावी चळवळ असल्याचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितलं. संस्थेच्या उभारणी आणि बळकटीकरणामध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विशेष योगदान असल्याचंही त्यांनी नमूद केलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरून मन की बातच्या 135व्या भागातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. आकाशवाणी, दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, त्यांच्या युट्यूब वाहिन्या तसंच न्यूज ऑन AIR ऍपवरून मन की बात ऐकता येणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व आगामी पूर्वपरीक्षा संगणकाधारित म्हणजेच CBT पद्धतीनं घेण्याचा निर्णय विद्यार्थ्यांच्या हितासाठी घेतल्याची माहिती आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी दिली. परीक्षांमधील विलंब कमी करून भरती प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी आयोगानं व्यापक सुधारणा सुरू केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. ते काल प्रसारमाध्यमांशी बोलत होते. आयोगानं पूर्वपरीक्षांचे निकाल 21 दिवसात जाहीर करण्याचं नियोजन केलं आहे. CBT पद्धतीमुळे परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक, जलद आणि कालबद्ध होईल, तसंच भरती प्रक्रियेतील विलंब मोठ्या प्रमाणात कमी होऊन उमेदवारांना दिलासा मिळेल असा विश्वास भीमनवार यांनी व्यक्त केला. CBT पद्धतीचा निर्णय केवळ पूर्व परीक्षांसाठी लागू असेल असंही त्यांनी यावेळी नमूद केलं. राज्यात सर्वत्र काल राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची 152वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कोल्हापूरमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचं जन्मस्थळ असलेल्या लक्ष्मी विलास पॅलेस इथं विविध मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केलं. हा दिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग यांच्या वतीनं समता दिंडीसह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याचबरोबर कोल्हापुरातील राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवनाचं नूतनीकरण करून सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तसंच जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या हस्ते त्याचं लोकार्पण करण्यात आलं. पिंपरी चिंचवड, सांगली, नाशिकसह राज्यात सर्वत्र सामाजिक

न्याय दिन विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे पुरोगामी विचार राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवणारे ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार यांना 40वा राजर्षी शाहू महाराज पुरस्कार काल कोल्हापूर इथं मरणोत्तर प्रदान करण्यात आला. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते आणि खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार डॉक्टर पवार यांच्या वतीनं त्यांच्या पत्नी वसुधा पवार यांनी स्वीकारला. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी काल पुण्यात खेत बचाओ अभियान

0: हा पुरस्कार डॉक्टर पवार यांच्या वतीनं त्यांच्या पत्नी वसुधा पवार यांनी स्वीकारला. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी काल पुण्यात खेत बचाओ अभियानच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. बैठकीत अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक उपाययोजना, शेतकऱ्यांपर्यंत योजनांचा अधिक व्यापक लाभ पोहोचवण्याचे मार्ग आणि कृषी क्षेत्रासमोरील विविध आव्हानांवर विचारमंथन करण्यात आलं. महाराष्ट्र राज्याचे कृषी आयुक्त सूरज मांढरे यांच्यासह कृषी विभागातील वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते. उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल श्री क्षेत्र आळंदी इथं भेट देऊन संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या विश्वस्तांसोबत बैठक घेऊन संस्थांच्या विविध कार्यक्रमाचा आढावा घेतला. श्री क्षेत्र आळंदी हे राज्यातील महत्वाचं तीर्थक्षेत्र असून इथं येणाऱ्या लाखो भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. मोसमी पावसानं राज्यात पदार्पणानंतर काही ठिकाणी दडी मारली आहे. धुळे जिल्ह्यात दोन दिवसातच पावसानं पाठ फिरवली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. अकोला जिल्ह्यात काल रिमझिम पाऊस झाला. धाराशिव शहर आणि परिसरात काल जोरदार पावसानं हजेरी लावली, परंतु खरीपाच्या पेरण्यासाठी आणखी मोठ्या पावसाची आवश्यकता आहे. बुलडाणा जिल्ह्यात पेरणीयोग्य पाऊस झाल्यानं जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव परिसरात पेरणीला प्रारंभ झाला आहे. अल निनोचा प्रभाव लक्षात घेता शेतकऱ्यांनी कशी काळजी घ्यावी याबाबत जिल्हा कृषी प्रशासनाकडून विविध तालुक्यात कार्यशाळा घेतल्या जात आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात विश्रांतीनंतर काल सकाळी पावसानं हजेरी लावली. हवामान. येत्या आठवड्यात राज्यभरात सर्वत्र कमी अधिक प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. कोकणात 30 जून पर्यंतचा पावसाचा जोर असेल आणि किनारपट्टीवर सोसाट्याचे वारे वाहतील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. विदर्भातही बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. येत्या 3 वर्षात अंमली पदार्थांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी देशानं जोरदार लढा उभारल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. मराठी समाजातील युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी सारथीचं कार्य उल्लेखनीय असल्याची मुख्यमंत्र्यांची प्रशंसा. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि राज्यात मोसमी पावसाचा लपंडाव. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसारभारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲपसहित 558 KHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 7:20 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित गीत शिवराज्याभिषेक.
2: सादर करत आहोत सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासन प्रस्तुत शिवराज्याभिषेक गीत.
3: प्रेरणा ॲडव्होकेट आशिष शेलार, मंत्री सांस्कृतिक कार्य विभाग. मार्गदर्शन डॉक्टर किरण कुलकर्णी, सचिव सांस्कृतिक कार्य विभाग.
2: स्टुडिओ स्वरगंधर्व सुधीर फडके स्टुडिओ, पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी मुंबई.

0: श्रोते हो, आताच आपण शिवराज्याभिषेक गीत ऐकलं. या गीताचे प्रायोजक होते सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासन.
1: शिवराज्याभिषेक गीत आपण ऐकलं प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲप सहित 558 किलो हर्ट्स वर आकाशवाणीच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

श्रोते हो नमस्कार. दिलखुलास कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात मी वृषाली पाटील आपलं पुन्हा एकदा स्वागत करते. श्रोते हो, राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते तर होतेच, पण त्याचबरोबर ते आधुनिक शेती, जलसंधारण, सहकार, उद्योग, व्यापार, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण विकासाचे सुद्धा शिल्पकार होते. रयतेच्या समृद्धीसाठी, शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी, महिलांना शिक्षणासोबतच सन्मान आणि समान संधी मिळाव्यात, तसेच सर्वसामान्य माणसाचं जीवनमान उंचवावं यासाठी ते आयुष्यभर कार्यरत राहिले. या ध्येयातून प्रेरित होऊन त्यांनी अनेक लोकहितकारी आणि दूरदृष्टीचे निर्णय घेतले होते. अशा या लोककल्याणकारी राजाच्या बहुआयामी कार्याचा उलगडा करण्यासाठी आजही आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ साहित्यिक तथा राजर्षी शाहू अभ्यासक डॉक्टर जे के पवार सर. सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा

0: मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: सर, शेतकरी, कष्टकरी, मागासवर्गीय आणि समाजातील वंचित घटकांच्या उन्नतीसाठी शाहू महाराजांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले होते. त्यांच्या कार्याचा समाजावर नेमका कसा परिणाम झाला होता?
1: शाहू महाराजांच्या काळामध्ये 80% लोक हे शेतीवरती अवलंबून होते.
0: हो,
1: बहुसंख्य लोक शेतीवरच आपली उपजीविका करीत होते. अर्थात शेतीमध्ये अनेक समस्या होत्या. प्रामुख्याने शेतकऱ्यांचे अज्ञान, त्यांचा अशिक्षितपणा, भांडवलाची कमतरता, शेताचा लहान आकार, शेतमाल विकण्याबाबत संघटनेचा अभाव, अशा प्रकारच्या अनेक समस्या होत्या. शाहू महाराजांनी या सर्व समस्या दूर करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केलेले दिसून येतात. पहिली गोष्ट, शेतीसुद्धा करण्यासाठी शिक्षणाची गरज आहे आणि म्हणून शाहू महाराजांनी शेतीविषयक शिक्षणाच्या सोयी ग्रामीण भागामध्ये सुरू केलेल्या आहे. मोफत आणि सक्तीचं शिक्षण ज्या शाळांमध्ये दिलं जायचं त्याच ठिकाणी शेतकऱ्यांना शेतीविषयक शिक्षण दिलं जात होतं. शेती ही वर्षभर केली जावी यासाठी शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग केले गेले होते, त्याबद्दलचं शिक्षण दिलं जात होतं. आधुनिक पद्धतीनं शेती केली जावी यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे अवजारे शोधून काढलेली होती आणि ती सर्व अवजारे शेतकऱ्यांना पुरवली जायची. एवढेच नव्हे तर वेगवेगळ्या प्रकारचे अवजारे जे निर्माण केली गेली होती, या अवजारांचा वापर कसा करायचा याच्यासाठी म्हणून अधिकारी नेमले गेलेले होते की जे अधिकारी त्या शेतकऱ्यांना त्याचा डेमो दाखवण्याचा कार्य करीत होते. अशा अनेक गोष्टी केलेल्या दिसून येतात की ज्यामध्ये शेतकऱ्यांना अधिक सहाय्य केलं जावं. कृषीविषयक प्रदर्शनं भरवलेली आहेत की वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींचं त्यांना ज्ञान मिळावं. त्यामध्ये शेतीस उपयुक्त असणाऱ्या पशुधनांचंही त्या प्रदर्शनामध्ये सहभाग असायचा. अधिक चांगल्या प्रकारे शेती करणाऱ्यांसाठी म्हणून बक्षीस योजना शाहू महाराजांनी त्या काळामध्ये केलेली दिसून येते. शेतीविषयक पूरक अशा प्रकारचे पशुधनाची अधिक मोठ्या प्रमाणावरती निर्मिती व्हावी यासाठी म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग केलेले दिसून येतात. शेती आणि शेतकरी या संदर्भामध्ये जे लिखाण केले गेलेलं आहे ती पुस्तके शाहू महाराजांनी दरबारातर्फे वेगवेगळ्या शाळांमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला दिसून येत होता. शाहू महाराजांचं असं म्हणणं होतं की शेतकऱ्याची उन्नती झाल्याशिवाय समाजाची उन्नती होणार नाही आणि म्हणून शेतकऱ्याच्या उन्नतीवरती अधिक भर देण्याचा प्रयत्न शाहू महाराजांनी केलेला आहे. याच काळामध्ये तुम्ही कष्टकरी, कामगार विशेषतः आपण त्याला म्हणतो, या कामगारांच्या संदर्भामध्ये सुद्धा शाहू महाराजांनी अनेक प्रकारचे कार्य केलेलं आपणाला दिसून येत. प्रामुख्याने हा कामगार वर्ग जो आहे तो विखुरलेला आहे, त्यामुळे त्याची पिळवणूक होते आणि म्हणून जागतिक पातळीवरती ज्या कामगार संघटना निर्माण झालेल्या आहेत तशा प्रकारच्या कामगार संघटना आपल्या देशामध्ये निर्माण व्हाव्या यासाठी शाहू महाराजांनी प्रयत्न केलेला आहे. एक राजा असून सुद्धा या सर्व लोकांना संघटित व्हा, तुम्ही संघटित झाल्याशिवाय तुमच्या समस्या सुटणार नाहीत. तुमच्या समस्यांवरती एकच उपाय आहे, ते म्हणजे तुम्ही सर्वांनी एकसंघ होणं, तुमचे संघ निर्माण करणं आणि त्यातून तुमची स्वतःची उन्नती करणे, अशा प्रकारचं मार्गदर्शन शाहू महाराजांनी त्या काळामध्ये केलेलं दिसून येतं. कामगार संघटनांची निर्मिती व्हावी यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन केलेलं आहे आणि सहाय्य केलेलं आहे. दुसरा तुमचा त्यामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न आहे, तो म्हणजे मागासवर्गीय आणि इतर समाजातील विशेषतः वंचित घटकांच्या उन्नतीसाठी केलेलं कार्य. आता या संदर्भामध्ये शाहू महाराजांचा जो आरक्षणाचा निर्णय आहे, आरक्षणाचे जे धोरण आहे, जो जाहीरनामा आहे, तो जाहीरनामा या कार्याचं उदाहरण म्हणून अत्यंत प्रभावी आहे असं मला वाटतं. शाहू महाराजांनी जो जाहीरनामा, की ज्या जाहीरनाम्यानुसार 50% या सर्व लोकांना नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये आरक्षण दिलेलं आहे.
0: सर, कृषी, जलसंधारण आणि सहकार क्षेत्रात सुद्धा शाहू महाराजांनी दूरदृष्टीनं अनेक कामं केली होती, याबद्दल आपण माहिती द्याल का?
1: अगदी बरोबर आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये राजर्षी शाहू महाराजांनी जेवढे उत्तुंग कार्य केलेले आहे तेवढेच उत्तुंग कार्य कृषी

0: आणि इतर क्षेत्रामध्ये केलेले आपणाला दिसून येते. महात्मा ज्योतिबा फुले यांचा शेती आणि शेतकरी यांच्या संबंधी असणारा दृष्टिकोन राजर्षी शाहूंनी आयुष्यभर जोपासला होता. म्हणूनच तर राजर्षी शाहू महाराजांनी केवळ पाणी पुरवठ्याच्या योजनांवरती भर दिला नाही तर शेती आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी विकासासाठी त्यांनी अनेक उपक्रम केलेले दिसून येतात. त्यामध्ये शेतीचे आकारमान सुयोग्य राहावे म्हणून इनामे कायद्याने अविभाज्य ठरविली, शेतीला कर्ज पुरवठा केला, शेतीत नवनवीन लागवडीचे प्रयोग केले, शेती संशोधनाला प्रोत्साहन दिले, आदर्श शेतीचे म्हणजेच मॉडेल फार्म प्रयोग राबविले, शेती शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था सुरू केल्या, शेतीमध्ये वेगवेगळ्या खतांचे प्रयोग केले, सहकारी संस्था सुरू केल्या, शेतीविषयक प्रदर्शने भरवली, शेतमाल विक्रीसाठी बाजारपेठा उभारल्या, अशा प्रकारे उत्पादन वाढीसाठी पाणी पुरवठ्यापासून ते त्या उत्पादित मालाच्या विक्रीपर्यंत राजर्षी शाहूंनी शेकडो प्रकल्प राबविले आणि संस्थानातील शेतकऱ्यांना सुखी आणि समृद्ध केले, त्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणला. अर्थात लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या काळामध्ये संस्थानात 1896-97, 1899-1900, 1901-2, 1905-6 आणि 1918-19 असा 5 वेळा भीषण दुष्काळ पडला होता. या दुष्काळावर मात करण्यासाठी शाहू महाराज सतत विचार करत होते आणि ज्यावेळेला शाहू महाराजांनी युरोपचा दौरा केलेला होता या दौऱ्यात शाहू महाराजांनी तेथील देशस्थितीचे आणि समाजस्थितीचे बारकाईने निरीक्षण केले होते. युरोपातील लोकांनी निसर्गातील साधन संपत्तीचा प्रत्येक स्रोत मोठ्या कल्पकतेने आपल्या भौतिक प्रगतीसाठी वापरल्याचे राजर्षी शाहूंनी पाहिले होते आणि मग शाहू महाराजांना असे वाटले की आपल्याकडे असे का होऊ नये, त्यातूनच त्याचे अनुकरण आपण का करू नये, हा विचार शाहूंच्या मनामध्ये आला आणि त्या विचारानुसार कृती करण्याचा प्रयत्न शाहू महाराजांनी केलेला आहे. त्यातूनच कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणाची मुहूर्तमेढ रोवली गेली.
1: हो, आणि जलसंधारणाबद्दल आपण काय सांगाल सर?
0: शाहू महाराजांनी संस्थानातील शेतीला कायमचा पाणी पुरवठा व्हावा यासाठी जलसंधारणाच्या लहान मोठ्या अनेक योजना राबवलेल्या आपल्याला दिसून येतात. प्रामुख्याने 1906 पासून याकडे अधिक लक्ष दिलेले आहे. संस्थानात 1905-6 या कालावधीत 11,700 इतक्या विहिरी होत्या. शाहू महाराजांनी त्याकडे अधिक लक्ष दिल्यानंतर या जलसंधारणाच्या कार्यातून 1920-21 या वर्षात 12,800 इतक्या विहिरींची संख्या वाढलेली दिसून येते. जुन्या विहिरींची दुरुस्ती आणि नव्या विहिरींची खुदाई यासाठी दरबारामार्फत तगाईच्या रूपाने शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्यात आला. त्याचबरोबर जलसंधारणाचा विचार केला तर वडगाव, शिरोळ, रायबाग, शहापूर, रुकडी इत्यादी ठिकाणी 20 हून अधिक लहान मोठे तलाव बांधण्यात आले तर भेडसगाव, कटकोळ, अतिग्रे इत्यादी ठिकाणी असणाऱ्या तलावांची दुरुस्ती करण्यात आली. सरकारी आणि खाजगी विहिरीतील गाळ काढण्यात आला. सन 1915-16 अहवालावरून असे दिसते की नद्यांपासून 39,783 एकर, विहिरींपासून 39,854 एकर आणि तलावांपासून 232 एकर असे एकूण 79,860 एकरांना पाणी पुरवठा होत होता.
1: अच्छा, म्हणजे शाहू महाराजांनी शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी किती म्हणजे प्रत्येक गोष्टीचा किंवा घटकाचा विचार करून किती उपक्रम राबवले होते हे दिसते.
0: अगदी बरोबर आहे.
1: राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याचा आवाका इतका व्यापक आणि बहुआयामी आहे की त्यातील अनेक प्रेरणादायी पैलूंचा उलगडा आपण पुढील भागात सुद्धा करणार आहोत. श्रोते हो, तेव्हा दिलखुलास

महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल, तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी।

0: 100.5 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे धुळे केंद्र आहे. 7:40 झाली. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा. दागिना म्हणजे पुना गाडगिळ अँड सन्स.
1: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
2: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगिळ आणि सन्स, पारोळा रोड, धुळे आणि नंदुरबार.
3: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पूना गाडगिळ आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पूना गाडगिळ आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पूना गाडगिळ आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
2: श्रोते हो, सोन्याचे देखणे हार, अगदी वेगळ्या धाटणीचे नव्या डिझाईन्सचे हार, ही नावं ऐकली तरी स्त्रीमन हरखून जातं. आणि मग आम्ही महिला लक्ष्मी हार, बकुळ हार अशा सुंदर आणि मनात भरणाऱ्या सोन्याच्या हारांविषयी बोलताना अगदी भान हरपून जातो. तर या लक्ष्मी हार आणि बकुळ हार यांची रचना कशी असते, त्याचं फिनिशिंग कसं असतं, त्याचं पॉलिशिंग कसं असतं, या सगळ्यांची माहिती आपल्याला देण्यासाठी आपण आमंत्रित केलंय पूना गाडगिळ आणि सन्स या सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडकसर यांना. मोडकसर, नमस्कार.
4: नमस्कार. जसे माळा आपण बघितल्या पारंपरिक 3-4 प्रकारच्या होत्या, तसे हारही वेगवेगळ्या प्रकारचे असतात, पण त्यातले अनेक प्रकारचे हार आहेत, पण हे 4 हार खूप पॉप्युलर आहेत. त्यातला लक्ष्मी हार जर बघायचा झाला तर शेवटी लक्ष्मी म्हणजे एक ग्रेसफुल आपली दैवत आहे. त्याच्यामध्ये टिकले असतात. आपण जर जुना तांब्याचा एक पैसा जो असायचा गोल, तो जर डोळ्यासमोर आणला तर ती ज्या आकाराची टिकली होईल त्या आकाराच्या टिकल्या असतात, आणि त्याच्या मधोमध लक्ष्मीची प्रतिमा त्याच्यामध्ये एम्बॉस केलेली असते, आणि त्या वावकड्या म्हणतात त्याला, म्हणजे ओहल टाईपच्या अशा कड्या असतात की ज्याच्यामध्ये ते गुंफलेल्या असतात. आता अशा ज्या टिकल्या असतात, साधारणपणे एक टिकली 500 ते 600 मिलीग्रॅमची होते, आणि अशा अनेक टिकल्या एकत्र करून ते हार बनवले जातात. साधारणपणे एका बाजूला 12-15 टिकल्या, दुसऱ्या

0: 12-15 टिकल्या. लक्ष्मी नारायणला आणखीन ग्रेसफुल बनवण्याकरता त्याला पदक पण बनवलं जातं आणि मग ते पदक साधारणपणे आपलं रुपयाचं नाणं जे असतं त्या नाण्याच्या आकाराचं पदक असतं त्याच्यावरती लक्ष्मी एम्बॉस केलेली असते. त्याला मागे मानेकडे लांबी वाढवायची कमी करायची असेल तर चेन लावता येते. साधारणपणे आपण वजनात जर विचार करायचा झाला तर 18 ते 20 इंचाचं जर हे करायचं झालं सगळ्यात मिळून तर 18 ते 20 ग्रॅम पर्यंत हा पदका सकट हार होऊ शकतो.
1: एक पदरी
0: कारण की लक्ष्मीहार जनरली एक पदरी केला जातो. आता आधुनिक काळामध्ये हौसेनुसार तो 4-15 पर्यंत पण करतात पण परंपरागत एक पदरी असतो. हलक्या वजनाचं म्हणजे वजनानी हलकं परत क्वालिटीने म्हणजे वजनानी हलका दागिन्याचे प्रकार निघाले तर कोईमतूर साईडला म्हणजे साऊथ इंडियामध्ये हेच हार याच साधारणपणे आकारमानाचे 8 ते 10 ग्रॅम मध्ये पण बनवले जातात कारण आधुनिक प्रोडक्शन सिस्टीम आहे त्याच्यामध्ये आणि ते 1-2-3 पदराचे असतात. आपण म्हणलं तसं 22 कॅरेट मध्ये बनतात. 14 ते 16% मजुरी असते तर 20 ग्रॅमचं करायचं झालं तर साधारणपणे 3.5 लाख रुपये ते 4 लाख रुपयाच्या दरम्यान मजुरी आणि GST सकट त्याची किंमत होऊ शकते एक पदरी हारची. जेवढे पदर वाढवणार त्या प्रमाणात वाढणार. पण जर कोईमतुरी तोच घेतला 10 ग्रॅमचा तर तो साधारणपणे 2 लाख ते 2 लाख 10 हजारापर्यंत मजुरी आणि GST सकट आपल्याला पडू शकतो. लक्ष्मीहारही चांगलं जर ग्लॉस फिनिशचं पॉलिश केलं त्याच्यामध्ये 2 प्रकारची पॉलिश केली जातात. म्हणजे प्रतिमेला एक पॉलिश केलं जातं आणि खालच्या टिकलीला वेगळं पॉलिश केलं जातं आणि त्याला एक वेगळा उठावदार पण आणला जातो. बकुळहाराला तास आणि रवा वगैरे भरपूर असतो त्यामुळे तो स्पार्कल होतो. म्हणजे आपण बकुळीचं जे फूल बघतो ते जर बघितलं तर त्याची सरफेस जो आहे खालचं देठाची बाजू सोडून द्या तर तो सरफेस आहे त्या आकाराच्या टिकल्या असतात त्या आणि त्या खूप सुंदर पॉलिश केलेल्या असतात त्यामुळे ते चमचम करतात चमकतात. साधारणपणे 30 ग्रॅम मध्ये एक पदरी बकुळहार होतो कारण त्याला जरा थिकनेस असतो ते पातळ नाही बनवू शकत थिकनेस असतो तर त्यामुळे तो 30 ग्रॅम मध्ये एक पदरी 24 इंचापर्यंत बनतो. त्याला सुद्धा कधी कधी पेंडंट लावलं जातं बकुळहाराला. मग ते साधारण 4-5 ग्रॅमचं पेंडंट जर आपण ऍड केलं तर साधारणपणे 35 ते 40 ग्रॅमपर्यंत त्याचं वजन जाईल. लांबी वाढवायला आपण मानेवर त्याला चेन लावू शकतो. लाईट वेट मध्ये मी जसं मगाशी लक्ष्मीहाराचं सांगितलं कोईमतुरी लाईट वेट येतं तसं त्याच्यामध्ये लाईट वेटही येतात जे 14-15 ग्रॅम बनतात म्हणजे ऑलमोस्ट निम्म्या वजनामध्ये बनतात.
1: मोडक सर, आज आमच्या श्रोत्यांना लक्ष्मीहार आणि बकुळहार म्हणजे नक्की काय, त्याचं स्वरूप, सौंदर्य, वजन या सगळ्यांची माहिती आपण दिलीत त्याबद्दल मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, पारोळा रोड, धुळे आणि नंदुरबार.
2: आताच आपण दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे पुन्हा गाडगीळ अँड सन्स हा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. आकाशवाणीचे हे धुळे केंद्र आहे. 7:45 झालीत. प्रसारित करीत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाची सुरुवात करूया वैशाली सामंत यांच्या स्वरात वैभव जोशी यांच्या गीतानं. संगीत आहे विवेक काजरेकर यांचं.

0: राष्ट्रीय पल्स पोलिओ रविवार दिनांक 28 जून 2026।
1: नमस्कार, भारताच्या पोलिओवर विजयाची कहाणी सुवर्णाक्षरांनी लिहिली जाते आहे। ही जिंकलेली लढाई कायम राखण्यासाठी आपण आपले प्रयत्न सुरूच ठेवायला हवेत, कारण जोपर्यंत जगात पोलिओचा धोका टळत नाही तोपर्यंत

0: धोका आहेच, खबरदारी घेतलीच पाहिजे.
1: रविवारी दिनांक 28 जून रोजी नजीकच्या बूथवर जाऊन पोलिओ डोस अवश्य पाजा. दोन थेंब दर वेळी. नुकतंच बाळ जन्मला असलं तरीही 0 ते 5 वर्षापर्यंत प्रत्येक वेळी. यापूर्वी दिला असेल तरीही पोलिओचा डोस पाजायलाच हवा, असं आवाहन धुळे महानगरपालिका धुळे व कुटुंब कल्याण सोसायटी धुळे यांच्या वतीने करण्यात आलं आहे. राष्ट्रीय पल्स पोलिओ रविवार दिनांक 28 जून 2026.
2: भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकवित आहोत सुरेश वाडकर यांच्या स्वरात सुरेश भट यांचे गीत. संगीत आहे रवी दाते यांचं.

0: राष्ट्रीय पल्स पोलिओ रविवार दिनांक 28 जून 2026।
1: नमस्कार, भारताच्या पोलिओवर विजयाची कहाणी सुवर्णाक्षरांनी लिहिली जाते आहे। ही जिंकलेली लढाई कायम राखण्यासाठी आपण आपले प्रयत्न सुरूच ठेवायला हवेत, कारण जोपर्यंत जगात पोलिओचा धोका टळत नाही तोपर्यंत धोका आहेच, खबरदारी घेतलीच पाहिजे।
0: रविवारी दिनांक 28 जून रोजी नजीकच्या बूथवर जाऊन पोलिओ डोस अवश्य पाजा। दोन थेंब दर वेळी। नुकतच बाळ जन्मला असलं तरीही 0 ते 5 वर्षापर्यंत प्रत्येक वेळी, यापूर्वी दिला असेल तरीही पोलिओचा डोस पाजायलाच हवा, असं आवाहन धुळे महानगरपालिका धुळे व कुटुंब कल्याण सोसायटी धुळे यांच्या वतीने करण्यात आलं आहे। राष्ट्रीय पल्स पोलिओ रविवार दिनांक 28 जून 2026।
2: या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत। 8 वाजता दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत समाचार प्रभात।

0: राष्ट्रीय पल्स पोलिओ रविवार दिनांक 28 जून 2026.
1: नमस्कार. भारताच्या पोलिओ विजयाची कहाणी सुवर्ण अक्षरांनी लिहिली जाते. ही जिंकलेली लढाई कायम राखण्यासाठी आपण आपले प्रयत्न सुरूच ठेवायला हवेत, कारण जोपर्यंत जगात पोलिओचा धोका टळत नाही तोपर्यंत धोका आहेच, खबरदारी घेतलीच पाहिजे.
0: रविवारी दिनांक 28 जून रोजी नजीकच्या बूथवर जाऊन पोलिओ डोस अवश्य पाजा. दोन थेंब दरवेळी. नुकतंच बाळ जन्मला असलं तरीही 0 ते 5 वर्षापर्यंत प्रत्येक वेळी. यापूर्वी दिला असेल तरीही पोलिओचा डोस पाजा.

0: जोपर्यंत जगात पोलिओचा धोका टळत नाही तोपर्यंत धोका आहेच, खबरदारी घेतलीच पाहिजे.
1: रविवारी दिनांक 28 जून रोजी नजीकच्या बूथवर जाऊन पोलिओ डोस अवश्य पाजा. दोन थेंब दरवेळी. नुकतंच बाळ जन्मला असलं तरीही 0 ते 5 वर्षापर्यंत प्रत्येक वेळी, यापूर्वी दिला असेल तरीही पोलिओचा डोस पाजायलाच हवा, असं आवाहन धुळे महानगरपालिका धुळे व कुटुंब कल्याण सोसायटी धुळे यांच्या वतीने करण्यात आलं आहे. राष्ट्रीय पल्स पोलिओ रविवार दिनांक 28 जून 2026.
2: आता ऐकूया श्रीधर फडके यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं शिरीष गोपाल देशपांडे यांचं गीत.

0: राष्ट्रीय पल्स पोलिओ रविवार दिनांक 28 जून 2026।
1: नमस्कार, भारताच्या पोलिओवर विजयाची कहाणी सुवर्ण अक्षरांनी लिहिली जाते आहे। ही जिंकलेली लढाई कायम राखण्यासाठी आपण आपले प्रयत्न सुरूच ठेवायला हवेत, कारण जोपर्यंत जगात पोलिओचा धोका टळत नाही तोपर्यंत धोका आहेच, खबरदारी घेतलीच पाहिजे।
0: रविवारी दिनांक 28 जून रोजी नजीकच्या बूथवर जाऊन पोलिओ डोस अवश्य पाजा। दोन थेंब दरवेळी। नुकतंच बाळ जन्मला असलं तरीही 0 ते 5 वर्षापर्यंत प्रत्येक वेळी, यापूर्वी दिला असेल तरीही पोलिओचा डोस पाजायलाच हवा, असं आवाहन धुळे महानगरपालिका धुळे व कुटुंब कल्याण सोसायटी धुळे यांच्या वतीने करण्यात आलं आहे। राष्ट्रीय पल्स पोलिओ रविवार दिनांक 28 जून 2026।
2: कार्यक्रमात शेवटी ऐकूया श्रेया घोषाल यांच्या स्वरात अरुणा ढेरे यांचं गीत। संगीत आहे मिलिंद जोशी यांचं।

या गीताबरोबरच भावसरगम हा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. 8:30 वाजता पुणे केंद्राच्या राष्ट्रीय मराठी बातम्या सहक्षेपित करीत आहोत.

0: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे, सकाळचे ठीक 8:30 वाजले आहेत. ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी सेशेल्सच्या राष्ट्रीय दिनाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याला उपस्थित राहणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून नशामुक्त भारतासाठी सविस्तर कृती आराखडा सादर. सहकारी तत्वावर आधारित देशातल्या पहिल्या टॅक्सी सेवेचा म्हणजेच भारत टॅक्सीचा आज गांधीनगर इथं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रारंभ. कल्पकम इथं हायड्रोजन निर्मिती प्रकल्पाचं उद्घाटन. आणि व्हेनेझुएलामध्ये झालेल्या 2 शक्तिशाली भूकंपातील मृतांची संख्या 920 वर. भारताकडून मदतीसाठी बचाव पथक आणि साहित्य रवाना. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी सेशेल्सच्या राष्ट्रीय दिनाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यासाठी 3 दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर आज सकाळी रवाना होत आहेत. पंतप्रधानांनी यापूर्वी 2015 सेशेल्सला भेट दिली होती. या सोहळ्यात भारतीय संरक्षण दलाचं 1 पथक आणि नौदलाची 2 जहाजही सहभागी होणार असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष डॉ पॅट्रिक हार्मनी यांच्याशी द्विपक्षीय सहकार्याच्या विविध मुद्द्यांवर चर्चा करतील. भारताला 2029 पर्यंत नशामुक्त करण्याचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठीचा सविस्तर कृती आराखडा काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मांडला. ते काल नवी दिल्लीत नॉर्को समन्वय केंद्राच्या 10व्या बैठकीला संबोधित करत होते. विविध संबंधित घटकांशी सखोल चर्चा करून तयार केलेल्या अंमली पदार्थ नियंत्रण दृष्टिकोन दस्तावेज 2026-2029 अनावरणही त्यांनी यावेळी केलं.

अंमली पदार्थांचा विळखा हा राष्ट्रीय सुरक्षा, सामाजिक स्थैर्य, आर्थिक हितसंबंध आणि तरुण पिढी तसंच देशाच्या भविष्यासाठी धोकादायक असल्याचं शहा यांनी यावेळी नमूद केलं. गेल्या 12 वर्षात 1,18,00,000 किलोग्रॅम अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. ही आकडेवारी अंमली पदार्थांच्या तस्करीविरुद्ध सरकारची मोहीम सातत्यानं प्रगती करत असल्याचं दर्शवत आहे असं शहा यावेळी म्हणाले. अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून या समस्येविरुद्ध एकत्रित लढा देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. गृहमंत्र्यांनी या बैठकीत अंमली पदार्थ विल्हेवाट पंधरवडा या उपक्रमाचा आरंभही केला. या अंतर्गत जप्त केलेल्या 2,09,500 किलोग्रॅमहून अधिक अंमली पदार्थांची विल्हेवाट लावण्यात येणार आहे. सहकारी तत्वावर आधारित देशातल्या पहिल्या टॅक्सी सेवेचा म्हणजेच भारत टॅक्सीचा प्रारंभ आज गुजरातमध्ये गांधीनगर इथं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे. अमित शहा गुजरातच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर असून विविध कार्यक्रमांना हजर राहणार आहेत. अमूल, इफको आणि नाबार्ड यासारख्या 8 प्रमुख सहकारी संस्थांच्या सहकार्यानं ही शून्य दलाली तत्वावर चालणारी टॅक्सी सेवा विकसित करण्यात आली आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये प्राथमिक तत्वावर तिची सुरुवात करण्यात आली होती. आतापर्यंत या प्लॅटफॉर्मवर केवळ गुजरातमध्येच 1,50,000 अधिक चालक आणि 7,00,000 ग्राहकांची नोंदणी झाली आहे. दररोज 3,500 अधिक फेऱ्या पूर्ण केल्या जात आहेत. आता ही सेवा अहमदाबाद, सुरत आणि वडोदरासह 14 प्रमुख शहरांमध्ये सुरू करण्यात येणार असून 1 महिन्याच्या आत संपूर्ण राज्यात विस्तारित करण्याचं उद्दिष्ट आहे. जगातल्या पहिल्या कॉपर क्लोरीन थर्मोकेमिकल प्रक्रियेवर आधारित हायड्रोजन निर्मिती प्रकल्पाचं उद्घाटन काल कल्पकम इथं भारताच्या अणुऊर्जा विभागाचे सचिव अजित कुमार मोहंती यांच्या हस्ते झालं. कल्पकम इथल्या इंदिरा गांधी सेंटर फॉर अटॉमिक रिसर्च मध्ये हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. मुंबईतल्या भाभा अणुऊर्जा संशोधन केंद्रानं स्वदेशी तंत्रज्ञानानं विकसित केलेल्या कॉपर क्लोरीन थर्मोकेमिकल प्रक्रियेद्वारे अणुऊर्जेचा वापर करून हायड्रोजन निर्मितीची पडताळणी करण्यासाठी हा प्रकल्प एक तंत्रज्ञान प्रात्यक्षिक म्हणून उभारण्यात आला आहे. अणुप्रक्रिया उष्णतेचा हायड्रोजन निर्मितीशी केलेला यशस्वी मेळ ही महत्वपूर्ण तांत्रिक प्रगती असून यामुळे प्रगत अणु रिएक्टर्सचा वापर करून मोठ्या प्रमाणावर कार्बन मुक्त हायड्रोजन निर्मितीचा आशादायक मार्ग खुला झाला आहे असं यावेळी मोहंती यांनी नमूद केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. व्हेनेझुएलामध्ये 2 शक्तिशाली भूकंपातील मृतांची संख्या 920 वर पोहोचली आहे तर यात सुमारे 3,300 लोक जखमी झाले आहेत. बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू असून व्हेनेझुएलाचे हंगामी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी आणीबाणी जाहीर केली आहे. दरम्यान व्हेनेझुएला मदत करण्यासाठी भारतानं ऑपरेशन अमिस्ताची घोषणा केली आहे. या मोहिमेअंतर्गत भारतीय वायुसेनेची 2 CC-17 विमानं काल व्हेनेझुएलाकडे रवाना झाली. यात 41 सदस्यांचं बचाव पथक आणि 35 टनांहून अधिक मदत साहित्य, औषधं आणि वैद्यकीय उपकरणांचा समावेश आहे. मृतांच्या कुटुंबियांप्रती भारतानं शोक व्यक्त केला असून व्हेनेझुएला सरकारच्या आणि जनतेच्या पाठीशी भारत खंबीरपणे उभा असल्याचं म्हटलं आहे. भारत आणि ब्रिटन यांच्यातल्या सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करारामुळं दोन्ही देशातील संबंध एका महत्वपूर्ण टप्प्याकडे वाटचाल करत असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. लंडनमध्ये आयोजित व्यावसायिक अधिवेशनात ते काल बोलत होते. या व्यापार करारामुळं विकासाची नवी क्षितिजं खुली होत असून दोन्ही देशांमधील उद्योगांना परस्पर सहकार्य अधिक दृढ करण्याचं, नाविन्यपूर्ण उपक्रमांना गती देण्याचं आणि अधिक गुंतवणूक करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये काल एका मालवाहू जहाजावर इराणनं केलेल्या ड्रोन हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेनंही इराणवर हल्ले केले आहेत. व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणनं युद्धविराम कराराचं उल्लंघन केल्यास त्याचे काय परिणाम होतील हे लवकरच समजेल असं म्हटल्यानंतर काही वेळातच हे हल्ले झाले. दरम्यान दोन्ही देशांमध्ये वाद कमी करणारं शिष्टमंडळ स्थापन करण्याचा निर्णय अमेरिका आणि इराणनं घेतला असून यात इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड आणि अमेरिकेच्या लष्कराच्या सेंट्रल कमांड या पथकातले अधिकारी असतील अशी माहिती अमेरिकेचे उपाध्यक्ष

0: अध्यक्ष जे डी वान्स यांनी दिली आहे. नवी दिल्ली इथं उद्यापासून 2 दिवसीय राष्ट्रीय ग्रामीण विकास परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिषदेत सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे ग्रामीण विकास मंत्री, वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. यात सर्वसमावेशक ग्रामीण विकासावर चर्चा, प्रमुख योजनांचा आढावा आणि ग्रामीण भारताच्या विकासाचा भविष्यातील आराखडा तयार करण्यावर भर देण्यात येणार आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत गट एक मध्ये काल झालेल्या सामन्यात फ्रान्सनं नॉर्वेचा 4-1 असा पराभव केला, तर याच गटात सेनेगलनं इराकचा 5-0 असा पराभव केला. दरम्यान इक्वाडोर, आयव्हरी कोस्ट, नेदरलँड आणि तुर्की यांनी या स्पर्धेत आपापले सामने जिंकले आहेत. आयर्लंडमध्ये बेलफास्ट इथं काल झालेल्या पुरुषांच्या T20 क्रिकेट सामन्यात आयर्लंडनं भारताचा 34 धावांनी पराभव केला. आयर्लंडचा भारतावर कोणत्याही प्रकारच्या क्रिकेटमध्ये हा पहिलाच विजय आहे. प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडनं निर्धारित 20 षटकात 9 बाद 182 धावा केल्या, तर भारताचा डाव 18 षटकं आणि 5 चेंडूत 148 धावांमध्ये आटोपला. 28 धावात 3 बळी घेणारा मॅथ्यू हॉलॉर्ड सामनावीर ठरला. या मालिकेतला दुसरा आणि अंतिम सामना उद्या खेळला जाणार आहे. लंडन इथं काल झालेल्या FIH पुरुष प्रो लीग हॉकी सामन्यात भारतानं पाकिस्तानचा 7-1 असा धुव्वा उडवला. पाकिस्तानला सुरुवातीला आघाडी मिळाल्यानंतर भारतानं 7 वेगवेगळ्या खेळाडूंच्या गोलसह शानदार पुनरागमन केलं. आता उद्या भारताचा सामना इंग्लंडशी होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी सेशेल्सच्या राष्ट्रीय दिनाच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याला उपस्थित राहणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून नशामुक्त भारतासाठी सविस्तर कृती आराखडा सादर. सहकारी तत्वावर आधारित देशातल्या पहिल्या टॅक्सी सेवेचा म्हणजेच भारत टॅक्सीचा आज गांधीनगर इथं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रारंभ. कल्पकम इथं हायड्रोजन निर्मिती प्रकल्पाचं उद्घाटन. आणि व्हेनेझुएलामध्ये झालेल्या 2 शक्तिशाली भूकंपातील मृतांची संख्या 920 वर. भारताकडून मदतीसाठी बचाव पथक आणि साहित्य रवाना. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: शंभर.5 MHz आकाशवाणीचं हे धुळे केंद्र आहे. 8:40 झाली. प्रसारित करीत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया पद्मजा फेणाणी जोगळेकर यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं शुभदा सुभेदार यांचं गीत.

0: राष्ट्रीय पल्स पोलिओ रविवार दिनांक 28 जून 2026।
1: नमस्कार।
2: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञ
0: राष्ट्रीय पल्स पोलिओ रविवार दिनांक 28 जून 2026।
1: नमस्कार। भारताच्या पोलिओवर विजयाची कहाणी सुवर्ण अक्षरांनी लिहिली जाते आहे। ही जिंकलेली लढाई कायम राखण्यासाठी आपण आपले प्रयत्न सुरूच ठेवायला

0: कारण जोपर्यंत जगात पोलिओचा धोका टळत नाही तोपर्यंत धोका आहेच, खबरदारी घेतलीच पाहिजे.
1: रविवारी दिनांक 28 जून रोजी नजीकच्या बूथवर जाऊन पोलिओ डोस अवश्य पाजा. 2 थेंब दर वेळी. नुकतंच बाळ जन्मला असलं तरीही 0 ते 5 वर्षापर्यंत प्रत्येक वेळी. यापूर्वी दिला असेल तरीही पोलिओचा डोस पाजायलाच हवा, असं आवाहन धुळे महानगरपालिका धुळे व कुटुंब कल्याण सोसायटी धुळे यांच्या वतीने करण्यात आलं आहे. राष्ट्रीय पल्स पोलिओ रविवार दिनांक 28 जून 2026.
2: भावधारा या कार्यक्रमात आता ऐकूया सुरेश वाडकर यांच्या स्वरात चंद्रशेखर साणेकर यांचं गीत. संगीत आहे विजय मोरे यांचं.

0: 2026.
1: नमस्कार. भारताच्या पोलिओवर विजयाची कहाणी सुवर्ण अक्षरांनी लिहिली जाते. ही जिंकलेली लढाई कायम राखण्यासाठी आपण आपले प्रयत्न सुरूच ठेवायला हवेत. कारण जोपर्यंत जगात पोलिओचा धोका टळत नाही तोपर्यंत धोका आहेच. खबरदारी घेतलीच पाहिजे.
0: रविवारी दिनांक 28 जून रोजी नजीकच्या बूथवर जाऊन पोलिओ डोस अवश्य पाजा. दोन थेंब दरवेळी. नुकतच बाळ जन्मला असलं तरीही 0 ते 5 वर्षापर्यंत प्रत्येक वेळी. यापूर्वी दिला असेल तरीही पोलिओचा डोस पाजायलाच हवा, असं आवाहन धुळे महानगरपालिका धुळे व कुटुंब कल्याण सोसायटी धुळे यांच्या वतीने करण्यात आलं आहे. राष्ट्रीय पल्स पोलिओ रविवार दिनांक 28 जून 2026.
2: कार्यक्रमात शेवटी ऐकवीत आहोत अरुण दाते आणि सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात मंगेश पाडगावकर यांचे गीत. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं.

या गीताबरोबरच भावधारा हा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. 9 वाजता आहेत. मुंबई केंद्राच्या विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत.

नमस्कार रसिक श्रोते हो, प्रासंगिक या कार्यक्रमात आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। श्रोते हो, ऋतूंच्या या सुंदर सोहळ्यात आपले मनही कधी कधी निसर्गाच्या तालावर अलगद डोलू लागतं। काळ्या मेघांची चाहूल, मातीचा सुगंध आणि सरींच्या नाजूक स्पर्शाने मनाला मिळणारा आनंद, हा अनुभव म्हणजे पाऊस। अशाच पावसाच्या आठवणी, भावना आणि सुरांची रिमझिम घेऊन आजचा हा कार्यक्रम आपल्या सर्वांसाठी, ज्यामध्ये आहे पावसाची रिमझिम, आठवणींची सर आणि संगीताचा मनमोहक गंध, रिमझिम गंधसुरांचा।

पाऊस हा ऋतूच असा आहे जो प्रत्येकाच्या मनात कुठली ना कुठली आठवण जागी करून जातो. कधी बालपणीच्या निरागस क्षणांची, तर कधी पहिल्या पावसात दरवळलेल्या मातीच्या सुगंधाची, कधी एखाद्या खास व्यक्तीच्या आठवणींची, तर कधी एकांतात मनाशी झालेल्या संवादाची. पावसाचे थेंब जेव्हा जमिनीवर पडतात तेव्हा जणू निसर्ग स्वतः एक सुंदर संगीत रचना सादर करत असतो. त्या रिमझिम सरींमध्ये दडलेले असतात असंख्य सूर, आणि त्या सुरांना शब्द मिळाले की जन्माला येतात अविस्मरणीय पावसाची गाणी. आजच्या या प्रवासात आपण ऐकणार आहोत अशीच काही गाणी, जी कधी ओठांवर हसू आणतील तर कधी जुन्या आठवणींच्या वाटेवर घेऊन जातील, आणि कधी मनाला शांत करणाऱ्या पावसासारखी अलगद स्पर्शून जातील. तर श्रोते हो, चहा, नाश्ता, पावसाच्या सरी आणि सुरेल गाण्यांची साथ घेऊन चला भिजूया या संगीताच्या पावसात.

काय सांगावं या पावसाच्या ऋतूबद्दल. आभाळ भरून आलं की मनही नकळत हळवं होतं. पावसाची प्रत्येक सर जणू एक नवी कथा सांगत असते. कधी ती सांगते प्रेमाची गोष्ट, कधी मैत्रीची आठवण, कधी हरवलेल्या क्षणांची चाहूल. म्हणूनच तर पाऊस आणि संगीत यांचं नातं इतकं सुंदर आहे. दोघेही मनातल्या भावना शब्दांशिवाय व्यक्त करत असतात. पहिला पाऊस ही अनुभूतीच वेगळी असते ना. तप्त झालेल्या धरणीवर जेव्हा पहिला थेंब पडतो तेव्हा मातीचा सुगंध सगळीकडे पसरतो आणि त्या सुगंधाबरोबरच जाग्या होतात आपल्या कितीतरी आठवणी. शाळेच्या दिवसातल्या पावसाच्या सुट्ट्या, मित्रांसोबत केलेली मज्जा, खिडकीतून पाहिलेल्या पावसाच्या सरी, हे सगळं आयुष्यभर मनात जपलेलं असतं.

पावसाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येकासाठी वेगळा असतो. कुणासाठी आनंद असतो तर कुणासाठी तो आठवण असतो. कुणासाठी भावनांचा ओलावा असतो आणि या भावनांना आपल्या संगीताने कायम जपून ठेवलेलं आहे.

श्रोतेहो, बाहेर पाऊस असो किंवा नसो, मनात जर संगीताची सर बरसत असेल तर प्रत्येक दिवस सुंदर होतो. रिमझिम गंध सुरांचा या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण अनुभवतोय हाच सुरांचा पाऊस.

आजच्या या सुरेल मैफिलीत आपण पावसाच्या गाण्यांसोबत अनेक आठवणींना उजाळा दिला. पाऊस थांबेल, सरी विरतील, पण या गाण्यांचा सुगंध मात्र मनात कायम दरवळत राहील. तेव्हा पुन्हा भेटूया अशाच एका सुरेल भेटीत. नमस्कार.

0: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
1: फसला.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क राहा.
3: आताच आपण प्रासंगिक कार्यक्रमांतर्गत रिमझिम गंध सुरांचा पावसांच्या गीतांवर आधारित कार्यक्रम ऐकलात. संकलन आणि निवेदन होतं रत्ना वाघ यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुमित सूर्यवंशी. 100.5 MHz आपण ऐकत आहात आकाशवाणी धुळे केंद्राचं प्रसारण. सकाळचे 10:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाची सुरुवात करूया लगान या चित्रपटातील सुखविंदर सिंग, उदित नारायण, अलका याज्ञिक आणि सहकाऱ्यांच्या स्वरात जावेद अख्तर यांच्या गीतानं. संगीत आहे AR रह.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकवीत आहोत 1942 लव्ह स्टोरी ह्या चित्रपटातील कुमार सानू आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरात जावेद अख्तर यांचे गीत. संगीत आहे आर डी बर्मन यांचं.

आता ऐकूया दिल तो पागल है या चित्रपटातील उदित नारायण आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात आनंद बक्षी यांचं गीत. संगीत आहे उत्तम सिंग यांचं.

आता ऐकूया कोई मिल गया या चित्रपटातील उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरात इब्राहिम अश्क यांचं गीत. संगीत आहे राजेश रोशन यांचं.

अनाडी या चित्रपटातील उदित नारायण आणि साधना सरगम यांच्या स्वरात समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं आनंद मिलिंद यांचं. या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे धुळे केंद्र आहे. 11 वाजलेत. प्रसारित करीत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाची सुरुवात करूया कुलवधू या नाटकातील ज्योत्स्ना भोळे यांनी गायलेल्या मोग रांगणेकर यांच्या नाट्यगीतानं. संगीत आहे मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांचं.

मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकवीत आहोत संतोष नायक, प्रज्ञा खांडेकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात विजय काथीड यांनी संगीतबद्ध केलेलं कोळी गीत.

0: श्रेया घोषाल यांच्या स्वरात अरुणा ढेरे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं मिलिंद जोशी यांचं. मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया जय जय गौरी शंकर या नाटकातील राम मराठे बालचंद्र पेंढारकर प्रसाद सावकार यांच्या स्वरात विद्याधर गोखले यांचं नाट्यगीत. संगीत आहे वसंत देसाई यांचं.
1: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
2: फसला.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते
2: जाणकार बना सतर्क राहा.

0: अर वेड लागले या जनासी वेड लागले
1: महाराज महाराज लोकांच्या तोंडावर बोलताय लोकांना येड लागलं म्हणून
2: असं काय बोलू नका महाराज अशाना लोक दगडी मारत्याल
0: तेवढंच बाकी राहिलेलं आहे
1: असू दे माझ्या महाराजांना सवय झालेली दिसती
0: अरे वेड लागले या जनासी वेड लागले

0: किळा तांदळाचे बाहुले केले, पाट मांडुनी वर बसविले, वस्त्र अलंकारे गुंडाळले, म्हणाले ते नाव ठेविले.
1: महाराज हे बाकी खरंय बर का? अहो आता एक माणूस आला, त्यानं रस्त्यावरचा एक दगड उचलला, दगड उचलला त्याला चांगला धुतला पुसला आणि पाटावर मांडला, त्याला चांगला अगदी वस्त्र बिस्त्र म्हणजे कापडं बिपडं चांगली नवी कोरी गुंडाळली, शिंदूर बिंदूर थापला आणि त्याचं जे मनात आलं ते नाव ठेवलं बर का? काय नाव ठेवलं असं बर का महाराज? काळ्या धोंडीराम.
2: आता मला सांग, असा दगडात देव शोधण्या परीस माणसात देव शोधला तर पुण्य नाही का मिळणार?
0: म्हणूनच म्हणतोय, येड लागले अरे येड लागले या

0: शुद्ध पाण्याने प्रक्षाळले, गंध फुलांनी झाकोळले, धूप करोनी दीप उजळले, अन्न ठेवूनी पालविले जी।
1: बघा बघा बघा महाराज, घरात पाण्याचा थेंब नाही, पाच पाच मैलावरनं पाणी आणायला लागतंय, आणि ह्यो बाबा देवावर बदा बदा बदा बदा अभिषेक करतोय। आव याची बायका पर दोन दोन दिवस उपाशी असतात, आणि ह्यो देवाला ताजा निवेद करून आणतोय, आता याला काय भक्ती म्हणावी वय।
0: म्हणून म्हणतो, अरे येडला

0: महाराज महाराज काय चाललंय बघितलं का? याला काय झालं काय?
1: याच्या अंगात आले बाबा।
0: काय सांगताय? काय याची पॉवर बाद भक्तीये? ओ 5 मिनिटं झालं फक्त देव यानं बसवला आणि लगेच याच्या अंगात पण आलं। आणि महाराज महाराज ती मंडळी बघितली का? अव झीट रस्त्यावर फेरा मारतात आणि फेफरे रस्त्यावर दंडवत घालतात।
2: अरे श्रद्धा असावी पर ती आंधळी नसावी, भक्ती करावी पर त्याचा देखावा करू नये। अरे देव देवळात मंदिरात शोभतो असा रस्तो रस्तीच्या दगडाला देव बनवला तर त्याची किंमत काय राहिली?
1: म्हणून म्हणतोय। अरे

शाहीर साबळे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात देवदत्त साबळे यांनी संगीतबद्ध केलेलं लोकगीत आपण ऐकलं. आता ऐकवित आहोत अरुण दाते यांच्या स्वरात मंगेश पाडगावकर यांचं सुगम गीत. संगीत आहे यशवंत देव यांचं.

अरुण दाते यांच्या स्वरात मंगेश पाडगावकर यांचं सुगमगीत आपण ऐकलं. संगीत होतं यशवंत देव यांचं. मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून. कार्यक्रमात आता एक कविता आहोत. पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं अशोकजी परांजपे यांचं नाट्यगीत. संत गोरा कुंभार या नाटकातील या नाट्यगीताला संगीत आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं.

आनंद शिंदे यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं दामोदर शिरवाळे यांचं लोकगीत आपण ऐकलं. मिश्र संगीताच्या कार्यक्रमात शेवटी एक कविता आहोत. सुरेश वाडकर यांच्या स्वरात जयश्री अंबासकर यांचं सुगम गीत. संगीत आहे विवेक काजरेकर यांचं.

या गीताबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचे हे धुळे केंद्र आहे. 12 वाजता आहेत. आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ. त्यानंतर दुपारी 1 वाजेपासून विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील.

0: प्यासा सावन या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. मैत्रिणींनो, या गीतातलं वर्णन ज्यांना अचूक शोभतं अशा एका पती पत्नीला आज आपण भेटणार आहोत. आपण नेहमी म्हणतो की संसार हा फक्त दोन व्यक्तींचा सहवास नसतो, तर तो सुखदुःखात एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचा प्रवास असतो. आयुष्यात काही असे प्रसंग येतात जेव्हा नात्याची खरी परीक्षा होते. अशा वेळी काही जण परिस्थिती समोर हतबल होतात, तर काही प्रेम, विश्वास आणि धैर्याच्या बळावर संकटावर मात करतात. मैत्रिणींनो, सत्यवान सावित्रीची कथा आपल्याला माहितीये. आपल्या पतीच्या प्राणासाठी यमराजालाही नमवणारी सावित्री म्हणजे नात्यातलं समर्पण, प्रेम, हुशारी, जिद्द याचं प्रतीक आहे. आज काळ बदलला, वैज्ञानिक प्रगती झाली, पण आपल्या माणसांसाठी काहीही करण्याची भावना मात्र तितकीच जिवंत आहे. आजच्या कार्यक्रमात आपण एका दाम्पत्याला भेटणार आहोत. गंभीर आजाराचा सामना करत असताना एका पतीला नवजीवनाची गरज होती. त्यावेळी त्याच्या पत्नीनं एक मोठा आणि धाडसी निर्णय घेतला. स्वतःच्या लिव्हरचा, यकृताचा 65% भाग दान करून त्यांनी आपल्या पतीला नवजीवन दिलं. आर्थिक विवंचना होत्या, पोटच्या मुलांची काळजी होती, स्वतःच्या जीवाचीही भीती होती, पण वैद्यकीय क्षेत्रावरचा विश्वास, नात्यातील श्रद्धा, तसंच जगण्याची आणि पतीला जगवण्याचीही उमेद, या सगळ्याचा हा प्रवास आहे. अवघ्या एका दिवसांनी येणाऱ्या वटपौर्णिमेच्या निमित्तानं एका पत्नीच्या धैर्याची आणि त्यामुळं पतीला नव्यानं मिळालेल्या आयुष्याची ही कहाणी ऐकूया. आपल्या मनोगतातून अवयवदान म्हणजे जीवनदान ते किती महत्वाचं आहे हे सांगणारं हे जोडपं. भेटूया लातूरच्या राजकुमार साळवे आणि उज्ज्वला साळवे यांना. ऐकूया त्यांची वरदा हसबनीस यांनी घेतलेली मुलाखत, ती होती म्हणून.
1: नमस्कार दादा.
2: नमस्कार, मी राजकुमार साळवे लातूर मधून बोलतोय.
1: काय झालं होतं नेमकं तुम्हाला, काय होता आजार?
2: म्हणजे लिव्हर सिरोसिसचा आजार होता. आता पिण्याची तर सवय होतीच मला, पण अशा कोरोना काळामध्ये जे आमच्या बंधूचं मृत्यू झाला कोरोनामुळे, त्यामुळे पूर्ण जबाबदारी कुटुंबाची माझ्यावर आल्यामुळे मी खचलो थोडा मानसिकरित्या. आणि त्याच्यानंतर माझ्या ड्रिंकचं प्रमाण पिण्याचं थोडस वाढल्याच्या नंतर मला असं झालं की नंतर अन्न पाणी पण पचन होणं झालं. त्यानंतर हिनं बायकोनं आणि घरच्या नातेवाईकांनी डॉक्टरकडे घेऊन गेलो. तिथं झाला इलाज, त्याच्यानंतर मला बरं झालं असं वाटल्यामुळे मी परत एक वेळेस

0: दारू पिणं चालू केलं. मग दारू पिणं चालू केल्याच्या नंतर तेरा आजार जास्तच झाला. परत डॉक्टरने म्हणले आता विलाज होऊ शकत नाही, जास्तीत जास्त 10 ते 15 दिवस वाचते, तुम्ही घरी घेऊन जावा. हिला ज्या वेळेस कळलं हिला काही सुधारलंच नाही, का तर घरात सगळ्यात मोठं म्हणलं तर मीच होतो, का तर दोन्ही बंधू वारले होते, वडील वारलेले आणि एकत्रित कुटुंब होत. मग हिलाच थोडस मन घट्ट केलं आणि नातेवाईकाशी यांचे त्यांच्याशी विचारपूस चालू केली तिथेच दवाखान्यातच असताना. आमचे भागातले नगरसेवक आहेत, त्यांनी म्हणले आमच्या मित्राचं असं असं हैदराबादला झालेलं आहे लिव्हर ट्रान्सप्लांट वगैरे, ट्रान्सप्लांटची गरज पडणार नाही पण इलाज होईल बघा.
1: पण पहिल्यांदा तुम्हाला हा लिव्हर ट्रान्सप्लांटचा जो पर्याय असा होऊ शकतो किंवा हा इलाज करावा लागेल आता, हे तुम्हाला कुणी सांगितलं आणि कधी सांगितलं?
0: हैदराबादला डॉक्टरांनी सांगितले, म्हणजे इथून निघायची तयारी झाली. पण हे 2-3 वर्षात आर्थिक परिस्थिती खूप बिकट झाली होती, इकडून तिकडून मदत करून हिने थोडे दागिने विकले. इथून हैदराबादला पोहोचलो, 8-15 दिवस तिथं विलाज चालला. त्या 8-15 दिवसामध्ये 15 ते 16 लाख तिथं खर्च झाले. मग आता लोकांनी केलेली मदत आणि हे जे काही दागिने हे सर्व काही पैसे आमचे संपलेले होते. डॉक्टरांनी परत त्याच्यात काय म्हणले की आता विलाज होऊ शकत नाही, तुम्हाला लिव्हर ट्रान्सप्लांट शिवाय पर्याय नाही, 30 ते 35 लाख खर्च येईल. हेच एवढा खर्च लोकांनी दिलेले दागिने विकून सगळं केलं होतं. मग आता परत लिव्हर ट्रान्सप्लांट कुणाचं द्यायचं लिव्हर या गोष्टी पुढे आल्या. तिथं माझा एक मित्र होता रवी लांबचरेकर, म्हणजे मी बेशुद्ध अवस्थेत असल्यासारखा होतो. हिलाच त्या मित्राने फोन करून सांगितलं रवी लांबचरे म्हणून की केम हॉस्पिटलला मुंबईला शासकीय आहे गव्हर्नमेंट, तिथं केलेलं तुम्हाला कमी ह्याच्यामध्ये आणि शासकीय मदत पण भेटेल, तुम्ही तिथं बघा ट्राय करा. हिनं पण निर्णय घेतली केमला जाण्याचा. मग सगळ्यांनी मिळून आमचे जे भाता भाची होते, माझा पुत्या होता, म्हणजे लहान लहान पण आता मोठं तर कोणीला होतं, त्यांनीच निर्णय घेतले आणि हिनंच पुढाकार घेतली. ठीक आहे म्हणजे जाऊ म्हणजे तिथून केम हॉस्पिटलला आलो.
1: म्हणजे हैदराबादला तुमचा इलाज झाला आणि त्यानंतर तुम्ही केईमला गेलात, पण हैदराबादच्या डॉक्टरने जेव्हा सांगितलं की आता तुम्हाला म्हणजे लिव्हर ट्रान्सप्लांट शिवाय दुसरा कुठलाही पर्यायच नाहीये, तर त्यानंतर डोनर शोधणं हे जे काही गोष्टी आहेत, कुणाचं यकृत मिळू शकतं किंवा काही
0: विशेष काय म्हणजे मी नवऱ्यासोबत जे 4 दिवस सुखाचे घालवले त्याच्या आता वाईट प्रसंगी मी कसं काय नाही म्हणू, मला कुणाच्याच लिव्हरची गरज नाही किंवा कुणाची शोधायची नाही, तुम्ही माझ्या टेस्ट घ्या आणि माझच लिव्हर घ्या.
1: हैदराबादच्या डॉक्टरना त्यांनी सांगितलं
0: की तिथं जे खर्च सांगितले त्या खर्च मुळे तिथं करणं तर शक्यच नव्हते. तिथून आम्ही केमला गेल्याच्या नंतर मग तिथल्या डॉक्टरांनी पण हिला विचारलं की कोण आहे डॉनर, मग हिना म्हणजे मीच आहे. म्हणजे तुम्ही जर डोनर आहात तर आता जर नवऱ्याचं ऑपरेशन तुमचं पण ऑपरेशन मग तुम्हाला बघणार कोण, तुमचे तर सगळे लहान लहान लेकर आहे तुम्हाला बघणार कोण. तर हिनं म्हणले जसं होईल तसं पण डोनर बघणं होत नाही आणि बाकी तर लहान लहान आहेत त्यांचे कुणाचे देऊ. मग हिनं म्हणले मी स्वतःच देणार आहे. शेवटपर्यंत हिनं माझं डायपर चेंज करणं, मला खाऊ पिऊ घालणं हिनं स्वतःच केली आणि हिनं स्वतःच निर्णय घेतले. मग डॉक्टरांनी ज्यावेळेस ऑपरेशन होत त्यावेळेस हिला स्क्रीन वरती लिव्हर दाखवलं की 65% तुमचं लिव्हर एवढं कट होणार आहे आणि तुमच्या जीवाला धोका होईल. तर हिनं म्हणजे ठीक आहे काय हरकत नाही मी द्यायला तयार आहे. ज्या दिवशी ऑपरेशन होत त्या दिवशी सकाळी माझ्याकडे आली 5 वाजता आणि येऊन माझं डायपर वगैरे चेंज केली, मला बोलली माझं ऑपरेशन आहे म्हणली आणि थोड्या वेळाने तुम्हाला पण घेऊन जाते.
1: हा म्हणजे तेव्हा तुम्ही शुद्धीवर होतात.
0: हा शुद्धीवर होतो म्हणजे कळत होत, पण जास्त समोर जे माणूस येईल का त्याच्याशी काय बोलायचं काय बोलायचं एवढंच कळत होत.
1: तुम्हाला ही कल्पना होती का की आता लिव्हर ट्रान्सप्लांटेशनचं आपलं ऑपरेशन होणार आहे किंवा डोनर आता शोधावे लागतील किंवा मिळालाय किंवा जी काही परिस्थिती आजूबाजूला तुमच्या सुरू होती त्याची काही कल्पना होती तुम्हाला तेव्हा?
0: हो. आणि ज्यावेळेस लिव्हर ट्रान्सप्लांट करणार आहे ही ज्यावेळेस डॉक्टरांनी सांगितले त्यावेळेस ही न स्वतःहून मला हातात हात धरून म्हणली होती की मी शेवटपर्यंत तुम्हाला लिव्हर ट्रान्सप्लांट साठी मीच डोनर म्हणून राहणार, कुणाची बघायची पण काही गरज नाही, मी आहे तुमच्या पाठीशी.
1: तुम्हाला म्हणजे
0: आता पण सांगता वेळेस डोळ्यात पाणी येत आहे आणि त्यावेळेस पण आलो. नशिबाने भेटते त्या अशा जोडी. ज्या दिवशी ऑपरेशन होत त्या दिवशी सकाळी माझ्याकडे आली 5 वाजता.

0: मला धीर दिवं, परत गेली आणि सर्वांना उठवली, चला माझं ऑपरेशन आहे.
1: म्हणजे
0: आणि
1: हॉस्पिटलमध्ये जे वॉर्ड मध्ये लोक होते त्यांना नातेवाईक
0: हा
1: वगैरे.
0: हा हा नातेवाईक जे होते, बाबाची पुतण्या आणि मुलगा, मोठं तर कोणीच नव्हतं, हेच होते. यांना उठवलं, नवला हिला ऑपरेशन थिएटरला घेऊन गेले. परत हिचं 8-10 घंटे, माझं 16-17 घंटे ऑपरेशन चाललं. ते ऑपरेशन सक्सेस झालं, हिचा जीव धोक्यात आला. हिचं परत पाणी पण पिणं हिला अवघड झालं. पाणी पिऊ लागलं की ते परत बॅक मारू लागलं, उलट्या होऊ लागल्या. मग डॉक्टरांनी म्हणले परत हिचं डबल ऑपरेशन करावं लागेल, हिची नाजूक परिस्थिती आहे. आणि परत हिचं डबल ऑपरेशन झालं, आम्ही दोघं पण वाचून आलो सुखरूप. झाला खर्च ते देण्यासाठी, राहतं घर पण विकावं लागलं. पण काही वाटत नाही, आजच्या कंडिशनला आम्ही दोघं नवरा बायको आणि लेकर दोघं पण सुखात आहे. तर आम्ही दोघं एकमेकाला खंबीर साथ देत आतापर्यंत चलत आलंय. मुलगा आता जॉब करू लागलाय, त्याच्या 8-10 हजार येतील पेमेंट, मेडिसिन टेस्ट हे सगळं काही भागवत चालू लागलाय गाडा असा संसाराचा.
1: त्यांना जेव्हा पहिल्यांदा ऑपरेशनला नेलं तेव्हा तुम्ही पण ऑपरेशन थिएटर मध्येच असाल होय की नाही, म्हणजे काही जी पूर्व तयारी आहे ती जी काही सुरू होती, तर तेव्हा कशी धाकधूक तर असणारच आहे मनामध्ये, पण तेव्हा पण काय विचार सुरू होते तुमच्या मनात की काय होईल यानंतर, कशी परिस्थिती उद्भवणार आहे, तिच्या जीवाचं काय होईल, माझं काय होईल, मुलांकडे कोण बघेल, हे सगळे विचार तर आलेच असतील ना.
0: आले होते, मी तेवढा सक्षम नव्हतो. फक्त एवढंच कळत होते की मला ऑपरेशनला घेऊन जाणार आहे, तिला पण घेऊन जाणार आहे. पॉझिटिव्ह होतो मी कधी पण की आम्ही दोघं पण सुखरूप राहू मला वाटत होत. तेवढपर्यंत मला एवढा धीर होता की आपण कधी कुणाचं वाईट केलं नाही. आता आली आहे परिस्थिती, आपल्या हातूनच झाले, आपण केलो नसतो तर झालं नसतं. चूक झाली आहे, मोठी चूक झाली आहे आयुष्यातली. आता एवढं रिव्हर्स येणं सगळं काही, बाकी विचार लेकरा बाळाचा तर येणार.
1: बरोबर.
0: आणि जे टीम होती का केम हॉस्पिटलची, अंकिता मॅडम, डॉक्टर अंकिता मॅडम तर फॅमिली मेंबर सारख्या, एवढं धीर द्यायला दोघाला पण, तिची बहीणच असल्यासारखं, त्या माझ्या बेड पशीच बसून, त्या तर त्यांना पण आम्हा दोघांचा जिव्हाळा एवढा ही वाटू लागला. कोण डोनर तयार होत नाही, नातेवाईकातलं रक्तातलं देखील तयार होत नाही. बायको तयार झाल्या आणि हसत खेळत तिनं सगळ्या टेस्ट दिवसभर तिच्या पायाला फोड आले होते. इकडून तिकडं फिरत, तिकडून इकडं फिरत, इकडची टेस्ट झाली की तिकडं तेवढ्या टेस्ट करून तिनं म्हणजे कुठेच खचले नाही. तिनं तेच फिरत गेली सगळीकडे, इकडची इकडच्या टेस्ट करून घेतले का, म्हणले की हो मॅडम तिकडं टेस्ट केल्या. म्हणजे एवढं सगळं काही तिनं पार पाडली, मी नशिबवान आहे अशी बाईक भेटणं.
1: म्हणजे खूप गंभीरपणे त्या सगळ्या परिस्थितीला सामोऱ्या गेल्या.
0: तिला आता सांगता येणार नाही तेवढं, पण मला जाणवतंय की तिने काय परिस्थितीला तोंड.
1: आपल्यासाठी आपली पत्नी इतका मोठा त्याग करतेय हे समजल्यावर कुठल्या भावना आल्या, काय वाटलं तुम्हाला तेव्हा?
0: सतीनं जे सत्यवानाला वाचवलंय ते तर फक्त कहाणी मध्ये ऐकून आहे, पण प्रत्यक्षात जर बघितलं असेल तर मी माझ्या बायकोला बघितलं म्हणलं, माझा जीव वाचून म्हणलं, ती खरे सती साहेब म्हणून पोस्ट टाकली होती. मी ऐकण्यात होत की सत्यवानाला सती सावित्रीने यमापासून वाचून आणलं होतं, पण साक्षात मी सावित्री पाहिली माझ्या अर्धांगिनीच्या रूपात. होय, अर्धांगिनी, कारण तिचं अर्धांगी म्हणजे 65% लिव्हर मला देऊन स्वतःचा जीव धोक्यात टाकून मला वाचून घेणाऱ्या माझ्या सौभाग्यवतीस हार्दिक शुभेच्छा बायको, अशी पोस्ट होती.
1: म्हणजे त्यांच्याविषयी तुम्हाला जी काही कृतज्ञता वाटते ती तुम्ही अशी व्यक्त केली. तुमच्या दोघांमधलं ना तर या सगळ्या प्रसंगानंतर आणखीन मजबूत झालं असं वाटतं का, म्हणजे तुमचा या नात्याकडे बघायचा दृष्टिकोन सुद्धा बदलला असेल ना. म्हणजे एक नवरा बायकोचं हा टिपिकल नातं तर असतंच, त्यामध्ये म्हणजे प्रेम असतं, विश्वास असतो, पण या सगळ्या प्रसंगानंतर दोघंही ज्या कठीण परिस्थितीला सामोरे गेलात त्याच्यानंतर एक नातं तुमचं मजबूत झालं असं वाटतं?
0: खूप मजबूत. आता असं झालंय की माझं मला जाणवते, मला जरी हार्ट झालं तर तिच्या डोळ्यात पाणी आल्यासारखं माझं मला जाणवते. हा, तिच्याविषयी माझ्या मनामध्ये मरेपर्यंत ती वेगळा एक आदर राहील.
1: आदर राहील, आदरयुक्त प्रेम राहील.
0: हा, प्रेम तर अगोदर पण होत, मरेपर्यंत राहील.
1: कुठला क्षण कठीण होता या सगळ्यामध्ये प्रवासात?
0: आता भावनेच्या भरात तर तिनं निर्णय घेतला होता लिव्हर देण्याचा, पण जर आम्हा दोघांच पण काही झालं तर लेकरांना कोण बघणार, का तर परिवारापैकी मोठ्या म्हणलं तर पुरुष पैकी आणि मोठ्या पैकी मी शिकतो, नंतर कोण यांना बघणार. हे मोठा प्रसंग होता ना. आता शेवटी हा जो खर्च झाला याच्यातून जी काय आता आम्ही सध्याची जी आहे कंडिशन,

0: ही थोडी कठीण आहे पण होईल. आज ना उद्या मी जरा खंबीरपणे थांबत आजारातून ह्या जरा शारीरिक दृष्ट्या जर अजून सुदृढ झालो तर कुठल्या तरी काम धंदा चालू केला तर होईल. चालू
1: किती वर्ष झाली या गोष्टीला ऑपरेशन वगैरे होऊन?
0: 1.5 वर्ष झाले बघा ना, सप्टेंबर मध्ये झालेलं 2005.
1: मग आता काय काम करता तुम्ही? कसं आहे तुमच्या कामाचं स्वरूप?
0: असं जास्त वेळ जर बसलो मी तर पायावर वगैरे सुजी त्या अगोदर करत होतो. आता कुणालाही वाटतंय ना, पुन्हा ह्याला दवाखान्याला काही लागले तर आमच्यावर अजून बोझ म्हणून नाही आराम करतो, आता जरा आरामच कर म्हणून टाळू लागले प्रत्येक जण. आणि स्वतःचा काही बिझनेस करायचं म्हणलं तर आता आर्थिक परिस्थिती राहिली नाही. माझं शिक्षण म्हणजे झालेलं होतं, मी 2011 ला डिप्लोमा केला होता कन्स्ट्रक्शन सुपरवायझर, त्याचं लायसन वगैरे काढलेलं आहे गुत्तेदारीचं. बघू काही आर्थिक मदत मिळाली तर एखादी कॉन्ट्रॅक्ट वगैरे घेऊन कामधंदा चालू करा.
1: ताईने जेव्हा तुम्हाला सांगितलं की म्हणजे मीच तुमच्यासाठी डोनर होणार आहे आणि मी माझं यकृत तुम्हाला देणार आहे, तर तेव्हा रिस्क दोघांच्याही जीवाला, त्यांच्याही जीवाला होती, तुमच्याही जीवाला.

0: अकराला डिप्लोमाला होता, कन्स्ट्रक्शन सुपरवायझर. त्याचं लायसन वगैरे काढलेलं आहे गुत्तेदारीचं. बघ काही आर्थिक मदत मिळाली तर एखादी कॉन्ट्रॅक्ट वगैरे घेऊन कामधंदा चालू करा.
1: ताईने जेव्हा तुम्हाला सांगितलं की म्हणजे मीच तुमच्यासाठी डोनर होणार आहे आणि मी माझं यकृत तुम्हाला देणार आहे, तर तेव्हा रिस्क दोघांच्याही जीवाला, त्यांच्याही जीवाला होती, तुमच्याही जीवाला होती, होय की नाही? तेव्हा तुम्ही त्यांना काय सांगितलं जेव्हा त्यांनी त्यांचा निर्णय पहिल्यांदा तुम्हाला ऐकवला तेव्हा?
0: बघ काय डॉक्टर म्हणते, परत म्हणलं लेकरांचा कसा दिन, म्हणले तुम्ही जर माझ्या सोबत जर राहिलो तरच मी पुढचं आयुष्य आणि लेकराचं काहीतरी बघू शकतो, तुमच्या नंतर तर माझ्यानं काहीच होऊ शकत नाही, मी पण वाचून काही उपयोग नाही. त्यामुळे डोळ्यात पाणी आलं पाहिजे. आता जर मी तुमचा आधार नाही बनले तर मग पुढे काय होणार आहे माझं? त्यावेळेस तिनं बोलली माझं शरीर पण साथ दिलं नंतर पॉझिटिव्ह झालं, नाहीतर मी पण खचलो होतो पूर्ण. आता जरी नाही कुणी बोलून दाखवलं की बाबा तुझं आयुष्य संपलं, तरी मला त्यांच्या डोळ्यातून बोलण्यातून लक्षात येऊ लागलं होतं की आपण जास्त दिवस नाही. ज्यावेळेस हिनं धीर घेत गेली होऊ शकतं डॉक्टर अंकिता मॅडम ने मला म्हणते कसले हलकीत मी करून दाखवते होतोय. आम्ही एकमेकाला धीर देतच विचार तर येतच होते की पुढे कसं होणार आहे, पण आता तोंड तर देणं गरजेचं होतं.
1: अजून काही सांगायचंय या सगळ्या प्रवासाविषयी, आपल्या पत्नीविषयी?
0: पत्नीविषयी तर सांगण्यासारखं आता भरपूर काही आहे, पण प्रेम होत, आदर होता, आणि ह्या सर्व गोष्टीतूनच तिनं पण कुठंतरी लिव्हर देण्यासाठी डोनेट करण्यासाठी तयार झाली. तिचा जर मी आदर सन्मान किंवा तिला जर काही प्रेम जर देऊ शकलो नसतो तर तिनं पण मला लिव्हर देण्यासाठी तेवढी ही दाखवली नसती. माझं एवढंच म्हणणं आहे की नवरा बायकोनी कधी पण एकमेकाचं आदर मान सन्मान प्रेम एकाशी जिव्हाळा असणं महत्वाचं आहे.
1: आणि सुदैवानं सगळ्या गोष्टी मॅच पण झाल्या.
0: हा मॅच पण झाल्या. ते म्हणत होते ना डॉक्टर लाखातून अशी एखादी गोष्ट होत म्हणजे मॅच होते आणि तयार पण होते, नाहीतर कोण तयारच होत नाही. आता तिथं मी पाहिलं एक प्रसंग झाल्याच्या नंतर फॉलोअपला जात होतो ना डॉक्टर, मला मोटिवेट करण्यासाठी कुणा कुणा पेशंटकडे घेऊन जायचे, ह्यांचं झालंय त्यांना तुम्ही सांगा जरा धीर द्या. तर त्यांचे जे डिपेंड डोनर आता त्यांच्या रक्तातले डोनर आणि सरते शेवटी ऑपरेशनच्या वेळेस माघार घ्यायचे, नाही माघार देणं होत, म्हणजे ही पण परिस्थिती बघितली आहे मी. त्याच्यामुळे तर बायकोचं अजून इतक्या माझ्या नजरेमध्ये आदर वाढला, प्रेम वाढलं, मान वाढलं, सगळंच काही. नंतर स्वतःची माय मी दिलेली बघितलं नाही लेकराला. त्या लेकराला लागणार होत म्हणजे गरज होती डोनरची, माईच मॅच होऊ लागलं होतं त्याच्या आईचं, पण ती तयार झाली नाही आई देण्यासाठी. अशा भरपूर केसेस तिथं बघितल्या. म्हणजे आईचा एक जन्म दुसरा जन्म बायकोचा आहे.
1: डॉक्टरांनी ऑपरेशनच्या आधी तुम्हालाही एकत्र बसवून चर्चा केली असेल, काही गोष्टी समजावून पण सांगितल्या असतील ना?
0: मला तेवढं नाही, पण हिलाच बोलले होते. माझं मनोगत व्यक्त करण्यासाठी खरंच तुम्ही जी मला चान्स दिला, जी माझ्या मनामध्ये होत ते कुठं ना कुठं व्यक्त करायचं होतं. मी तर फेसबुकवरती स्टेटस वरती तर टाकतच होतो, पण अशा ठिकाणी मला जे भेटलं त्याबद्दल म्हणजे व्यक्त करण्यासाठी खूप खरं खूप खूप धन्यवाद.
1: कठीण परिस्थितीमध्ये अशा काही जर जोडपी असतील तर त्यांना काही तुम्हाला सांगायचंय?
0: एकमेकांनी एकमेकांचे मन ओळखून आणि साथ दिली तर कसलाही कठीण प्रसंग असेल तर त्यातून मार्ग निघतो. फक्त दोघांची एकमेकाची खंबीर साथ असणं गरजेचं आहे आणि एकमेकाविषयी प्रेम असणं.
2: मैत्रिणीनो, राजकुमार साळवे यांना मिळालेलं नवजीवन हे आपल्या पत्नीमुळं आपल्याला मिळालेलं आहे आणि त्यासाठी ते नेहमी कृतज्ञ आहेत हे त्यांच्याशी बोलताना जाणवत राहिलं. अश्रूंमधून आशेकडे जाण्याचा हा प्रवास ज्यांच्यामुळं शक्य झाला त्या उज्ज्वला ताईंनाही आता आपण भेटणार आहोत. मात्र तत्पूर्वी हे गीत.

0: मैत्रिणींनो, वनिता मंडळ हा आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम आपण ऐकत आहात.
1: नमस्ते मॅडम.
2: हा नमस्ते ताई. सावित्रीनं जसे आपल्या पतीचे सत्यवानाचे प्राण यमाकडून परत आणले अशी आख्यायिका आहे, अशी कथा आपण ऐकतो, तर तसंच साधारण आपली ही कथा आहे, आपल्या आयुष्याची कथा आहे. ज्या परिस्थितीला तुम्ही सामोरे गेला आहात आणि ज्यातनं यशस्वीपणे आज बाहेरही आला आहात, तर तो प्रवास आम्हाला जाणून घ्यायचा आहे.
1: माझं नाव उज्ज्वला राजकुमार साळे. लातूर जिल्ह्यातील पानगाव हे गाव आहे माझं, माहेर. पानगावला शिक्षण झालं आणि 2006 ला लग्न झालं मॅडम माझं.
2: लग्न झालं तेव्हा त्यांना काही सवय अशी होती काही, किंवा त्यांना काही आजार होता असा?
1: नाही मॅडम, चांगले होते त्यावेळेस. 10-15 वर्षांनंतर त्यांनी प्यायला शिकले. थोडं थोडं पीत होते पण आमच्या लक्षातच आलं नाही पिण्यामुळे असं होईल करल आम्हाला कधीच वाटलं नाही. मग आमचे ती मोठे दीर पण वारले, सासरे वारले. नंतर मग 5-7 वर्षांनी कोरोना झाला, त्या कोरोनामध्ये दुसरा दीर वारला. असे आमचे मग घरातले 3 माणसं गेले. मग तिसरा माणूस गेल्यानंतर, तिसरा दीर गेल्यानंतर सुरुवात आणखी जास्त केली. मग जास्त त्यांचे पिणं चालू झाल्यानंतर मग काही वर्षांनी आम्हाला कळालं की म्हणला उलट्या मळमळ हुलाल्यात, अपचन हुलालं. मग आम्ही गंभीर डॉक्टर कडे गेलो, पोटाचे ते डॉक्टर आहेत म्हणून. मग ते डॉक्टर म्हणले लिव्हरचा ह्यांना प्रॉब्लेम आहे, लिव्हर खराब झालेला आहे म्हणले. मग आम्ही तिथं पण उपचार सुरू केला. मग म्हणजे 1-1.5 वर्ष चांगलं वाटलं. आता आम्हाला वाटलं चांगलं बरे झाले. ह्यांना पण वाटलं आता मी चांगलं झालो, तंदुरुस्त झालो, आता मला कशाचीच गरज नाही असं वाटलं. मग ह्यांनी अजून मी चांगला झालो म्हणून प्यायला सुरू केले. मग तर जास्तच खराब झालं. मग आम्ही काही दिवसांनी अजून गेलो गंभीर डॉक्टर कड. काही दिवसांनी काय 2-3 वर्षानंतर गेलो, म्हणजे ट्रीटमेंट चालूच होती पण ती प्रकृती खूप बिघडलेली होती. मग आम्ही गेलो 2-3 वर्षानंतर, तर त्यांनी म्हणले आता काही नाही राहिलं म्हणले. ह्यांनी 1 महिना किंवा 15 दिवसाची साहित असं म्हणले आम्हाला. मग मला काय आभाळ कोसळलं, जमीन पाया खरली, हादरली. मला आता वाटलं मी आता कसं करू, घरी तरी मोठं कुणीच नाही, माझा करता हाच आहे. माझे तर लेकर एक 7वीला मुलगी, 12वीला मुलगा होता. दुसरी जाऊ पण विधवा, तिचे पण लेकर, सासू म्हातारी. मग मी म्हणलं आता आपण कसं करायचं, करता माणसाला जर असं उलालं तर आपलं काय फरक. मग माझ्या भाच्याला, माझ्या भावाला, भाचीला बोलवलं ह्यांच्या दोस्तांनी, म्हणले की तुम्ही हैदराबादला घेऊन जावात. मग तिथं गेलो, आम्हाला वाटलं तिथं लिव्हर ह्यांचं चांगलं होईल काय औषध गोळ्यानं असं, म्हणजे 1-2 वर्ष जसं झालं आधी गंभीरच्या इथं गेलतो तसं नीट होईल वाटलं. मग तिथं काय झालंच नाही. तिथले डॉक्टर म्हणले पर्याय नाही म्हणजे आता लिव्हर ट्रान्सफर केल्याशिवाय पर्याय नाही. मग आम्ही म्हणलं लिव्हर ट्रान्सफरला किती पैसे लागतात असं विचारलं. त्यांनी म्हणले 30-35 लाख. आता तर आमच्या जवळ नाहीत म्हणलं एवढे. आम्ही तर दवाखाना करून करून आम्ही सगळं घेऊन गेला, आमच्याकडे काहीच नाही. मग एक दोस्त त्यांचाच होता रवी लांबतुरे म्हणून, मग त्यांचा फोन आला. काय झालं काय नाही विचारले. आम्ही म्हणलं एवढे पैसे लागले, आता आमच्याकडे काही पर्यायच नाही म्हणलं, आम्ही काय करावं. मग त्यांनी म्हणले मुंबईला जावा म्हणले, तिथे KM म्हणून दवाखाना आहे, तिथले डॉक्टर पण लय चांगले आहेत म्हणले, तिथे घेऊन जावा. मग आम्ही गेलो अँबुलन्स मध्ये घेऊन गेलो तिथं. तिथं गेल्यानंतर मग ट्रीटमेंट सुरू झाली. अंकिता मॅम, पुन्हा शुक्ला सर, एवढे चांगले ते डॉक्टर की म्हणजे माझे वडील किंवा माझे नातलग, बहीण, भाऊ असल्यासारखं असं मला केलं त्यांनी. लस बघितले मला त्यांनी. मग म्हणले तुमचे डोनर कोण कोण आहेत म्हणले. मी म्हणले मीच हा म्हणलं डोनर. तर बायकोच एखाद्या वेळेस जुळू शकते म्हणले. तुमच्याकडे आहेत का कोणी दुसरे? दुसरे पण आहेत म्हणलं. दुसऱ्यांचं पण दाखवलं पण ती माझंच जुळून आलं.
2: त्यांची प्रकृती गंभीर आहे, त्यावेळेचं घरातलं वातावरण सुद्धा तुम्ही सांगितलं की कसं होतात. पण जेव्हा तुम्ही KEM ला गेलात आणि डॉक्टरने लिव्हर ट्रान्सप्लांट करायचं आहे हे सगळं सांगितलं, डोनर शोधावे लागतील हे सांगितलं, पण मग शोधाशोध काही करावी लागली की तुम्ही स्वतःहूनच निर्णय घेतला होता?
1: आम्ही स्वतःहूनच निर्णय घेतला की माझंच घ्या मॅडम. मग मॅडमनी लगेच आम्हाला टेस्टला पाठवलं. मग त्या टेस्टमध्ये माझी सगळी तयारी झाली. टेस्ट पण चांगल्या आल्या देवाच्या कृपेने.

0: त्याने सगळं चांगलं झालं. मग ऑपरेशनला तयार झालो आम्ही.
1: मग सुरुवातीला काही मनात भीती वाटली होती, स्वतःची जीवाची चिंता वाटली होती, कारण मुलं होती, मुलांचं काय होईल, त्यांची तर तब्येत गंभीरच होती आधी.
0: हो मॅडम, मला आधी भीती वाटली नव्हती, पण मला वाटलं की माझ्या मुलाचं कसं होणार असं वाटलं मला. काही वर्ष ह्यांनी असं म्हणजे आमच्या संसारात दुःख कसलं ते नव्हतंच, की दोन तीन माणसं वारलं त्याच्यामुळे, पण माझा नवरा मला असं म्हणजे चांगलंच करत होते, त्याच्यामुळे मग मी खंबीर उभा राहिले. आता आपल्याला पर्याय नाही, म्हणलं हा माणूस गेला तर माझं घर कसं उभं राहणार, ह्या लेकरांचं मला तर होत नाही करणं, सगळंच काही तोच करू शकतो नवराच,
1: बरोबर.
0: मी काहीच करू शकत नाही, म्हणजे मला बाहेरचं काहीच कळत नाही बरं का.
1: हा विचार तुमच्या डोक्यात कधी आला, म्हणजे की आपण आपलं देऊ शकतो लिव्हर आपल्या नवऱ्याला?
0: मला मॅडमने सांगितलं होतं के एम मध्ये शुक्ला सर, अंकिता मॅम ने बोलवून घेतलं मला आणि म्हणले डोनर पाहिजे, म्हणजे भावाचं, बायकोचं, मुलाचं. मुलगा तर 18 वर्षाचा नव्हता त्यावेळेस, मुलाचं लागत नव्हतं. मग तुम्ही देऊ शकता का? मग हो म्हणलं मॅडम मी देऊ शकते म्हणलं, मला काही करा आणि माझ्या नवऱ्याला मला वाचून घेतलंच पाहिजे असं आम्ही ठरवलं. डॉक्टरने सांगितल्यानंतरच माझ्या लक्षात आलं की आपणही देऊ शकतो. मला आधी माहित नव्हतं मॅडम मी देऊ शकते असं. मला
1: आता तुम्ही तुमचं लिव्हर देणार हे ठरवल्यावर तुमच्या माहेरच्या लोकांची काय प्रतिक्रिया होती?
0: माहेरच्या लोकांची, आईची तर नकोच होती, वडिलाची पण नको होती, नको देऊ, तू तरी राहा, नवरा गेला तरी त्या मुलांसाठी आई पाहिजे, लेकरासाठी कोणीतरी एक जण चांगलं पाहिजे. म्हणजे त्यांना वाटत होत की असं काय चांगलं होते असं वाटायचं. आई म्हणायची नको देऊ, वडील म्हणायचे, पण माझे छोटे दोन भाऊ त्यांनी जरा शिकलेले होते, ते म्हणायचे नाही असं कसं दवाखान्यात सांगितलेलं हा चांगलं होते, तर ताई तुझ्या पाठीमागे आम्ही हा, तू खंबीर उभा राहा आणि तू दिल्यामुळं भाऊजी चांगलेच होते. तर आई वडील अडाणी होते, त्यांना काही माहित नव्हतं. भावाला माहित होत की डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की चांगलीच होऊन येते आमची ताई आणि मीना, तू तयार हो. मला त्यांनी भाऊ, भाच्यांनी, भाचीने आणि डॉक्टर अंकिता मॅडम, शुक्ला सरने असं म्हणजे चांगलं सांगून खंबीर उभा केलं होतं.
1: त्यावेळी तुमची दोन्ही मुलांपैकी
0: मुलगी 7वीला आणि मुलगा 12वीला,
1: तर त्यांना या परिस्थितीचं गांभीर्य माहिती होतं, म्हणजे कल्पना होती की काय घरात वातावरण चाललंय, चर्चा कशी सुरू आहे, सगळे हॉस्पिटल मध्ये जात आहेत.
0: मुलाला माहित होत, रडत होता त्यांनी. म्हणजे आता तेव्हाचे दिवस आठवल्यास खूप वाईट वाटते बर का. सोबतच होता त्यांनी.
1: इतक्या सगळ्या कठीण परिस्थितीत सुद्धा तुम्ही जराही विचलित न होता तुमच्या निर्णयावर ठाम राहिलात आणि तुमच्या पतीला खर तर जीवनदान दिलं तुम्ही.
0: हो मॅडम.
1: या सगळ्या प्रवासामध्ये जास्त बळ किंवा ताकद किंवा एक सकारात्मकता म्हणतो ना आपण, की नाही मी या परिस्थितीतून बाहेर येणार आहे, आम्हाला दोघांनाही बरं वाटणार आहे आणि आमचा संसार पुन्हा नव्यानं फुलणार आहे, ही एक सकारात्मकता जी असते ना ती कशी मिळाली बरं? काय विचार करत होतात तेव्हा?
0: ते मी सगळं देवावर आणि डॉक्टरांना सोडलं होतं मॅडम. आता म्हणलं मी तर काही करू शकत नाही लेकरांसाठी किंवा घरासाठी. मला धीर देणारा होता माझा भाऊ, भाचा, भाची आणि पुतण्या पण होता बर का मॅडम. ह्यांनी धीर दिला, म्हणले ताई तुला काही होणार नाही, म्हणजे महिना किंवा 8-15 दिवसात तू नीट होऊ शकतेस, तुला काही होऊ शकत नाही. आम्हाला डॉक्टरांनी सांगितलंय असं, 8 दिवसात तू चलू फिरू शकतेस. मला अंकिता मॅडमने पण सांगितलं होतं, त्यांनी पण उभा केलं होतं, तुला काही होणार नाही, तू 8 दिवसामध्ये चलू फिरू शकतेस. तिथले येस सर अशी काही त्यांची टीम आहे, त्यांनी खंबीर उभा केलं होतं त्यांनी, डॉक्टर लोकांनी आणि माझ्या नातेवाईकांनी.
1: आता जेव्हा ठरलं की म्हणजे आपल्याला लिव्हर आपलं द्यायचं आहे आणि आता आपण ऑपरेशनला चाललोय, तर आधी डॉक्टरांनी वगैरे पण काही बोलण्यासाठी बोलवलं असेल ना, तर तेव्हा काय सांगितलं डॉक्टरनी?
0: हो मॅडम बोलवलं, मोठी स्क्रीन दाखवली आणि तिथं लिव्हर पण दाखवलं माझं आणि म्हणले तुला ही 65% द्यावं लागेल आणि 30-35% तुला राहणार. तेव्हा मात्र मी असं म्हणजे खचले, डोळ्यात पाणी आलं, पण डॉक्टरांसमोर खचले नाही, कारण मला द्यायचंच होतं, कारण माझ्या नवऱ्याला मला वाचूनच घ्यायचं होतं. वाटलं मी आता जर ह्या डॉक्टरांसमोर खचून जाईन तर त्यांनी मला घाबरून द्यायचे नाहीत, म्हणून मी बाहेर आले, थोडस रडले आणि माझ्या मनाला धीर दिले, अरे गडे एवढे मोठे मोठे डॉक्टर आहेत, माझं काय होऊ शकणार आहे, मला काही होत नाही, कारण एवढे मोठे डॉक्टर आहेत मला वाचून घेणारच, म्हणून मी तेवढं खचले नाही, खंबीरपणे उभा राहिले की माझ्या

0: नवऱ्याला आता काही करून मला उभा करायचा आहे आता.
1: जेव्हा आपण कठीण परिस्थितीत असतो तेव्हा कोणत्या ना कोणत्या रूपात देव उभा राहतो, हो की नाही?
0: हाँ, हो
1: हाँ,
0: मॅडम.
1: डॉक्टरनी सुद्धा तुम्हा दोघांनाही खूप समजून घेतलं. तुमची जी काही परिस्थिती होती ती म्हणजे त्यांच्याही लक्षात आली आणि त्यांनी हे सगळं प्रयत्नपूर्वक यशस्वी पारही पाडलं.
0: हो मॅडम.
1: आधी तुम्हाला काही अवयवदानाबद्दल वगैरे माहिती होती?
0: नाही मॅडम, मला माहिती नव्हती, मला डॉक्टरांनी सांगितली.
1: आता तुमची तब्येत कशी आहे? तुम्हाला काही त्रास होतोय किंवा काय असं?
0: नाही मॅडम, मला काहीही त्रास नाही. आणि त्यांनी सांगितलं होतं तुला काही त्रास होणार नाही, पण ऑपरेशन झाल्यानंतर म्हणजे ऑपरेशन झाल्या झाल्या तुझ्या पोटात पाणी होऊ शकते, कॅन्सर होऊ शकते असं मला डॉक्टरांनी बोललं होतं. पण मी त्याही गोष्टीला घाबरले नाही, कारण मला वाटलं आता डॉक्टर आहेत एवढे मोठे आणि मला माझा नवरा उभा करायचे. देवावर विश्वास ठेवले आणि मोठ्या मोठ्या डॉक्टरवर विश्वास ठेवले, काही होणार नाही. आपल्या पुढे एवढं संकट आलेलं मोठं, आपल्याला पार पडायचे, आपल्याला ह्या लढाईतून बाहेर पडायचं आहे, म्हणून मी खंबीरपणे उभा राहायचे मॅडम.
1: ऑपरेशन नंतर तुम्हाला म्हणजे दोघांना डिस्चार्ज मिळाला आणि तुम्ही घरी आलात वगैरे, तर तेव्हा काय भावना होत्या दोघांच्याही मनात?
0: म्हणजे आता चांगले झालो, ही लढाई आपण जिंकून आलात असं वाटायचं, आता आपल्याला काही होणार नाही असं वाटायचं. आणि मॅडम मी एक सांगते, माझं दुसरं ऑपरेशन झालं, म्हणजे लिव्हर ट्रान्सफर झालं ना, त्याच्यानंतर 2-3 दिवसांनी मला अन्न पाणी काहीच पचत नव्हतं. मग त्यावेळेस मला म्हणजे काहीतरी लीक झालं होतं म्हणा, मग डबल मला दुसऱ्या दिवशी ऑपरेशनला नेलं डॉक्टरांनी. आपलं काय करणं असं वाटलं मला, म्हणजे डॉक्टर देवी देवी असल्यासारखं, म्हणजे माझ्या हातात हात घालून तुला काही होणार नाही मी आहे, आणि मला त्या पहिल्या वार्डातून दुसऱ्या वार्डात शिफ्ट केलं, त्यांच्या जवळ म्हणजे माझ्या मालकाजवळ, असे दोघांचे कॉट जवळ जवळ टाकले.
1: आता या सगळ्यात अवघड परिस्थितीत त्याला सामोरे जाऊन तुम्ही त्यातनं बाहेर आलाय आणि आता यशस्वीपणे तुमचा संसार सुरू आहे नीट. तर आता
0: हो
1: काही जोडपी जे असतील अशा कठीण परिस्थितीमध्ये, तर त्यांना काही सांगायचंय तुम्हाला?
0: हो मॅडम, त्यांनी एकमेकाची साथ सोडू नये, एकमेकांना साथ देव. आणि जरी आता हे मी सांगते, घर असल्यावर भांडणं होते तर जरी झाले तरी पोटात गाठी ठेवून एकमेकांनी राहू नये, जिथल्या तिथे सोडायचे आणि पुढचा संसार पार पाडायचा असं वाटतं. पोटात गाठी ठेवल्यानंतर ते मग तू असा मी तसा, तू मोठा मी मोठा असा ना संसार होत नसते.
1: महिलांनी स्वतःचं आरोग्य सांभाळणं गरजेचं आहे, स्वतःची काळजी घेणं सुद्धा महत्वाचं आहे, होय की नाही?
0: हो मॅडम.
1: खरंच ते म्हणजे तुम्ही तुमच्या पतीसाठी जे काही केले, तुमच्या संसारासाठी जे काही केले, ते आजच्या काळातले एक सावित्री म्हणूनच तुमचं कौतुक होणं गरजेचं आहे. आणि तुमच्या पतीनं सुद्धा तुम्हाला तसं गौरवलेलं आहे, म्हणजे आज आम्हालाही हे सगळे अनुभव तुम्ही ऐकवले, आकाशवाणीच्या परिवारात तुम्ही त्यासाठी सामील झालात, त्यासाठी मी आकाशवाणी सांगलीकडून आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.

ती होती म्हणून। राजकुमार साळवे आणि उज्ज्वला साळवे यांच्याशी वरदा हसबनीस यांनी साधलेला संवाद आपण ऐकला। मैत्रिणींनो, वनिता मंडळ हा आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम आपण ऐकत आहात।

नमस्कार. अथ योगानुशासनम. आज आपण बघतोय गर्भसंस्कार. स्त्री जीवनामध्ये गर्भधारणा हा एक महत्वाचा टप्पा असतो. एका पूर्णातून दुसऱ्या पूर्णाची निर्मिती. गर्भ हा जीव 9 महिने 9 दिवसपर्यंत मातेच्या उदरामध्ये वाढवला जातो. या कालावधीमध्ये याला गर्भ अशी संज्ञा असते. या गर्भावर जे काही संस्कार केले जातात ते गर्भसंस्कार. तर संस्कार हे एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत त्यांच्या ज्या ज्या काही सवयी आणि लकबी असतात त्या ट्रान्सफर होत असतात. वस्तुत गर्भसंस्काराचा उल्लेख गर्भोपनिषदापासून आहे. गर्भसंस्काराचा मेन उद्देश हा गर्भाचा सर्वांगीण विकास म्हणजेच बौद्धिक, मानसिक, सामाजिक, आध्यात्मिक या सर्व स्तरांवर आपल्याला अपेक्षित असतो. गर्भसंस्कारामध्ये प्रामुख्यानं मातेच्या आहाराचा विशेष विचार करावा लागतो. त्याचबरोबर गर्भसंकल्प, गर्भसंवाद, याचबरोबर मेडिकल पॉइंट ऑफ व्ह्यूमध्ये ब्रेस्ट प्रिपरेशन याचा देखील विचार करावा लागतो. पण मेन मुद्दा येतो तो येतो योगाभ्यासाचा. डॉक्टर डेव्हिड बार्कर यांनी एक रिसर्च केलेला आहे आणि त्यांनी रिसर्चमधून सांगितलेलं आहे, द वूम मे बी मोर इम्पॉर्टंट दॅन होम. बाळाचे शारीरिक, मानसिक, बौद्धिक संपूर्ण अस्तित्व या 9 महिन्याच्या वास्तव्यावर अवलंबून असते. तर योगाभ्यासाचा विचार करताना गर्भधारणे झाल्यानंतर 3 टप्प्यामध्ये आपण विचार करतो. फर्स्ट ट्रायमेस्टर, सेकंड ट्रायमेस्टर आणि थर्ड ट्रायमेस्टर. योगाभ्यासाने नैसर्गिक प्रसूतीचे प्रमाण वाढू शकते. तथापि गर्भवतीने गर्भधारणेच्या कालावधीमध्ये करायची जी काही आसनं आहेत, प्राणायाम आहेत, ध्यानधारणा आहे, यांचे तज्ज्ञ व्यक्तीकडून यथोचित शिक्षण घेणे आवश्यक आहे. कारण नेहमी जी काही योगाभ्यास केला जातो, जी आसनं केली जातात, त्यातली बरीचशी आसनं, प्राणायाम हे गर्भधारणेच्या कालावधीमध्ये करत नाहीत. तर आपण पहिल्यांदा विचार करूया योगासनांचा. आपण जी काही गतिमान जीवनशैली स्वीकारलेली आहे त्याच्यामध्ये आपण भौतिक सुखांच्या गराड्यात अडकल्यामुळे निसर्गानं जी काही आपल्याला शारीरिक क्षमता दिलेली आहे ती खूप मर्यादित झालेली आहे आणि त्यामुळेच नैसर्गिक

तिचे प्रमाण देखील कमी झालेले आहे. तथापि आपण नियमित योग्य योगासनांचा सराव केला तर शरीरावयवांना दाब आणि ताण आल्यानं त्याची कार्यक्षमता वाढते. गरोदरपणी स्त्रीचं साधारण 12 ते 15 किलो वजन वाढत असतं. हा जो अतिरिक्त भार आहे तो सहन करण्याची क्षमता देखील आसनांच्या सरावाने वाढते. आपण आसनं करत असताना शरीराच्या हालचाली या संथ करत असतो आणि त्याचबरोबर त्यामध्ये स्थिरता टिकवत असतो. या स्थिरतेमुळे देखील गर्भारपणी स्त्रीच्या शरीरामध्ये जे काही हार्मोनल इम्बॅलन्स झालेला असतो आणि त्यामुळे तिच्यामध्ये भावनिक चंचलता जी काही येते ती देखील दूर व्हायला मदत होत असते. त्याचबरोबर सर्व सांध्यांमध्ये स्नायूंमध्ये लवचिकता वाढते, मानसिक ताण कमी होतो, भावनिक संतुलन चांगलं राहतं, झोपेचं प्रमाण योग्य राहतं आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते. या सर्वाचा परिणाम बाळाची शारीरिक आणि मानसिक वाढ चांगल्या प्रकारे होण्यासाठी होतो. योगासनानंतर आपण मुद्रांचा विचार करूया. आपली जी हाताची बोटं आहेत ती 5 ही बोटं पंचतत्वांचं म्हणजेच पृथ्वी आप तेज वायू आकाश या पंचतत्वांचं प्रतिनिधी करतात आणि या तत्वांचा समतोल साधण्यासाठी व गर्भाच्या स्वास्थ्यासाठी हस्तमुद्रा परिणामकारक ठरतात. प्रेग्नन्सीमध्ये बऱ्याच वेळा थायरॉईड ग्रंथीच्या हार्मोन्सचं इम्बॅलन्स होतो. ब्रह्ममुद्रेच्या सरावाने तो निश्चित सुधारतो. सिंहमुद्रेने रक्तदाबाचे नियंत्रण होते. मुद्रांच्या नियमित सरावाने गर्भारपणी अंतःस्रावी ग्रंथींचं संतुलन साधण्यासाठी मदत होते व गर्भ आणि गर्भवती या दोघांचं देखील स्वास्थ्य अबाधित राखतं. प्राणायाम. प्राण म्हणजे चैतन्य. आपला श्वास हा या प्राणाच्या म्हणजे चैतन्य शक्तीवर अवलंबून असतो. प्रेग्नन्सीमध्ये पोटाचा आकार वाढल्यामुळे आपल्या श्वासपटलावर खूप सारा ताण येतो आणि त्यामुळे उथळ श्वसन होण्याची शक्यता असते. जेव्हा नियमितपणे प्राणायामाचा अभ्यास केला जातो, दीर्घ श्वसनाचा अभ्यास केला जातो, त्यामुळे आपोआपच शरीरात घेतल्या गेलेल्या हवेचे प्रमाण वाढते. नेहमी आपण साधारण 500 cc हवा घेत असतो पण जेव्हा आपण दीर्घ श्वसनाचा अभ्यास करतो तेव्हा 1500 ते 2000 cc पर्यंत हे हवेचं प्रमाण वाढतं. शरीरात गेलेल्या हवेचं प्रमाण वाढलं म्हणजे आपोआपच शरीरात ऑक्सिजनचं प्रमाण वाढणार आहे. शरीरात ऑक्सिजनचं प्रमाण वाढलं की आपल्या पेशींना बाळापर्यंत देखील ऑक्सिजन रिच ब्लड सप्लाय होणार आहे की ज्याचा उपयोग बाळाच्या सुयोग्य वाढीसाठी निश्चितच होतो. त्याचबरोबर हार्मोन्सच्या बदलांमुळे भावनांवर नियंत्रण ठेवता येत नसते अशा वेळी देखील प्राणायाम खूप उपयोगी पडतो. सकारात्मक विचारसरणी वाढीला लागून एक सक्षम माता बनण्यास आवश्यक अशी शारीरिक आणि मानसिक तयारी होते. तथापि प्राणायाम योग्य मार्गदर्शनाखाली शिकूनच करावा कारण कुंभक बंध अशा प्रकारचे प्राणायाम गरोदरपणी करत नसतात किंवा भस्त्रिका कपालभाती यासारखे देखील प्राणायाम केले जात नाहीत. तर दीर्घ श्वसन, अनुलोम विलोम, भ्रामरी, शीतली, सीतकारी यासारखे प्राणायाम योग्य मार्गदर्शनाखाली शिकून मगच करावेत. पुढचा मुद्दा आहे मंत्रयोग. मननात त्रायते इति मंत्र. विशिष्ट ध्वनिलहरींचा पाण्यावर परिणाम होत असतो हे सायन्सनं देखील प्रूव्ह करून दिलेलं आहे. आपल्या शरीरामध्ये 70% पाणी असते आणि त्यामुळे मंत्रोच्चारणाचा आपल्या शरीरावर गर्भावर खूप चांगला परिणाम होतो. ज्याप्रमाणे प्रतिजैविक बाह्य शरीरावर कार्य करतात त्याप्रमाणे आपल्या सूक्ष्म शरीरावर मंत्र विलक्षण प्रभावी ठरतात. संस्कृत मंत्रोच्चारण वाच्या शुद्धी देखील होते. यातलाच एक महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रणवोच्चार किंवा प्रणव साधना. सगुण ब्रह्माचं एकाक्षरी बीज मंत्र म्हणजे ओंकार. ओंकार हा अ उ म अर्धबिंदू या 3.5 मात्रांनी बनलेला असतो आणि त्याचा उच्चारणानं आपल्या शरीरामध्ये अल्फा आणि थीटा वेव्ज निर्माण होत असतात की ज्या मनाची शांत आणि सजग अवस्था दर्शवतात. त्यामुळेच

ओंकार ध्यान, प्रणव साधना याचा गर्भधारणेच्या कालावधीमध्ये अत्यंत चांगला परिणाम दिसून येतो. गर्भसंस्कारामध्ये योग साधनेचा जरी विचार केला असला तरी योग्य मार्गदर्शन ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. धन्यवाद.

अथ योगानुशासनम। मार्गदर्शिका डॉक्टर प्रणोती पिसे। आजचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला याचा अभिप्राय आम्हाला नक्की कळवा। पत्र व्यवहारासाठी आमचा पत्ता आहे, आकाशवाणी सांगली केंद्र, द्वारा केंद्र निदेशक, कोल्हापूर रोड, सांगली, पिनकोड क्रमांक 416 416, पोस्ट बॉक्स नंबर 88। आणि ईमेल करूनही आपण आपल्या सूचना, आपले अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचवू शकता। त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे sanglikashvani@gmail.com। आकाशवाणीच्या सांगली केंद्राच्या कार्यक्रमांची माहिती आपल्याला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा उपलब्ध आहे। ऐकत रहा आकाशवाणी, एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही। आणि याबरोबरच आजचा वनिता मंडळ हा कार्यक्रम समाप्त करत आहोत। मला मधुरा पुजारीला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना निरोप द्या। नमस्कार। ही आकाशवाणीच्या सांगली केंद्राची निर्मिती होती।

वनिता मंडळ हा कार्यक्रम श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात. प्रसार भारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: ही त्यांनी या निवेदनात म्हटलं आहे. सेशेल्स हा भारतालगतच्या सागरी प्रदेशातला एक महत्वाचा शेजारी देश आहे. तसंच भारताचा महासागर उपक्रम आणि ग्लोबल साऊथ अंतर्गतच्या देशांप्रती असलेल्या वचनबद्धतेतला तो एक महत्वाचा भागीदार देश आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. या दौऱ्यात प्रधानमंत्री सेशल्समधल्या भारतीय समुदायाशी देखील संवाद साधतील. आपल्या या दौऱ्यामुळे दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध आणखी दृढ होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळावं या भारताच्या मागणीला सेशल्सनं पाठिंबा दर्शवला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सेशल्स दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सेशल्सचे परराष्ट्रमंत्री बॅरी फॉरे यांनी ही घोषणा केली. संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचं सामर्थ्य सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राच्या योगदानावरती अवलंबून आहे असं मत उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी व्यक्त केलंय. सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. हे क्षेत्र देशातल्या नवउद्योजकांच्या पहिल्या पिढीच्या धाडसाचं प्रतिनिधित्व करत असल्याचं त्यांनी सांगितलं. या क्षेत्राची उत्पादनं उच्च गुणवत्ता बाळगत देशाच्या एकूण निर्यातीत सुमारे 50% योगदान देतात असंही त्यांनी नमूद केलं. उत्पादन आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी नवउद्योजकांनी नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करावा असं आवाहन त्यांनी केलं. गुजरातमधल्या 14 शहरांमध्ये भारत टॅक्सी या सहकार तत्वावर आधारित टॅक्सी सेवेचा प्रारंभ गांधीनगर इथं आज होणाऱ्या समारंभात केंद्रीय सहकार आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत होईल. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, उपमुख्यमंत्री हर्ष संघवी या कार्यक्रमाला उपस्थित असतील. भारत टॅक्सी सेवा सहकार टॅक्सी को ऑपरेटिव्ह लिमिटेडमार्फत चालवली जाणार असून अमूल, इफको, नाबार्ड यांसारख्या संस्थांनी त्याला सहकार्य केलं. चालकापर्यंत थेट लाभ पोहोचवण्यावर या मॉडेलचा भर असेल. चालकाचं शोषण थांबवणं हे याचं उद्दिष्ट असल्याचं शहा यांनी सांगितलं.
1: भारत टैक्सी बनने का सबसे पहला कारण है कि हमारे सारथियों का और हमारे ग्राहकों का किसी का भी शोषण न हो, ये सबसे पहला कारण. दूसरा, सारथी का सम्मान हो. वो ऐप पर रजिस्ट्रेशन के लिए मोहताज नहीं है. आज मैं गर्व से कहता हूं, भारत टैक्सी के साथ जुड़े हुए 7 लाख सारथी भारत टैक्सी के मालिक है.
0: गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये या सेवेचा प्रारंभ झाल्यापासून 1.5 लाखापेक्षा जास्त चालक आणि 7 लाख ग्राहकांनी नोंदणी केली. तसंच भारत टॅक्सीच्या दररोज 3,500 फेऱ्या होतात. अहमदाबाद, सुरत आणि वडोदरासह 14 शहरात ही सेवा आजपासून सुरू होते. महिनाभरात संपूर्ण गुजरातमध्ये ही सेवा सुरू केली जाणार आहे. राज्यभरात उद्या होणारी शिक्षक पात्रतेसाठीची टीईटी परीक्षा पेपरफुटीमुळे पुढे ढकलण्यात आली. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं ही माहिती दिली. भिवंडी इथल्या काही जणांकडे या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेबद्दल माहिती असल्याची माहिती मिळाल्यानं भिवंडी पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकली. या प्रकरणी भिवंडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नवी दिल्ली इथं येत्या 29 जूनला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण परिषदेचं 16वं अधिवेशन होणार आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री JP नड्डा अधिवेशनाचं अध्यक्षपद भूषवतील. विविध राज्य केंद्रशासित प्रदेशांचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री, संसद सदस्य तसंच केंद्र आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी या अधिवेशनात सहभागी होतील. इस्रायल गाझामध्ये करत असलेल्या नरसंहारावरच्या मुद्द्यावर केंद्र सरकारचं मौन आणि निष्क्रियता नैतिकदृष्ट्या निषेधार्ह असून सरकारची भूमिका राष्ट्रीय हिताच्या दृष्टिकोनातून न पटणारी असल्याचं काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी एका वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखात म्हटलंय. भारतानं पॅलेस्टाईन, इराण आणि संपूर्ण मध्य पूर्वेतल्या आपल्या ऐतिहासिक मित्रदेशांपासून अंतर राखलंय. यासोबतच जागतिक पातळीवरच्या जनमतापासूनही स्वतःला वेगळं ठेवलंय. त्यामुळे पाकिस्तानला मध्यस्थ म्हणून दावा करण्याची संधी मिळाली असा आरोपही त्यांनी केलाय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमाच्या 135व्या भागातून देशवासियांशी संवाद साधतील. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, यूट्यूब वाहिन्या तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवरून मन की बात आपल्याला ऐकता येईल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कोलकाता इथल्या तारातला भागात इमारत कोसळल्यानं झालेल्या अपघातातल्या मृत्यूंची संख्या 17 पोहोचली. या दुर्घटनेतल्या जखमींवर कोलकात्याच्या SSKM रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य अजूनही सुरू आहे. भारतीय लष्कर, राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलासह इतर यंत्रणा समन्वयानं बचाव आणि मदत कार्य करत आहेत. मध्य प्रदेशातल्या छिंदवाडा जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज पडून झालेल्या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला तर 8 जण जखमी झालेत. या घटनेतल्या दोन गंभीर

जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. चौघांवर बहेर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बहेर आणि गढी पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. ख्यातनाम तमिळ अभिनेते के भाग्यराज यांचं आज हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते 73 वर्षांचे होते. आपल्या विनोदी आणि मध्यमवर्गीय पात्रांच्या भूमिकेसाठी ते ओळखले जात. 5 दशकांपेक्षा जास्त काळ त्यांनी तमिळ चित्रपटांमध्ये अभिनेता दिग्दर्शक म्हणून काम केलं. अंदा सात नातकल, मुंदनाई मुदीचू, चिन्ना विदू आणि एंगा चिन्ना रसा हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत. 3 जुलैपासून सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यासाठी जम्मू काश्मीर पोलिसांनी प्रोजेक्ट हॉक आय ही आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रणाली सुरू केली. या उपक्रमाअंतर्गत तीर्थयात्रेच्या मार्गावर 24 तास देखरेख ठेवली जाईल. प्रोजेक्ट हॉक आयच्या माध्यमातून यात्रा मार्गावर 5 ड्रोन युनिट्सच्या सहाय्यानं पाळत ठेवली जाईल. इराण आणि अमेरिका यांच्यात युद्धविराम करार झाल्यानंतरही अमेरिकेनं इराणवर हल्ले केलेत. होर्मुझच्या समुद्रधुनीत एका जहाजावर झालेल्या ड्रोन हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई केल्याचं अमेरिकेनं म्हटलंय. अमेरिकेच्या या हल्ल्याला लवकरच इराणकडून निर्णायक उत्तर मिळेल असं इराणचे लष्करी प्रवक्ते इब्राहिम अल फिकर यांनी सांगितलं. दरम्यान अमेरिकेनं इराणच्या लक्ष्यांवर लष्करी हल्ले केल्यानंतर काही तासातच भविष्यातल्या कोणत्याही आक्रमणाला बळाचा वापर करूनच प्रत्युत्तर दिला जाईल असा इशारा अमेरिकेचे उपराष्ट्रपती JD Vance यांनी दिला आहे. भारत आणि आयर्लंड यांच्यातल्या T20 मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताला आयर्लंडकडून 34 धावांनी पराभूत व्हावं लागलं. बेलफास्ट इथं काल झालेल्या या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून पहिली गोलंदाजी करायचा निर्णय घेतला. सुरुवातीला त्यांचे 4 फलंदाज लवकर बाद केल्यानंतरही आयर्लंडला निर्धारित 20 षटकात 182 धावा करता आल्या. विजयासाठी 182 धावांचा पाठलाग करताना भारताचे फलंदाज ठराविक अंतरानं बाद होत गेले आणि भारताचा संपूर्ण डाव 18 षटकं आणि 5 चेंडूत 148 धावात आटोपला. आता मालिकेतला दुसरा आणि अखेरचा सामना उद्या होईल. भारतीय प्रमाण वेळेनुसार हा सामना 6 वाजता सुरू होईल. FHI प्रो लीग पुरुष हॉकी स्पर्धेत भारतानं पाकिस्तानवर 7-1 दणदणीत विजय मिळवला. लंडन इथल्या ली व्हॅली हॉकी अँड सेंटर इथं काल रात्री हा सामना झाला. पहिल्या सत्रात अबू बकरनं पेनल्टी कॉर्नरला पाकिस्तानसाठी पहिला गोल डागला, पण दुसऱ्या सत्रात सुखजित सिंग आणि हरमनप्रीत सिंहनं गोल करून सामना पलटवला. तिसऱ्या सत्रात हरदीप सिंग, जुगराज सिंग, अभिषेक आणि राजकुमार पाल यांनी आणखी 4 गोल केले. चौथ्या सत्रात दिलप्रीत सिंहनं 7वा गोल केला. उद्या भारताची लढत इंग्लंडसोबत होणार आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेत इजिप्तनं पहिल्यांदाच नॉकआउटमध्ये स्थान निश्चित केलंय. जी गटसाखळी फेरीतल्या आपल्या अंतिम सामन्यात इजिप्तनं इराणशी 1-1 अशी बरोबरी साधली. हवामान. महाराष्ट्रात कोकण, गोवा, आंध्र प्रदेशचा किनारपट्टीचा भाग, कर्नाटक, तमिळनाडू, बिहार, छत्तीसगड, पुदुच्चेरी, केरळ, माहे आणि ईशान्य भारतातल्या काही भागात आज मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सेशल्सच्या 3 दिवसांच्या दौऱ्यासाठी रवाना. पेपरफुटीमुळे शिक्षक पात्रता परीक्षा पुढे ढकलली. संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचं सामर्थ्य सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रावर अवलंबून असल्याचं उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांचं प्रतिपादन. भारत टॅक्सी सेवेचा प्रारंभ गुजरातमधल्या 14 शहरांमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आज होणार. कोलकाता इथं इमारत कोसळल्यानं झालेल्या अपघातात मृतांची संख्या 17 आणि T20 मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताचा आयर्लंडकडून 34 धावांनी पराभव. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे 1:40 झालेत. प्रसारित करीत आहोत सातारा जिल्हा वार्तापत्र.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात यंदाच्या खरीप हंगामात सातारा जिल्ह्यात 2,00,000 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणीचा अंदाज, महाबळेश्वर तालुक्यातील पांगारी गावात नाचणीचं गाव तयार करणार आणि पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणासाठी सामाजिक वनीकरण विभागाचा पुढाकार, यासह ऐकूया आमचे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी गिरीश चव्हाण यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. यंदाच्या खरीप हंगामात सातारा जिल्ह्यात 2,27,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणी होईल असा कृषी विभागाचा अंदाज आहे. खतांचा आणि बियाणांचा काळा बाजार रोखण्यासाठी पथकं नेमण्यात आली आहेत. भात, मका, बाजरी, सोयाबीनसह विविध पिकांसाठी सुमारे 41,500 क्विंटल बियाण्यांची मागणी नोंदवण्यात आली आहे. जिल्ह्यात सध्या 32,000 मेट्रिक टन खत उपलब्ध

सुद्धा आहे. कृषी विभागाच्या अंदाजानुसार यंदा जिल्ह्यात भात पीक 47,000 हेक्टर, बाजरी 43,000 हेक्टर, भुईमूग 31,000 हेक्टर, सोयाबीन 24,000 हेक्टर, घेवडा 19,000 हेक्टर, वाटाणा 17,000 हेक्टर आणि मूग 12,000 हेक्टर क्षेत्रावर पेरला जाणार आहे. मधाचे फुलाचे पुस्तकांचे गाव तयार करत राज्यात स्वतंत्र ओळख तयार करणाऱ्या महाबळेश्वर तालुक्यात आता नाचणीचं गाव तयार करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी पांगारी या गावाची निवड करण्यात आली आहे. स्ट्रॉबेरी शेतीला उत्तम आणि पौष्टिक पर्याय देण्यासाठी या गावातील ग्रामस्थांनी नाचणीचा पर्याय निवडला आहे. यासाठी त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना उच्च प्रतीचं नाचणीचं बियाणं तसंच सेंद्रिय खताचं नुकतंच वितरण करण्यात आलं आहे. राज्य शासनाच्या धोरणानुसार महिलांच्या नावानं घर, जमीन किंवा कोणतीही स्थावर मालमत्ता खरेदी केल्यास मुद्रांक शुल्कात 1% सवलत देण्यात येत आहे. यानुसार जिल्ह्यात गेल्या वर्षी 1 एप्रिलपासून यावर्षी 31 मार्चपर्यंतच्या कालावधीत 1,079 महिलांनी या योजनेचा लाभ घेतला. त्यामुळे त्या महिलांना 2,66,00,000 मुद्रांक शुल्काचा लाभ मिळाला. सातारा शहर आणि कराड तालुक्यात या योजनेनुसार जास्त दस्त नोंदणी झाली आहे. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाची दशकपूर्ती होत असून जिल्ह्यात या अभियानाअंतर्गत 31,336 महिलांची नोंदणी एका वर्षात झाली आहे. या अभियानात दर महिन्याला नोंदणी केलेल्या महिलांची आरोग्य तपासणी करण्यात येते. त्याचबरोबर महिलांना प्रसूतीपूर्व सेवा देखील दिली जाते. नोंदणी केलेल्या महिलांपैकी 11,335 महिलांची सोनोग्राफी तपासणी तर 10,948 मातांची स्त्री रोगतज्ञांकडून तपासणी करण्यात आली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेला शासनाकडून मंजुरी मिळाल्यानंतर या योजनेचा फायदा जिल्ह्यातील 1,11,203 शेतकऱ्यांना होणार आहे. या शेतकऱ्यांकडे 1,02,74,00,000 रुपयांचं पीक कर्ज थकीत आहे. या योजनेच्या घोषणेमुळे शेतकऱ्यांची थकबाकी कमी होण्यास मदत होऊन त्यांना पुन्हा नवीन कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यासाठी सामाजिक वनीकरण विभागानं 20,00,000 झाडं तयार केली आहेत. ही झाडं लावण्यासाठी तालुकानिहाय आराखडा तयार करण्यात आला आहे. वृक्षारोपण मोहिमेत सर्वाधिक रोपं खंडाळा तालुक्यात लावण्यात येणार आहेत. या ठिकाणी 1,86,000 झाडं लावण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. तयार केलेली रोपं विविध संस्था, संघटना, शाळा, महाविद्यालय आणि ग्रामपंचायती तसंच नागरिकांना सवलतीच्या दरात देण्यात येणार आहेत. पावसाळ्यात येणारा पूर, कोसळणाऱ्या दरडी, तुटणारा संपर्क या संभाव्य धोक्यांचा आढावा घेत कराड तालुका प्रशासनानं आवश्यक त्या उपाययोजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. कराड तालुक्यातून जाणाऱ्या कृष्णा नदी काठावरील 39, कोयना काठावरील 18, दक्षिण मांड काठावरील 8, तारळी नदी काठावरील 7, उत्तर मांड नदी काठावरील 6 तर वांग नदी काठावरील 4 गावं पूरप्रवण क्षेत्रात येतात. हे होतं सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी गिरीश चव्हाण यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं लौकिका रास्ते यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. आमची यानंतर

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. दुपारचे 3 वाजत आहेत. ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या प्रसारित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई श्रद्धा वझे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या, टीईटीचा पेपर भिवंडीत फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा रद्द, निष्पक्ष चौकशीची काँग्रेसची मागणी, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सेशेल्सच्या 3 दिवसाच्या दौऱ्यासाठी रवाना, संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचं सामर्थ्य सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रावर अवलंबून असल्याचं उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांचं प्रतिपादन, आणि T20 मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताचा आयर्लंडकडून 34 धावांनी पराभव। TET अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे। परीक्षेची आगामी तारीख लवकरच वेबसाईटवर जाहीर केली जाईल असं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं जाहीर केलं आहे। ठाणे जिल्ह्यात भिवंडीमधल्या काही व्यक्तींकडे TET प्रश्नपत्रिकेतले काही प्रश्न असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानंतर पोलिसांनी आज पहाटे धाड टाकून चौकशी केली। या व्यक्तींकडे असलेल्या कागदपत्रांमध्ये आणि उद्या होणाऱ्या परीक्षेतले प्रश्न समान असल्याचं आढळून आलं। राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिल्यावर भिवंडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला। त्यानंतर उद्या होणारी परीक्षा पुढे ढकलत असल्याचं परीक्षा परिषदेनं जाहीर केलं। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या पेपर फुटीवरून सरकारवर टीका केली। या प्रकरणाची तात्काळ निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा काँग्रेस रस्त्यावर उतरेल असा इशारा त्यांनी दिला। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी सेशेल्सच्या 3 दिवसीय दौऱ्यांसाठी रवाना झाले। आपल्या या भेटीत प्रधानमंत्री मोदी सेशेल्सच्या राष्ट्रीय दिनाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचे मुख्य अतिथी म्हणून सहभागी होणार आहेत। या दौऱ्यात प्रधानमंत्री मोदी

सेशेल्सच्या राष्ट्रीय सभेला संबोधित करतील. असा बहुमान मिळणारे ते पहिले भारतीय प्रधानमंत्री असणार आहेत. या घडामोडींमधून दोन्ही देशांना जोडणारी भक्कम लोकशाही मूल्य आणि संसदीय परंपरेचं दर्शन घडतं असं प्रधानमंत्र्यांनी या दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. दोन्ही देशांमधली मैत्री अधिक दृढ करण्यासाठी तसंच हिंद महासागर क्षेत्रातल्या लोकांची प्रगती आणि समृद्धीसाठी आपण सेशेल्सचे राष्ट्रपती डॉक्टर पॅट्रिक हर्मिनी यांच्यासोबत चर्चा करायला उत्सुक आहोत असंही प्रधानमंत्र्यांनी या निवेदनात म्हटलं आहे. सेशेल्स हा भारतालगतच्या सागरी प्रदेशातला एक महत्त्वाचा शेजारी देश आहे. तसंच भारताचा महासागर हा उपक्रम आणि ग्लोबल साऊथ अंतर्गतच्या देशांप्रती असलेल्या वचनबद्धतेतला तो एक महत्त्वाचा भागीदार देश आहे असंही प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. या दौऱ्यात प्रधानमंत्री सेशेल्समधल्या भारतीय समुदायाशी देखील संवाद साधतील. आपल्या या दौऱ्यामुळे दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध आणखी दृढ होतील. हिंद महासागर क्षेत्रातल्या सागरी सहकार्याचा विस्तार होईल. तसंच सुरक्षित शांततापूर्ण आणि समृद्ध क्षेत्रासाठीच्या परस्पर सामायिक संकल्पाला पुढची दिशा देण्यात मदत होईल असा विश्वासही प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केला. दरम्यान संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळावं या भारताच्या मागणीला सेशेल्सनं पाठिंबा दर्शवला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सेशेल्स दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सेशेल्सचे परराष्ट्रमंत्री बॅरी फॉरे यांनी ही घोषणा केली. संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचं सामर्थ्य MSME अर्थात सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगाच्या योगदानावर अवलंबून आहे असं मत उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी व्यक्त केलं. MSME दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. MSME क्षेत्र देशातल्या नवउद्योजकांच्या पहिल्या पिढीच्या धाडसाचं प्रतिनिधित्व करत असल्याचं त्यांनी सांगितलं. हे क्षेत्र उत्पादनांची उच्च गुणवत्ता बाळगत देशाच्या एकूण निर्यातीत सुमारे 50% योगदान देतं असंही ते म्हणाले. उत्पादन आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी नवउद्योजकांनी नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करावा असं आवाहन त्यांनी केलं. नवी दिल्ली इथं येत्या 29 जूनला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण परिषदेचं 16वं अधिवेशन होत असून केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री JP नड्डा अधिवेशनाचं अध्यक्षपद भूषवणार आहेत. विविध राज्य केंद्रशासित प्रदेशांचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री संसद सदस्य तसंच केंद्र आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी या अधिवेशनात सहभागी होणार आहेत. इस्रायल गाझामध्ये करत असलेल्या नरसंहाराच्या मुद्द्यावर केंद्र सरकारचं मौन निषेधार्ह असून सरकारची ही भूमिका राष्ट्रीय हिताच्या दृष्टिकोनातून न पटणारी असल्याचं काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे. भारतानं पॅलेस्टाईन, इराण आणि संपूर्ण मध्यपूर्वेतल्या आपल्या ऐतिहासिक मित्र देशांपासून अंतर राखलं आहे. यासोबतच जागतिक पातळीवरच्या जनमतापासूनही स्वतःला वेगळं ठेवलं आहे. त्यामुळे पाकिस्तानला मध्यस्थ म्हणून दावा करण्याची संधी मिळाली असा आरोपही त्यांनी केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरून मन की बातच्या 135व्या भागातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. आकाशवाणी दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, YouTube वाहिन्या तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरून मन की बात ऐकता येणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणीच्या मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारत आणि आयर्लंड यांच्यातल्या T20 मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताला आयर्लंडनं 34 धावांनी पराभूत केलं. बेलफास्ट इथं काल झालेल्या या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतानं 8व्या षटकात केवळ 51 धावात आयर्लंडचे 4 गडीही बाद केले. मात्र त्यानंतर लॉर्कन आणि गॅरेथ यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे आयर्लंडला निर्धारित 20 षटकात 9 बाद 182 धावा करता आल्या. आयर्लंडच्या वतीनं लॉर्कन यानं सर्वाधिक 50 तर गॅरेथनं 49 धावा केल्या. भारताच्या वतीनं हर्षित राणा यानं आयर्लंडचे 3 गडी बाद केले. विजयासाठी 182 धावांचा पाठलाग करताना भारताचे फलंदाज ठराविक अंतरानं बाद होत गेले. सलामवीर अभिषेक शर्मा वगळता कोणत्याही फलंदाज

0: खेळपट्टीवर टिकू शकला नाही आणि भारताचा संपूर्ण संघ 18 षटकं आणि 5 चेंडूत केवळ 148 धावा करून माघारी परतला. अभिषेकनं सर्वाधिक 49 धावा केल्या तर आयर्लंडच्या मॅथ्यू हॅम्प्रेयस आणि मॅथ्यू होलार्ड यांनी भारताचे प्रत्येकी 3 गडी बाद केले. आता मालिकेतला दुसरा आणि अखेरचा सामना उद्या होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना 6 वाजता सुरू होईल. गुजरातमधल्या 14 शहरांमध्ये भारत टॅक्सी या सहकार तत्वावर आधारित टॅक्सी सेवेचा प्रारंभ गांधीनगर इथे आज केंद्रीय सहकार आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत झाला. येत्या 2 वर्षात भारत टॅक्सी सेवेचा विस्तार देशभरातल्या 500 शहरांमध्ये केला जाईल अशी घोषणा अमित शहा यांनी यावेळी केली. भारत टॅक्सी हे सहकार क्षेत्रातलं परिवर्तनकारी पाऊल आहे असं ते म्हणाले. चालकापर्यंत थेट लाभ पोचवण्यावर या मॉडेलचा भर असेल. चालकाचं शोषण थांबवणं हे याचं उद्दिष्ट असल्याचं शहा यांनी सांगितलं.
1: भारत टैक्सी बनने का सबसे पहला कारण है कि हमारे सारथियों का और हमारे ग्राहकों का किसी का भी शोषण न हो, ये सबसे पहला कारण. दूसरा, सारथी का सम्मान हो. वो ऐप पर रजिस्ट्रेशन के लिए मोहताज नहीं है. आज मैं गर्व से कहता हूं, भारत टैक्सी के साथ जुड़े हुए 7 लाख सारथी भारत टैक्सी के मालिक है.
0: यावेळी भारत टॅक्सीने गुजरात मेट्रो रेल कॉर्पोरेशन, अहमदाबाद महानगरपालिका, गुजरात राज्य सहकारी बँक, राज्य वाहतूक पोलीस यांच्याशी सामंजस्य करार केले. येत्या आठवड्यात राज्यभरात सर्वत्र कमी अधिक प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. कोकणात 30 जूनपर्यंत पावसाचा जोर असेल आणि किनारपट्टीवर सोसाट्याचे वारे वाहतील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. विदर्भातही बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. TET चा पेपर भिवंडीत फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा रद्द. निष्पक्ष चौकशीची काँग्रेसची मागणी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सेशेल्सच्या 3 दिवसाच्या दौऱ्यासाठी रवाना. संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचं सामर्थ्य सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रावर अवलंबून असल्याचं उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांचं प्रतिपादन. आणि T20 मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताचा आयर्लंडकडून 34 धावांनी पराभव. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

संध्याकाळचे 5:30 झाली आहेत. आता ऐकणार आहोत युवकांसाठीचा कार्यक्रम युववाणी.

हाय, हॅलो आणि नमस्कार. सांगली आकाशवाणी निर्मित युवा बीट्स या कार्यक्रमात मी मयुरेश बडवे तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. तर आजच्या युवा बीट्समध्ये आपण ऐकणार आहोत दोन जनरेशन्समधला संवाद. एक अपडेटेड आणि पॅशन ओरिएंटेड वर्क मेथड फॉलो करणारी आणि एक ट्रेडिशनल वर्क मेथड फॉलो करणारी. आता ह्यात नक्की फ्रीलॅन्सिंग बरोबर किंवा फिक्स्ड इन्कम देणारा जॉब बरोबर हे आपण ऐकून घेऊयाच, पण त्याआधी तुमची एनर्जी बूस्ट करायला आणि तुम्हाला मोटिवेट करायला ऐकूयात 2018 मध्ये आलेल्या संजू या चित्रपटातील हे सुंदर असं गाणं.

0: सुखविंदर सिंग यांच्या आवाजातील हे गाणं आपल्याला प्रत्येक परिस्थितीशी लढा द्यायला शिकवतं. यानंतर ऐकूयात पॅशन आणि पेचेक या दोन गोष्टींमधला इंटरेस्टिंग असा संवाद.
1: आई, अगं झोपली आहेस का?
0: नाही, आई मावशीकडे गेली संध्याकाळी. उद्या सकाळी येणार आहे, विसरलीस का?
1: अरे देवा, होती बोलली होती रे मला, मीच विसरले. ए बर जा, पाणी घेऊन ये माझ्यासाठी.
0: ए, पाणी बिणी काय आणणार नाही. मला किती कामं पडली आहेत आणि फार लांब आहे का आपलं किचन. जा घेऊन ये. जा.
2: ए काय कामं करतोयस रे, लॅपटॉपवर गेमच खेळत बसलास ना.
0: अगं गेम कुठं खेळतोय, काम करतोय. क्लायंटला उद्या व्हिडिओ द्यायचा
1: आहे. ते सोड, तू जेवलास का आणि काय बनवलंस?
0: नाही ना ग, मला वेळच नाही मिळाला. पण तू येताना काय आणलं नाहीस?
1: रोहन रात्री 11:30 मी कॅब मधून येताना जेवण घेऊन येऊ असं वाटतं तुला.
0: हो, आई नाही म्हणल्यावर जेवणाचं कोण, तूच बघ ना.
1: मी रात्री थकून भागून घरी येते आणि तू मला विचारतोस जेवायला आणलं नाहीस म्हणून. अरे दिवसभर घरीच होतास ना, तूच मागवायचंस काहीतरी.
0: अगं पण मी काही रिकामा नव्हतो, माझंही काम सुरू होत.
1: कसलं काम रे, लॅपटॉप घेऊन बसलास सकाळपासून. मी जाताना घेतला होतास, अजून हातात आहे तुझ्या.
0: अगं मी काय दिवसभर लॅपटॉप नाही घेऊन बसलो, आणि जेवढा वेळ बसलोय ना तेवढा वेळ कामच केलंय. आत्ता पण तेच करतोय.
1: अंधारात स्क्रीनवर डोळे फाडून काय काम करतोस एवढा वेळ?
0: अगं तो ट्रॅव्हल ब्लॉगर नाही का, त्याचा व्हिडिओ एडिट करतोय. मला बघून सांग कसं वाटतोय.
1: तुझं हे फ्रीलान्सिंगचं नाटक कधी संपणार आहे? मला वाटलं तू अभ्यासात बिझी असशील म्हणून जेवला नसशील.
0: अगं नाटक नाही आहे ते, पॅशन आहे माझं. मला यातून पैसे मिळतात ना. कालच एका मुंबईच्या क्लायंटने ॲडव्हान्स दिलाय मला, आणि तू सारखं काय माझ्या कामावर टोमणे मारत असतेस?
1: कारण मला वास्तवाची जाणीव आहे रोहन. टीवायला आलास ना तू, पुढच्या आठवड्यात मिड सेम आहे तुझी. किती अभ्यास झाला तुझा का? नुसतं व्हिडिओ एडिटिंग आणि रील्स एडिटवर आयुष्य घालवणारच.
0: अभ्यास पण होईल ना माझा, पण एक करिअर आहे माझं, मला ह्याच फील्डमध्ये पुढे जायचं आहे.
1: करिअर वगैरे काय रे रोहन, आवड म्हणून ठीक आहे ना, पण यात स्टेबिलिटी कुठं आहे? आज तुला एखादा व्हिडिओ एडिट करायला मिळाला, उद्या नाही मिळाला.
0: नाही कसा मिळणार, माझं काम चांगलं आहे त्यामुळे लोक येतात परत.
1: आत्ता येतात, पण पुढे काय? तुला माहिती आहे ना AI आलंय.
0: हा मग, AI फक्त एक टूल आहे, ते स्वतःहून नवीन काही बनवत नाही ना.
1: अरे पण जे काम तू 4 तासात करतोस ते AI 4 मिनिटात करतं.
0: अगं या सगळ्या रिस्क माहिती आहेत मला, म्हणून तर मी नुसतं एडिटिंगवर थांबलेलो नाही आहे. मी स्वतःला अपग्रेड करतोय, मी 3D मॉडेलिंग पण शिकतोय, म्हणजे पुढे जाऊन गेम डेव्हलपमेंटमध्ये मला मॉडेल्स कमिशन करता येतील ना.
1: तुला माहिती आहे ना त्यासाठी किती वेळ लागतो?
0: वेळ लागतो म्हणूनच रात्री जागतोय ना. आणि जे डोकं मी चालवतो ते AI नाही चालवू शकत.
1: अरे पण ह्या फील्ड डोक्यावर नाही चालत, एफिशियन्सीवर चालतात. मी आज IT मध्ये 9 ते 5 काम करते, त्याने मला महिन्याच्या 1 तारखेला पगार मिळतोय. रोहन फायनान्शियल फ्रीडम आहे मला. तुझं काय, उद्या आपल्या घरावर काही अडचण आली तर तुझं हे पॅशन आपल्याला तारणार आहे का?
0: फायनान्शियल फ्रीडम? ताई तू स्वतःकडे पाहिलेस, 28 वय आहे तुझं, पण 35 दिसायला लागलीस. रोज डोकेदुखीच्या गोळ्या खातेस तू, वीकेंडला तुझा बॉस तुला कॉल करून काम करायला लावतो. तुझ्या त्या फिक्स्ड मंथली इन्कमसाठी ना तुझी मेंटल हेल्थ आणि तुझं फ्रीडम सगळं विकलंयस तू. हे बघ, फक्त मंथली पगार मिळतो म्हणून मी तुझ्यासारखा झोंबी बनू शकत नाही. मला माझं काम एन्जॉय करायचं.
1: हा पगार नसताना तर हे लॅपटॉप, वायफाय कनेक्शन हे सगळं तुला मिळालं नसतं रोहन.
0: माहिती आहे मला, दरवेळेस ऐकवण्याची गरज नाही आहे ताई. हे वायफाय, हे लॅपटॉप सगळं तुझ्या पैशावर चालतंय हे मी विसरलेलो नाही आहे.
1: मी तुला ऐकवत नाही रे रोहन, पण वास्तवाची जाणीव करून देते. तू कधी विचार केलास की मी माझा जॉब सोडून तुझ्यासारखं घरी का नाही बसत?
0: कारण तुला ती फिक्स्ड पगाराची सवय लागली.
1: सवय नाही, ती गरज आहे. आज जर मी जॉब सोडला तर उद्या

0: त्याचा खर्च कोण चालवणार? तुझं ते कधीतरी येणारे क्लायंट्स की तुझी ती पॅशन? तुला वाटतं मी रोज ऑफिसला एन्जॉय करायला जाते? मलाही कंटाळा येतो रोहन डेली रुटीनचा, पण मला घरातल्या जबाबदाऱ्या दिसतात.
1: आणि तुला असं वाटतं की मला त्या जबाबदाऱ्या दिसत नाही? ताई, मी काय डोळ्यावर पट्टी बांधून नाही बसलोय. मला माहितीये तू आपल्या घरासाठी खूप करतेस, म्हणूनच मी माझ्या या फ्रीलॅन्सिंगमध्ये जीव तोडून काम करतोय ना. तुला असं वाटतं की मी रात्रभर टाइमपास करतो? अगं, पण मी नवीन स्किल शिकतोय, स्वतःचा पोर्टफोलिओ तयार करतोय, जेणेकरून 2 वर्षांनी मला कोणापुढे हात पसरावे लागणार नाहीत आणि तुझ्यावर डिपेंडही राहायला लागणार नाही.
0: अरे, पण हे 2 वर्षानंतरचं प्लॅनिंग झालं. आजचं काय? आजच्या तारखेला तुझ्याकडे किती सेक्युरिटी आहे? अचानक काही अडचण आली तर काय करणारेस तू? रोहन, तुला हर्सबर्गची थेअरी माहितीये? पैसा हा आनंद देईलच असं नाही, पण पैसा नसला ना की दुःख आणि तणाव नक्की येतो.
1: अगं, पण प्रत्येक गोष्टीची सिक्युरिटी पहिल्या दिवशी नसते ना ताई. तू जेव्हा जॉबला लागलीस तेव्हा पहिल्याच दिवशी तुला सगळं सेट मिळालं होतं का? नाही ना. तसाच हा माझा स्ट्रगलिंग फेज आहे, पण यात माझा स्वतःचा कंट्रोल आहे.
0: कंट्रोल? कसला कंट्रोल रोहन? क्लायंट्सने पैसे वेळेवर दिले नाही तर तू काय करशील रे?
1: अगं, ही रिस्क माहिती आहे ना मला, पण ती मी ठरवून घेतलेली कॅल्क्युलेटेड रिस्क आहे. मी आत्ता जो वेळ इन्व्हेस्ट करतोय ना तो माझ्या स्वतःच्या भविष्यासाठी करतोय, कोणाच्या दुसऱ्याच्या कंपनीचे टार्गेट पूर्ण करायला नाही. मला तुझ्या कष्टाची पूर्ण जाणीव आहे आणि मी लवकरात लवकर स्वतःचा कर्ज स्वतः उचलायला सुरुवात करेन, पण त्यासाठी तू माझ्या कामाला नाटक किंवा टाइमपास म्हणावं असं मला वाटत नाही. माझं स्वप्न आहे हे, मला माझी कला दाखवता येते यातून.
0: अरे, पण बेसिक गरजा भागत नसतील तर माणसाला कलेच्या स्वप्नांचा काय उपयोग आहे?
1: अगं, पण सेल्फ डिटर्मिनेशन काही असतं का? नाही, माणसाला स्वतःच्या मर्जीने समाधानाने काम करता यायला हवं. तुझ्या कॉर्पोरेट दुनियेत लोक फक्त क्वायट क्विटिंग करतात, म्हणजे काय माहितीये, काम आवडत नाही पण पगार मिळतो म्हणून फक्त डेस्कवर जाऊन बसायचं आणि गरज आहे तितकंच काम करायचं.
0: अरे, पण त्यात चुकीचं काय? आम्हाला तेवढ्याच कामाचे पैसे मिळतात आणि आम्ही तेवढंच करतो.
1: अगं, पण पर्सनल आणि प्रोफेशनल ग्रोथचं काय? ती काहीच होत नाही ना. मला तसं नाही जगायचं. मला रात्री झोपताना वाटलं पाहिजे की मी आज काहीतरी क्रिएटिव्ह आणि भारी केलंय.
0: ठीक आहे, तुला जे करायचं आहे ना ते तू कर.
1: अगं ताई, चिडू नको ग. आणि बघ, याच वयात असं स्वातंत्र्य आहे ना मला हे सगळं करायचं.
0: ठीक आहे ना रे, पण जेव्हा तुझं हे स्वातंत्र्य तुला ताटात जेवण आणून देणार नाही ना तेव्हा माझ्याकडे येऊ नको.
1: ए, तेव्हाच तेव्हा बघू ग, जा. गुड मॉर्निंग ताई.
0: गुड मॉर्निंग.
1: आज ऑफिसला नाही जायचं?
0: जायचं ना, पण थोडं लेट जाईन आज. डोकं दुखतं रे रात्रभर. मी कॉल केला ऑफिसमध्ये आणि सांगून टाकलंय त्यांना.
1: मग तुझा बॉस काही बोलला नाही?
0: फोनवर कुठला बोलतोय, गेल्यावर बोलणार. अरे, लेट जाण्यापेक्षा न गेलेलं बरं वाटतं आजकाल.
1: बरं, थांब, गोळी देतो तुला आणि ते मलम पण लावून देतो, थांब.
0: ऐक ना रोहन, तुझ्याशी बोलायचं आहे थोडं. कालच्यासाठी खरंच सॉरी. अरे अरे, मला इतकं चिडायचं नव्हतं तुझ्यावर, पण ऑफिसचा खूप ताण आहे आणि सगळा तुझ्यावर निघाला.
1: अप, इट्स ओके ताई, माझंही चुकलं. म्हणजे मी तुला झोंबी म्हणायला नको होतं, आय एम व्हेरी सॉरी. पण काल तू जे बोललीस ना सिक्युरिटीबद्दल, ते मी रात्रभर विचार करत होतो. मला भीती वाटते का कधी कधी? काल मी तुला मोठ्याने सांगून गेलो की मला मुंबईच्या क्लायंट्सने ॲडव्हान्स दिलाय, पण खरं सांगायचं तर मागच्या महिन्यातली 2 कामांची पेमेंट अजून थकली आहेत. क्लायंट फोन पण उचलत नाही.
0: मी हेच सांगत होते तुला काल, हीच आहे ती इन्स्टॅबिलिटी.
1: आणि नुसता पैशांचा प्रश्न नाही आहे, कधी कधी खूप वेगळेच त्रास होतात.
0: कसला त्रास? तुला तुझं काम आवडतं ना?
1: आवडतं, पण सलग 12-12 तास स्क्रीनकडे बघून डोकं सुन्न होतं.
0: अरे मग ब्रेक घ्यायचाच ना रोहन, कोणी जबरदस्ती केली आहे?
1: अगं, डेडलाईन्स असतात ताई. आणि सर्वात वाईट म्हणजे जेव्हा क्रिएटिव्ह ब्लॉक येतो तेव्हा वाटतं. डोकं पूर्ण ब्लॉक होतं, काहीच नवीन सुचत नाही, पण काम तर द्यावं लागणार ना.
0: मग काय करतोस तू?
1: काय करणार, तसाच बसून राहतो स्क्रीन समोर. मग माझी पॅशन सुद्धा एखाद्या ओझ्यासारखी वाटायला लागते आणि माझ्या आवडीची गोष्ट करायला सुद्धा नको नको होतं. जॉब केलेला बरा असं वाटायला लागतं.
0: रोहन, हाच प्रॉब्लेम आहे. हे बघ, जेव्हा तुझ्या खात्यात पैसे नसतात तेव्हा तुझं पॅशन, तुझी क्रिएटिव्हिटी सगळी ब्लॉक होते. अरे, रिकाम्या खिशाने नाही बघताय स्वप्न.
1: खरं तर तू काल ते फिक्स्ड इन्कमचं बोललीस ना, ते पटलं मला. म्हणजे तुझंच बघ ना, तुझे SIP सुरू आहेत, शेअर्सचा पोर्टफोलिओ छान ग्रो कर.

0: शकतोय. बँक बॅलन्स पण मस्त आहे, मला पण तुझ्यासारखा काहीतरी बॅकअप प्लॅन तयार करायचा
1: आहे. अरे वा, मग काय विचार केलास रोहन?
0: म्हणजे हे फ्रीलान्सिंगचे पैसे आहेत ना, त्यातून एखादी मंथली SIP सुरू करणार आहे.
1: अरे पण त्यासाठी सुद्धा फिक्स्ड इन्कम लागतो, महिन्याला तुझ्या अकाउंटमधून अपोआप पैसे कट होतात. बॅलन्स इश्यू झाला की पेनल्टीज लागतात. पण तू इन्व्हेस्टमेंटचा सिक्युरिटीचा विचार करतोस ना, हे ऐकूनच मला समाधान वाटतं.
0: ताई तू आहेस ना सिक्युअर, मल्टिपल इन्व्हेस्टमेंट्स आहेत तुझ्या, मग तरी तू का इतकी टेन्स असतेस?
1: कारण माझं बँक अकाउंट जरी भरलं असलं ना तरी माझं समाधान होत नाही रे. मला अजूनही आठवतंय, मी जेव्हा कॉलेजमध्ये होते ना तेव्हा मला इव्हेंट्स मॅनेज करायला, सोशलाइज करायला खूप आवडायचं. आता मी फक्त त्या कोडिंगच्या चुका काढतीये, क्लायंट्सच्या शिव्या खातीये. अरे या पेचेकने मला सिक्युरिटी दिली आहे, पण माझी स्वतःची ओळख खरंच पुसून टाकली. आजकाल असं वाटतं की मी फक्त बिलं भरण्यासाठी जन्म घेतलाय.
0: अगं ताई असं का बोलतीयस?
1: अरे नाहीतर काय, परवा पण आई रूममध्ये आली, म्हणाली लाईटचं बिल भरायचं आणि निघून गेली. माझं पण काम सुरू होतं तेव्हा, म्हणून पण असेल कदाचित. अरे पण मला वाईट वाटलं रे. आणि ही एकच गोष्ट नाही आहे, ऑफिसमध्ये 2 मिनटं गप्पा मारत बसलं ना की लगेच बॉस येतो, एफिशियन्सीवर लेक्चर देतो. नुसती ती लॅपटॉप स्क्रीन बघत बसावं लागतं, बाकी काहीच करता येत नाही. का तर मंथ एंडला बँक बॅलन्स वाढेल म्हणून.
0: ताई खरं सांगायचं तर आईला तुझ्या पैशांची नाही, तुझी काळजी वाटते. रोज रोज तुला डोकेदुखीच्या गोळ्या घेताना बघून ना खूप वाईट वाटतं तिला.
1: आणि रोहन, हे सेम तिचं तुझ्या बाबतीत पण होतं. तू दिवसभर घरात लॅपटॉप घेऊन बसलेला असतोस. अरे मला कळतंय की तू काम करतोस, पण आईला आणि बाहेरच्या लोकांना कसं कळणार आहे? ते म्हणतात यांचा मुलगा काहीच करत नाही, घरात बसून खातोय नुसता.
0: अगं पण ताई हे लोक मला उद्या खायला घालणार आहेत का, मग त्यांचा विचार का करतेस तू?
1: अरे खायला देणार नसले तरी बोलायचं पण थांबत नाहीत ना. आईला किती वेळ ऐकून घ्यावं लागतं माहिती आहे तुला? तू काय करतोस हे त्यांना दिसतच नाहीये.
0: अगं पण माझं काम त्यांना दिसत नाही म्हणून मी कमवलेल्या पैशांची किंमत नाहीये का?
1: किंमत आहे पण स्टेटस नाहीये. हे बघ रोहन, स्टेटस ही खूप महत्वाची गोष्ट आहे, अशातला काही भाग नाहीये. पण मुलगा जर बॅग घेऊन बाहेर जाताना दिसला तर लोकांनाही वाटतं काहीतरी करतोय, आयुष्यभर सिक्युअर आहे.
0: अगं पण ताई लोकांसाठी मी माझं पॅशन नाही ना सोडू शकत.
1: तसं नाहीये
0: ताई, म्हणजे हे बघ, आपण दोघं एका अर्थी दोन वेगळ्या पण चुकीच्या टोकांवर उभे आहोत ना. मी फक्त पॅशनच्या मागे धावतोय आणि तू फक्त पेचेकच्या मागे. पण जर आपण या दोन्ही गोष्टी एकत्र केल्या तर?
1: म्हणजे काय?
0: म्हणजे बघ, मी माझं BSC शिक्षण आधी पूर्ण करतो, त्यानंतर मी एखाद्या चांगल्या कंपनीत बेसिक लेवलचं का होईना पण जॉब शोधेन, ज्यामुळे मला एक बेसलाईन इन्कम मिळेल, महिन्याला फिक्स पगार आला की मला पैशांची चिंता राहणार नाही, आणि त्यानंतर संध्याकाळी किंवा वीकेंडला मी माझं व्हिडिओ एडिटिंगचं काम साईड हसल म्हणून करेन.
1: हां, हे अगदी प्रॅक्टिकल बोललास. म्हणजे तुझी नोकरी तुला फायनान्शियल स्टेबिलिटी देईल आणि तुझं फ्रीलान्सिंग तुला सॅटिस्फॅक्शन देईल. आणि समजा पुढे जाऊन तुझं व्हिडिओ एडिटिंगचं काम खूप वाढलं तर तू नोकरी सोडून पूर्ण वेळ तेच करशील.
0: हां, म्हणजे मी कॅप्टन अमेरिका आणि पगार ही माझी ढाल असेल, पण माझं फ्रीलान्सिंग म्हणजे थॉरचा हातोडा.
1: हा मोठा आला एव्हेंजर, पण तुला माझा पॉइंट कळला ना हे आताच खूप भारी वाटतं.
0: ताई माझं ठीक आहे, पण तुझं काय?
1: माझं काय?
0: अगं तू तर नोकरी सोडू शकत नाहीस ना पॅशनसाठी.
1: नाही, पण मला एक सुवर्ण मध्य काढावं लागेल, काहीतरी वेगळं करायला हवं.
0: तू जॉब क्राफ्टिंग का ट्राय करत नाहीस?
1: जॉब क्राफ्टिंग हा काय प्रकार आहे?
0: म्हणजे बघ, मी एका पॉडकास्टमध्ये ऐकलं होतं, जॉब क्राफ्टिंग म्हणजे आहे त्या नोकरीतच आपल्या आवडीची गोष्ट शोधायची किंवा निर्माण करायची.
1: अरे पण मला तुझ्यासारखी स्पेसिफिक कला नाही आहेत.
0: अगं सोशलायझिंग पण एक कलाच आहे, सगळ्यांना नाही जमत ते.
1: अरे पण त्याचा मला कुठे उपयोग होणार आहे?
0: म्हणजे बघ, तुला लोकांशी बोलायला, मॅनेजमेंट करायला, सोशल वर्क करायला आवडतं ना, मग तू तुझ्या कंपनीच्या HRशी का बोलत नाहीस? कंपनीची CSR कमिटी जॉईन कर.
1: CSR कमिटी? ती काय करते?
0: अगं याच CSR कमिटीमधून कंपनी सोशल वर्क करतात, त्यात तू पार्टिसिपेट कर ना. तुझं IT काम करत करत सेम प्रिमायसेसमध्ये तू तुझं पॅशन फॉलो करू शकतेस.
1: सोशल वर्क? अरे रोहन, मला माझा रेग्युलर जॉब करायला वेळ मिळत नाही, त्यात एक्स्ट्रा काम कुठून करू? वीकेंडला पण बॉसची कामं असतात, आणि हे एक्स्ट्रा काही केलं ना तर उरलेला श्वास पण कोंडेल माझा.
0: अगं ताई पण आठव ना, तू कॉलेजमध्ये असताना काय काय करायचीस. तू एकाच वेळेस कॉलेजचं मॅगझिन सांभाळायचीस, ड्रामा क्लबचे इव्हेंट मॅनेज करायचीस, आणि तरीही तुला वेळ मिळायचा अभ्यास करायला.

0: तेव्हा नव्हती की तुझी चिडचिड होत?
1: ते वेगळं होतं रे, तेव्हा मी कधीच थकत पण नव्हते. रात्री उशिरापर्यंत आम्ही डेकोरेशन करायचो, तरी दुसऱ्या दिवशी सकाळी लेक्चरला फ्रेश असायचो.
0: एक्झॅक्टली, कारण ती तुझी पॅशन होती. ऊर्जा आहे तुझ्याकडे ताई, ती संपलेली नाहीये. फक्त ती चुकीच्या जागी, म्हणजे फक्त कोडिंगच्या चुका शोधण्यात खर्च होतीये. CSR कमिटीमध्ये तुला पुन्हा तेच इव्हेंट्स ऑर्गनाईज करता येतील, लोकांशी कनेक्ट होता येईल, तुझा तो कॉलेजवाला नेहाचा स्पार्क परत येईल, आणि त्यासाठी तुला जॉबही सोडावा लागणार नाही.
1: अरे म्हणजे मला जॉबही बदलावा लागणार नाही, माझा पगारही सेक्युअर राहील आणि मला कामात नवीन पर्पज पण मिळेल. रोहन, दिस इज अ ब्रिलियंट आयडिया. मी एक काम करते, मी सोमवारी ऑफिसला गेल्या गेल्या आधी HR ला मेल टाकते.
0: बघ, पॅशन आणि पेचेक हे शत्रू नाही आहेत, ती एकाच गाडीची दोन चाकं आहेत. पैशांशिवाय पॅशन टिकत नाही आणि पॅशनशिवाय पैसे कमवण्यात मजा नाही. आपल्याला फक्त बॅलेन्स साधायचा आहे.
1: पटलं बाबा तुझं म्हणणं. काल रात्री मी ज्या भावाला मूर्ख समजत होते, तो रातोरात एवढा समजूतदार कसा झाला?
0: टॅलेंट आहे का ताई?
1: टॅलेंट अभ्यासात वापर जरा, मिड सेम क्लिअर करशील.
0: हा, मिड सेम वरनं आठवलं. आता एक डील करूया.
1: कुठली डील?
0: हे बघ, मी आजपासून माझ्या मिड सेमचा सिरियसली अभ्यास करणार, नो एक्सक्यूज. पण तू?
1: मी काय?
0: तू या वीकेंडला लॅपटॉप बंद करून माझ्यासोबत नवीन आलेलं नाटक बघायला यायचं, आणि मग त्यानंतर आपण मस्त बाहेर जेवायला जायचं तुझ्या पेचेक मधून.
1: नाही नाही, तुझं पॅशन जे तुला पैसे आणून देत आहे ना, त्यातून केलेलं जेवण जास्त टेस्टी लागेल असं वाटतंय मला.
0: ताई, तूच आत्ता म्हणालीस ना, फायनान्शियल फ्रीडम असायला पाहिजे. मग तुझ्याकडे बिल भरण्याचा फायनान्स आहे आणि माझ्याकडे मस्त काहीतरी ऑर्डर करायचं फ्रीडम. विन विन सिच्युएशन आहे दोघांसाठी.
1: डन, डील पक्की. पण थांब, माझी पण एक अट आहे.
0: आता कसली अट? अगं, मी अभ्यासाला तयार झालो ना.
1: फक्त अभ्यास नाही रोहन, मला तुझ्या आणि माझ्या दोघांच्याही वर्क लाईफ बॅलन्स बद्दल एक रूल ऍड करायचा आहे. तू आजपासून रात्री 11:30 नंतर लॅपटॉपला हात लावणार नाहीयेस. तुझं ते पॅशन असो किंवा फ्रीलान्सिंग, रात्रीची झोप नीटच असायला हवी रोहन. ओके?
0: अगं पण ताई, रात्रीच तर शांतता असते, म्हणजे क्रिएटिव्ह कामं तेव्हाच होतात ग.
1: काहीही नाही, तू रात्री जागतोस ना म्हणून इतके डार्क सर्कल्स आलेत डोळ्याखाली. 11:30 म्हणजे 11:30 शट डाऊन.
0: बर बर, ठीक आहे, मला तुझी अट मान्य. पण मग माझी एक क्रॉस अट आहे.
1: बोल काय.
0: रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी तू तुझा तो ऑफिसचा फोन डू नॉट डिस्टर्ब वर टाकायचा. वीकेंडलाही तुझा बॉस तुला कॉल करून काम करायला लावतो आणि तू निमूटपणे करतेस. हे चालणार नाही. वीकेंड तुझा स्वतःचा आहे, बॉसचा नाही.
1: अरे पण काही इमर्जन्सी आली तर काय करणार?
0: ऑफिसमध्ये आग लागली तरच ती इमर्जन्सी समजायची. बाकी सगळं सोमवारच्या सकाळपर्यंत थांबू शकतं. जर मी माझी रात्रीची शिफ्ट बंद करतोय तर तुला तुझी वीकेंड शिफ्ट बंद करावीच लागेल, मान्य आहे का?
1: बापरे, माझा लहान भाऊ मॅनेजमेंटचे धडे देतोय मला आता. ठीक आहे बाबा, डन. रविवारी लॅपटॉप बंद आणि ऑफिस फोन सायलेंट. चल आता चहा संपव आणि लगेच अभ्यासाला लाग. ओके?
0: यस बॉस.

सांगली आकाशवाणी निर्मित युवा बीट्स या कार्यक्रमात आज आपण ऐकलं पॅशन आणि पेचेक यावरील संवाद, ज्याने आपल्याला समजलं की पॅशन आणि पेचेक ही दोन्ही एकाच गाडीची दोन चाक आहेत, आपल्याला फक्त बॅलन्स करायची गरज आहे. सहभाग मनोज्ञा हुद्दार, मयुरेश बडवे, सादरकर्त्या तेजा दुर्वे. आजच्या युवा बीट्सच्या या हटके एपिसोडमधून मी मयुरेश तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूया असाच एक इंटरेस्टिंग विषय घेऊन. नमस्कार.

0: आताच आपण युववाणी हा युवकांसाठीचा कार्यक्रम ऐकला.
1: श्रोतेहो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
2: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला, म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
1: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
3: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, कि जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
1: पण मग अशा वेळी करायचं काय?
4: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल, आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
1: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य का सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रतिकार.

0: विविध भारती के पास है बेमिसाल हस्तियों का अनमोल खजाना।
1: चंदा मामा दूर की हुए पकाए भूर की।
0: जरा सुनिए कैसे बना ये गाना।
2: एक जमाना था 1951 या 50 में बाबूलाल चतुर्वेदी यहाँ
3: टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे। परीक्षेची आगामी तारीख लवकरच वेबसाईटवर जाहीर केली जाईल असं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं जाहीर केलं आहे। या प्रकरणी मकोका लावण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं। तर या प्रकरणाची तात्काळ निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसनं दिला आहे। याविषयी सविस्तर जाणून घेऊ आमच्या प्रतिनिधीकडून।
4: ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडीमधल्या काही व्यक्तींकडे टीईटीच्या प्रश्नपत्रिकेतले काही प्रश्न असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानंतर पोलिसांनी आज पहाटे धाड टाकून चौकशी केली। या व्यक्तींकडे असलेल्या कागदपत्रांमध्ये आणि उद्या होणाऱ्या परीक्षेतले प्रश्न समान असल्याचं आढळून आलं। राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिल्यावर भिवंडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक करण्यात आली आहे। राजीव शॉ, आकाश कुमार आणि धीरज सिंह अशी आरोपींची नावं आहेत। यातले राजीव आणि आकाश हे बिहारचे तर धीरज सिंह हा हरियाणाचा रहिवासी आहे। त्यांच्या ताब्यातून मोबाईल, रोख रक्कम आणि टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे 4 संच जप्त करण्यात आले आहेत। आरोपी भिवंडीत कोणाच्या संपर्कात होते, या प्रकरणात कोणत्या शैक्षणिक संस्था किंवा स्थानिक एजंटचा सहभाग आहे का, तसंच या संपूर्ण नेटवर्कचा सूत्रधार कोण आहे याचा तपास पोलीस करत आहेत अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक दुधे यांनी बातमीदारांना दिली।
5: 1.5 करोड रुपये त्यांची अपेक्षा होती, तेवढी मागणी केली होती। त्यानंतर त्यांच्या सिस्टम प्रमाणे ते जे काही विकत घेणारे आहेत त्यांना विकणार आणि नंतर ते खाली जे शिक्षक कॅन्डिडेट आहेत त्यांना विविध रकमामध्ये पेपर देऊन ते विकणार होते।
4: या प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस उपायुक्त पवन बनसोड यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे। या पथकात 2 सहाय्यक पोलीस आयुक्त, 9 पोलीस निरीक्षक आणि इतर 20 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे असं दुधे यांनी सांगितलं। ही पथकं विविध ठिकाणी रवाना झाली आहेत। तपासात जे निष्पन्न होईल त्यानुसार दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं ते म्हणाले। टीईटी परीक्षेच्या पेपरफुटीची घटना अत्यंत संतापजनक असून या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा करणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं। आरोपींकडून जप्त केलेल्या प्रश्नपत्रिकेतले प्रश्न टीईटी प्रश्नपत्रिकेतल्या काही प्रश्नांशी जुळत होते अशी माहिती शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी बातमीदारांशी बोलताना दिली। या प्रकरणाची सरकारनं गंभीर दखल घेतली असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली।
6: माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी पण याची गंभीर नोंद घेतलेली आहे। पोलीस प्रशासनाला त्याचा सखोल चौकशी करण्याचे आदेश त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि या चौकशीतून जे काही समोर येईल त्या सर्वांवर त्या ठिकाणी कठोर कारवाई केली जाईल।
4: नीट परीक्षेचा पेपर फुटल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परिषदेनं खबरदारी घेतली होती। पेपर कसा फुटला हे चौकशीनंतर स्पष्ट होईल असं भुसे यांनी सांगितलं। सातत्यानं विविध पक्षांचे पेपर फुटणं हे सरकारचं अपयश असल्याची टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई होईलही, पण असे प्रकार वारंवार होणं कधी बंद होणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। सरकारला विद्यार्थ्यांच्या भवितव्याविषयी देणं घेणं नाही अशी टीकाही वडेट्टीवार यांनी केली।
7: नीट पेपर फुटले असेल, टीईटी असेल, पोलीस रिक्रुटमेंट असेल, यामध्ये सरकारची भूमिका काय? सरकारला या साध्या परीक्षा व्यवस्थित घेता येत नाही म्हणजे सरकारला विद्यार्थ्यांच्या प्रती त्यांच्या भविष्याच्या संदर्भात काही देणं घेणं नाही।
4: या परीक्षेसाठी यंदा 4,28,122 परीक्षार्थी बसले होते। परीक्षेची आगामी तारीख लवकरच वेबसाईटवर जाहीर केली जाईल असं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं जाहीर केलं आहे।

राज्यातल्या मोठ्या मध्यम आणि छोट्या अशा सर्व धरणांमध्ये आज सकाळपर्यंत सरासरी 22.73% उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे अशी माहिती राज्य सरकारनं दिली आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा 42.16% होता. महसूल विभागनिहाय पाहता अमरावती विभागात सर्वाधिक 38.11% पाणीसाठा असून त्याखालोखाल नागपूर, कोकण, नाशिक, छत्रपती संभाजीनगर विभागाचा क्रमांक लागतो. पुणे विभागात सर्वात कमी 13.46% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असल्याचं शासनानं सांगितलं आहे. रायगडावर पिण्यासाठी पुरेसं पाणी उपलब्ध व्हावं यासाठीच्या योजनेला मंजुरी देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. रायगडावर आज तिथीप्रमाणे 353वा शिवराज्याभिषेक सोहळा झाला. या सोहळ्याला शिंदे उपस्थित होते, त्यावेळी ते बोलत होते. रायगड हा केवळ दगडांनी बांधलेला किल्ला नाही तर तो आपल्या स्वाभिमानाचा कणा आहे असंही ते यावेळी म्हणाले. मंत्री भरत गोगावले, स्थानिक आयोजक आणि हजारो शिवभक्त या सोहळ्याला उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बंडखोर खासदारांच्या मतदारसंघातला दौरा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजपासून सुरू केला. निवडून आल्यावर पक्षांतर केलेल्या खासदारांना आणि भाजपालाही जाब विचारा असं आवाहन ठाकरे यांनी यवतमाळ इथल्या सभेत केलं. दरम्यान तुमचं स्वातंत्र्य कोणाला हिरावू देऊ नका, पुढची निवडणूक होईल तेव्हा आपल्याच पक्षाचा उमेदवार निवडून द्या असं आवाहनही त्यांनी केलं. वाशिममध्ये झालेल्या सभेत त्यांनी पक्षाशी प्रतारणा करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही असा इशारा दिला. याच सभेतून उद्धव ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वाशिम मतदारसंघातून डॉ सिद्धार्थ देवळे यांच्या उमेदवारीची घोषणा केली. कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावं असं आवाहनही त्यांनी केलं. शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर कमी करून नैसर्गिक शेतीचा अवलंब करावा असं आवाहन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी केलं. बारामती इथं खेत बचाओ अभियानांतर्गत आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समित्यांमध्ये कांदा दरात सुधारणा झाली असून कांद्याचा दर सरासरी प्रति क्विंटल 3,000 रुपयांपुढे गेला आहे. पूर्व आशियाई देशांकडून वाढलेली मागणी आणि विविध राज्यातून होत असलेली खरेदी यामुळे लासलगाव, पिंपळगाव, बसवंत सारख्या प्रमुख बाजारपेठांसह अन्य बाजार समित्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. गडचिरोली जिल्ह्यात अवैध वाळू उपसा प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी मंडळ अधिकारी आणि तलाठ्याला निलंबित केलं आहे. तसंच तहसीलदाराच्या निलंबन करण्याचा प्रस्ताव त्यांनी राज्य सरकारला पाठवला आहे. गुरुवारी देसाईगंज तालुक्यातल्या कोंढाळा इथं सिंड्राई रेती घाटावर अवैध रेती उपसा सुरू असताना लोडरखाली दबून एका मजुराचा मृत्यू झाला होता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरून मन की बातच्या 135व्या भागातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. आकाशवाणी, दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, यूट्यूब वाहिन्या तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरून मन की बात हा कार्यक्रम ऐकता येणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर पोलिसांनी 35,20,000 प्रतिबंधित गुटखा आणि कंटेनर जप्त केला. या प्रकरणी राजस्थानच्या 22 वर्षीय चालकाला अटक करण्यात आली. राष्ट्रीय महामार्गावर नाकाबंदी करून सुरतहून विजयवाड्याकडे जाणारा कंटेनर जप्त करत पोलिसांनी ही कारवाई केली. लातूर जिल्ह्यातल्या शिरूर अनंतपाळ तालुक्यामधल्या शिवपूर गावात आज महिला आणि ग्रामस्थांनी अवैध दारू विक्री करणाऱ्या ढाब्याची तोडफोड करून आग लावली. अवैध दारू विक्री करणाऱ्या ढाब्याची पोलिसांकडे वारंवार तक्रार करूनही ते दखल घेत नसल्यानं ही तोडफोड केल्याचं आंदोलनकर्त्यांनी सांगितलं. पोलिओमुक्त महाराष्ट्राचा दर्जा कायम राखण्यासाठी सर्व पालकांनी उद्या आयोजित राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत सहभागी व्हावं असं आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. येत्या 2 दिवसात कोकण किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहील. बऱ्याच ठिकाणी पाऊस पडेल तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोराचे वारे वाहतील आणि जोरदार पाऊस पडेल अशी शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. TET चा पेपर भिवंडीत फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा रद्द. परराज्यातल्या 3 जणांना अटक. TET पेपर फुटी प्रकरणी मकोका लावण्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न. निष्पक्ष चौकशीची विरोधकांची मागणी. गेल्या वर्षीच्या जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्याच्या

0: तुलनेत यंदा राज्यातल्या धरणांमध्ये निम्मा पाणी साठा. बंडखोर खासदारांच्या मतदारसंघातल्या उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याला सुरुवात. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या मन की बात द्वारे देशवासियांशी संवाद साधणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 KHz वर आकाशवाणी मुंबईची ही आहे.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 झाली आहेत. आता ऐकूया साप्ताहिक विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला विधानसभा समालोचन. लेखन केलं आहे गौरीशंकर घाले यांनी, तर वाचन केलं आहे तुषार पवार यांनी.
1: राज्य सरकारकडून 97,706 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर. प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थांविरोधात पथक उभारणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत ग्वाही. अधिवेशनाचं कामकाज हाताळण्यासाठी प्रभारी मंत्र्यांच्या नियुक्तीवरून विरोधकांचा सभात्याग. मुद्रांक नोंदणी प्रक्रियेतील गैरव्यवहारांची महालेखापरीक्षकांमार्फत चौकशी. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे. राज्यातील 8 शहरांमध्ये सुसज्ज मराठी भाषा विकास केंद्र उभारणार. मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा. ही होती या आठवड्यातली विधानसभेच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाला सोमवार दिनांक 22 जून पासून सुरुवात झाली. प्रथेप्रमाणे पहिल्या दिवशी वंदे मातरम आणि जय जय महाराष्ट्र माझा या राज्यगीतानं विधानसभेचं कामकाज सुरू झालं. कामकाजाच्या सुरुवातीलाच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नवनिर्वाचित आमदार उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आणि अक्षय कर्डिले यांना विधानसभा सदस्यत्व आणि गोपनीयतेची शपथ दिली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल 97,706 कोटींच्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर केल्या. यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 साठी 20,552 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यापूर्वीच्या कर्जमाफीतील प्रलंबित बोजासाठी 200 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. एकूण 97,706 कोटी रुपयांच्या या स्थूल पुरवणी मागण्या असल्या तरी विविध तांत्रिक समायोजना आणि केंद्र सरकारच्या मदतीचा परतावा लक्षात घेता राज्याच्या तिजोरीवर प्रत्यक्ष निव्वळ अतिरिक्त भार 74,817 कोटी रुपयांचा पडणार आहे. पद्मविभूषण आशा भोसले, पद्मभूषण सुमन कल्याणपूर यांच्यासह विधानसभेच्या दिवंगत माजी सदस्यांच्या निधनाबद्दल सभागृहात शोकप्रस्ताव मांडण्यात आला. विधानसभा अध्यक्षांनी शोकप्रस्तावाचं वाचन केल्यानंतर सभागृहानं 2 मिनिटं स्तब्ध उभं राहून दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण केली. प्रस्तावाच्या छापील प्रतींमधील तांत्रिक चुका आणि बारीक फॉन्टमुळे वाचनादरम्यान चुका झाल्याचा खुलासा विधानसभा अध्यक्षांनी केला आणि दिलगिरी व्यक्त केली. पावसाळी अधिवेशनातलं कामकाज हाताळण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्याकडील काही खात्यांचा प्रभार अन्य मंत्र्यांकडे दिला असून विधानसभा अध्यक्षांनी याबाबतची माहिती सभागृहाला दिली. मात्र सभागृहात मंत्री असताना अन्य मंत्र्यांकडे प्रभार सोपवण्याची नवी प्रथा चुकीची असल्याचं सांगत विरोधी बाकांवरील सदस्यांनी त्याला हरकत घेतली. मात्र मागील काळातही अशी व्यवस्था करण्यात आली होती अशी आठवण विधानसभा अध्यक्षांनी करून दिली. त्यांच्या या स्पष्टीकरणानं विरोधकांचं समाधान झालं नाही आणि त्यांनी सभात्याग केला. अंमली पदार्थांच्या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी पथक उभारण्यात येणार असून ड्रग्ज विरोधी लढ्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना विशेष वेतन आणि पसंतीची नियुक्ती दिली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात केली. राज्य सरकारनं 19 विभागांचा एकत्रित टास्क फोर्स तयार केल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. राज्यात समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आणि त्यासंदर्भातील कायदेशीर मसुदा तयार करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सभागृहाला दिली. समान नागरी कायदा लागू करण्यासाठी राज्य सरकार 100% प्रयत्नशील असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तशा स्पष्ट सूचना दिल्याचं गृहराज्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यात मराठी भाषेचा प्रचार संवर्धन आणि शासकीय कामकाजातला मराठीचा वापर वाढवण्यासाठी येत्या वर्षभरात पुणे, नाशिक, रत्नागिरी, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर आणि कोल्हापूर या 8 शहरांमध्ये सुसज्ज मराठी भाषा विकास केंद्र उभारणार असल्याची घोषणा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केली. सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेच्या उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. यासोबतच लंडनमधील महाराष्ट्र मंडळाच्या ऐतिहासिक इमारतीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानं मराठी भाषा वैश्विक केंद्र सुरू केलं जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. कोकणातील आंबा आणि काजू पिकांचं तब्बल 90

0: टक्क्यापर्यंत नुकसान झालं असून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल अर्थात NDRF निकषांच्या पलीकडे जाऊन राज्य सरकारकडून वाढीव आर्थिक मदत दिली जाईल असं आश्वासन मंत्री नितेश राणे यांनी सभागृहात दिलं. तर कोकणातील बागायतदारांना तातडीनं दिलासा देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले असून 209 कोटी रुपयांच्या मदतनिधीची प्रस्ताव मदत पुनर्वसन विभागाकडे पाठवण्यात आली आहे. तसंच फळपीक विमा योजनेतून निधीही दिला जाणार असून येत्या 15 दिवसात हा निधी वितरित केला जाईल असं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी चर्चेदरम्यान स्पष्ट केलं. मुद्रांक शुल्क निश्चितीत अर्धन्यायिक अधिकाऱ्यांच्या गैरवापराच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2026 या काळातील राज्यातील सर्व प्रकरणांची महालेखापाल यांच्या विशेष कृती दलाच्या माध्यमातून सखोल चौकशी केली जाईल अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. राज्यात गौण खनिज माफिया आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन केलं जाणार असल्याचंही महसूल मंत्री बावनकुळे यांनी यासंदर्भातील प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. राज्यात बालविवाह रोखण्यासाठी राजस्थानच्या धर्तीवर लग्नपत्रिकेत वधू आणि वर यांच्या जन्मतारखेची नोंद करणं बंधनकारक करण्याचा विचार शासन करत असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या संदर्भातील तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. महाराष्ट्रात आतापर्यंत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 6,05,596 घरकुलांची कामं पूर्ण झाली आहेत. देशभरात एखाद्या राज्यानं नोंदवलेला हा विक्रम आहे. या घरांपैकी 5 लाख घरांचं लोकार्पण नुकतंच करण्यात आलं अशी माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी या संदर्भातील तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. पुणे जिल्ह्यातील लोहगड इथं केतन अगरवाल या तरुणाच्या झालेल्या हत्येच्या निष्पक्ष तपासासाठी या घटनेची विशेष तपास पथकामार्फत चौकशी करायचे निर्देश तालिका अध्यक्ष राजू खरे यांनी राज्य सरकारला दिले. सदस्य सुनील शेळके यांच्या मागणीनंतर त्यांनी हे निर्देश दिले. मात्र तालिका अध्यक्षांनी दिलेले निर्देश सरकारला लागू होतात का असा तांत्रिक मुद्दा विरोधी पक्षांवरचे सदस्य भास्कर जाधव यांनी उपस्थित केला. त्यावर विधानसभा अध्यक्ष या प्रकरणी अंतिम निर्णय घेतील असं तालिका अध्यक्षांनी स्पष्ट केलं.
1: श्रोते हो, आत्ताच आपण विधानसभाचे साप्ताहिक समालोचन ऐकलं. आता ऐकूया विधान परिषदेचे साप्ताहिक समालोचन. लेखन केलं आहे अनुराग कांबळे यांनी, वाचन केलं आहे तुषार पवार यांनी.
0: 97,706.40 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर. विधानसभेच्या आमदारांकडून निवडून आलेल्या 10 विधान परिषद सदस्यांचा परिचय. पद्मविभूषण आशा भोसले, पद्मभूषण सुमन कल्याणपूर आणि दिवंगत विधान परिषद सदस्यांना श्रद्धांजली. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच ST कर्मचाऱ्यांनाही महागाई भत्ता, घरभाडं भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीत वाढ मंजूर. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा. पुणे विषारी दारूकांडात आवश्यक असल्यास मकोका कायदा लावणार. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची घोषणा. ही होती विधान परिषदेच्या आठवड्याच्या कामकाजातील काही क्षणचित्र. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवार दिनांक 22 जुलै रोजी दुपारी 12 वाजता प्रारंभ झाला. कामकाजाच्या सुरुवातीला विधानसभेच्या आमदारांकडून निवडून आलेल्या डॉ नीलम घोरे, ओमप्रकाश उर्फ बच्चू बाबाराव कडू, अंबादास एकनाथराव दानवे, डॉ प्रज्ञा राजीव सातव, प्रमोद शांताराम जठार, झिशान जियाउद्दीन सिद्दीकी, माधवी संजय नाईक, सुनील विनायक कर्जतकर, विवेक बिपिनदादा कोल्हे आणि संजय नथुजी भेंडे यांचा सभागृहाला परिचय करून दिला गेला. 97,706.40 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी विधान परिषदेत सादर केल्या. सरकारनं नुकतीच घोषणा केलेल्या शेतकरी कर्जमाफीसाठी तब्बल 40,552 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यात आधीच्या कर्जमाफीतील प्रलंबित बोजासाठी 200 कोटी रुपये, तर आताच जाहीर करण्यात आलेल्या नव्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 साठी 20,252 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. एकूण 97,706 कोटी रुपयांच्या या स्थूल पुरवणी मागण्या असल्या तरी विविध तांत्रिक समायोजना आणि केंद्र सरकारच्या मदतीचा परतावा लक्षात घेता राज्याच्या तिजोरीवर प्रत्यक्ष निव्वळ अतिरिक्त भार 74,817.66 कोटी रुपयांचा पडणार आहे. पद्मविभूषण आशा भोसले, पद्मभूषण सुमन कल्याणपूर यांच्यासह दिवंगत प्राध्यापक भाऊराव तुळशीरामजी देशमुख, सुरेशकुमार कन्हैयालाल जेथलिया यांच्या निधनाबद्दल विधान परिषदेत आदरांजली अर्पण करण्यात आली. सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी हा शोकप्रस्ताव मांडला. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुमारे 86,000 कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच महागाई भत्ता, घरभाडं भत्ता आणि वार्षिक वेतनवाढ मंजूर करण्यात आल्याची घोषणा परिवहन मंत्री तथा ST महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली. विधान परिषदेत निवेदन करताना मंत्री सरनाईक म्हणाले की या निर्णयामुळे महामंडळावर दरमहा सुमारे 45 कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार असला, तसंच महागाई भत्ता, घरभाडं भत्ता, वार्षिक वेतनवाढीची थकबाकी आणि इतर वैधानिक देणी मिळून सुमारे 5,649 कोटी रुपयांची देयकं अदा करण्यासाठी शासन भविष्यात आवश्यक ते प्रयत्न करेल अशी ग्वाही देखील त्यांनी दिली. या निर्णयानंतर 29 जून रोजी प्रस्तावित धरणं आंदोलन मागे घेण्याचा निर्णय

कर्मचाऱ्यांनी घेतल्याचं त्यांनी सांगितलं. स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडून आलेल्या 16 सदस्यांना विधान परिषदेत सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी शपथ दिली. प्राजक्त तनपुरे, रवींद्र फाटक, अनिकेत तटकरे, दुष्यंत चतुर्वेदी, विक्रम काकडे, अरुण लखानी, बसवराज पाटील, प्रवीण पोटे, अमरनाथ राजूरकर, राजेंद्र राऊत, धैर्यशील कदम, गोकुळ गीते, डॉ राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, नंदकिशोर महाजन, सुहास सिरसाट यांना यावेळी शपथ देण्यात आली. काही कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये महिलांवरील छळाच्या घटनांबाबत विशिष्ट कार्यपद्धती दिसून येत आहे, त्यामुळे विद्यमान कायदे आणि नियमांचं पुनरावलोकन करण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी विधानसभा आणि विधान परिषदेतील महिला सदस्यांची संयुक्त समिती स्थापन करण्यात येणार असून ती महिला सुरक्षेसंदर्भातील कायदे, नियम आणि घडलेल्या घटनांचा अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचवेल. राज्य शासन त्या शिफारसींची अंमलबजावणी करेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा ऐतिहासिक दस्तऐवज मिळवण्यात शासनाला यश आलं असून हा दस्तऐवज शासन आपल्या संग्रहात घेऊन त्याचं जतन आणि संवर्धन करणार आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधान परिषदेत केलेल्या निवेदनात दिली. सांस्कृतिक कार्य विभागानं ज्येष्ठ पत्रकार कुमार

0: सुचवेल, राज्य शासन त्या शिफारसींची अंमलबजावणी करेल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा ऐतिहासिक दस्तऐवज मिळवण्यात शासनाला यश आलं असून हा दस्तऐवज शासन आपल्या संग्रहात घेऊन त्याचं जतन आणि संवर्धन करणार आहे अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधान परिषदेत केलेल्या निवेदनात दिली. सांस्कृतिक कार्य विभागानं ज्येष्ठ पत्रकार कुमार कदम यांच्याकडे असलेला संयुक्त महाराष्ट्र चळवळीविषयीचा महत्वाच्या दस्तऐवजाचं शासनाच्या समितीमार्फत परीक्षण आणि मूल्यांकन करून हे सरकारनं आपल्या संग्रही घेण्याचा निर्णय केला आहे असं त्यांनी सांगितलं. तसंच अन्य कोणाकडे अशा प्रकारचे दस्तऐवज असतील तर ते सरकारला द्यावेत असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. अवैध प्रवासी वाहतुकीमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी मालवाहू वाहनांतून प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई केली जाणार असून अशा वाहनांचे परवाने रद्द करायचे निर्देश देण्यात आले आहेत अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्री सरनाईक म्हणाले की अलीकडे घडलेल्या दोन भीषण अपघातांमध्ये अनुक्रमे 13 आणि 11 जणांचा मृत्यू झाला असून दोन्ही घटनांमध्ये अवैध प्रवासी वाहतूक हेच प्रमुख कारण होतं. या प्रकरणांमध्ये वाहन चालकासह संबंधित वाहन मालकांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संबंधित मालवाहू वाहनाचा परवाना नाही रद्द करण्यात आला आहे. अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांना शासनाकडून प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली होती. राज्यातील वाढती लोकसंख्या आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरील ताण लक्षात घेऊन एसटी महामंडळासाठी 8,300 नवीन बस खरेदी करण्यात आल्या आहेत. राज्यातील अपघातप्रवण ठिकाणांचा अभ्यास करून व्यापक रस्ता सुरक्षा आराखडा तयार करण्यात आलाय. ग्रामीण आणि दुर्गम भागात प्रवाशांना अधिकृत वाहतूक सेवा उपलब्ध व्हावी यासाठी 100 मिनी बसेसही ताफ्यात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील हडपसर दापोडी आणि फुगेवाडी परिसरात मिथेनॉल मिश्रित विषारी दारू पिऊन 22 जणांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणातील आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मकोका लावण्यात येईल अशी घोषणा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी गुरुवारी विधान परिषदेत केली. या प्रकरणात राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस विभागातील 13 कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरण्यात आला आहे असंही त्यांनी सांगितलं. राज्यात सध्या विजेची कोणतीही टंचाई नसून कृषी पंपांना नियमानुसार दिवसा 8 तास वीज पुरवठा केला जातोय. राज्यातील सुमारे 75% शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध झाली असून उर्वरित 25% शेतकऱ्यांनाही या वर्षा अखेरीस दिवसा वीज पुरवठ्याच्या कक्षेत आणण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
1: आताच आपण विधिमंडळाचं साप्ताहिक समालोचन ऐकलं. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.

FM 100.5 मेगाहर्ट्ज वर आणि आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते हो, सायंकाळचे 7:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम किसानवाणी. किसानवाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय, भारत सरकार.

0: शेतकरी बंधूंनो, किसानवाणी या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत.
1: सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य.
2: माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता.
1: ते कसं?
2: बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800 180 1551.
3: हा कोणाचा नंबर आहे भाऊ?
2: शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच.
1: आओ भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे.
2: नक्की मिळेल हो भाऊ, वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत.
3: पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील.
2: अजिबात पैसे नाहीत, मोबाईल न किंवा दुसऱ्या फोन न शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. 16 आणे खरं.
4: शेतकरी बंधूनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोन न राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800 180 1551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर.
0: शेतकरी बंधूनो, किसानवाणीच्या शिवार गप्पा या कार्यक्रमात आता ऐकूयात खेत बचाओ अभियान या अंतर्गत तेलबिया मिशन या विषयी महाबीज धुळे येथील कृषी क्षेत्र अधिकारी मोहिनी जाधव यांची वैशाली गिरासे यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते आहेत सुमित सूर्यवंशी. नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, किसानवाणीच्या शिवार गप्पा या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत. शेतकरी बंधूंनो, शिवार गप्पा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या तज्ज्ञांशी चर्चा करत असतो आणि त्यातून नवनवीन तंत्रज्ञान समजून घेत असतो. तसंच आज खेत बचाव अभियान अंतर्गत तेलबिया मिशन या महत्त्वाच्या विषयावर आज आपण बोलणार आहोत. देशात खाद्यतेलाची वाढती गरज लक्षात घेता तेलबिया पिकाची माध्यमातून शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत आहेत आणि या खास विषयावर आज आपल्या सोबत बोलणार आहेत कृषी क्षेत्र अधिकारी महाबीज धुळे येथील मोहिनी जाधव मॅडम. मॅडम, आपलं या कार्यक्रमात स्वागत आहे.
5: नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना, माझा नमस्कार.
3: मॅडम, मला सर्वप्रथम तुम्हाला असं विचारायचं आहे की खेत बचाव अभियान म्हणजे नेमकं काय आहे?
5: खेत बचाव अभियान हे भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने सुरू केलेले राष्ट्रव्यापी एक अभियान आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश जमिनीचे आरोग्य जपणे, संतुलित खतांचा वापर वाढवणे, मातीची सुपीकता टिकवणे आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे हा आहे.
3: मॅडम, खेत बचाव अभियानाची प्रमुख उद्दिष्टे काय सांगताय?
5: खेत बचाव अभियानाची काही प्रमुख उद्दिष्ट आहेत. त्याच्यात पहिले शेतीयोग्य जमिनीचे संरक्षण करणे. म्हणजे आता बघतोय आपण की येणे प्लॉट करण्याचं काम खूप जास्त जोरात, म्हणजे कमर्शियलायझेशन जास्त होत आहे. तर त्याच्यात काय आहे की जमिनीची त्याचं व्यवसायीकरण न करता ती जमीन शेतीयोग्य ठेवणे, त्यासाठी खेत बचाव अभियान हे चालू केलं आहे. दुसरं म्हणजे मृदा धूप व जमिनीची हानी रोखणे. आजकाल ग्लोबल वॉर्मिंग सारख्या खूप मोठे संकट आपल्यावर सावट बनून राहत आहेत. तर त्याच्यात काय होत आहे की मृदाची जी धूप होते ती कमीत कमी करणे. आपण बघतोय की उन्हाळा अतिशय कडक, म्हणजे उन्हाळ्यात तापमान खूप जास्त व्हायला लागलेलं आहे. तर हे तापमान कमी करणं आणि त्याच्या जमिनीची हानी रोखणं हे खेत बचाव अभियानाअंतर्गत केलं जाणार आहे. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे जलसंधारण व पाण्याचा कार्यक्षम वापर वाढवणे, म्हणजे पिण्यायोग्य पाणी आणि शेतीयोग्य पाणी याचा वापर वाढवणे आणि त्याचबरोबर पाण्याची हानी टाळणे हे सुद्धा याचा मुख्य उद्देश आहे. त्याचबरोबर शाश्वत शेतीचा प्रसार करणे, म्हणजे जैविक शेतीकडे तसंच पारंपरिक शेतीकडे न वळता आधुनिक शेतीकडे वळणे हा सुद्धा याचा प्रामुख्याने एक उद्देश आहे. तसेच शेतकऱ्यांमध्ये शेतीबद्दल जागरूकता निर्माण करणे हा मुख्य उद्दिष्ट या अभियानाचा आहे.
3: मॅडम, ह्या अभियानांतर्गत आपण शेतकऱ्यांसाठी काय संदेश देऊ शकतो?
5: या अभियानाअंतर्गत आपण मृदा व जलसंधारण कार्यक्रम राबवू शकतो. त्याच्यामध्ये मृदा तपासणी, जलसंधारणाशी असलेल्या शासनाच्या उपाययोजना यासारखे कार्यक्रम राबवू शकतो. त्याच्यात दुसरं आहे सेंद्रिय व नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन, म्हणजे जास्तीत जास्त सेंद्रिय शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला पाहिजे, जेणेकरून रासायनिक खतांचा वापर कमी होईल आणि जमिनीची सुपीकता टिकून राहील. तिसरं म्हणजे याच्यात वृक्षारोपण व पर्यावरण संरक्षण,

0: म्हणजे जास्तीत जास्त वृक्षारोपण करून पर्यावरणाचं संरक्षण केलं गेलं पाहिजे. त्यानंतर शेत जमिनीचं बेकायदेशीर रूपांतर, म्हणजे मी आधीच म्हटल्याप्रमाणे व्यावसायीकरण न करता शेतीसाठी शेती राखली गेली पाहिजे, म्हणूनच खेत बचाव अभियान. त्यानंतर आधुनिक सिंचन तंत्रज्ञानाचा वापर, म्हणजे थोडक्यात पाणी व्यवस्थापन या आधुनिक तंत्रद्वारे, जसं की ठिबक सिंचन, तुषार सिंचन यासारख्या सिंचन प्रणालीचा उपयोग करून आधुनिक सिंचन आपण खेत बचाव मोहिमेअंतर्गत या उपाययोजना आपण करू शकतो.
1: मॅडम, या खेत बचाव अभियानाचं महत्व नेमकं काय सांगता येईल?
0: खेत बचाव अभियानांतर्गत अन्न सुरक्षा मजबूत होते. म्हणजे रोगराईचं प्रमाण एवढं वाढलंय की जे आपण अन्न घेतोय याच्यात सुद्धा आपल्याला माहीत नाही की आपण काय खातोय. तर या अंतर्गत आपण अन्न सुरक्षा वाढवू शकतो. त्यानंतर पर्यावरणाचं संतुलन राखणं, म्हणजे आज पर्यावरणात प्रदूषण यासारखे लय मोठे मोठे संकट वाढले आहेत, तर पर्यावरणीय संतुलन या अभियानांतर्गत राखलं जाऊ शकतं. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणे, म्हणजे थोडक्यात शेतकऱ्याची आर्थिक स्थिती सुधारणे, तसंच भविष्यातली जे आपली पिढ्या आहेत त्यांच्यासाठी सुपीक जमीन उपलब्ध करून देणं. आत्ताच आपण बघतोय की रासायनिक खतांचा वापर एवढा वाढतोय की आपण येणाऱ्या पिढीला सुपीक जमीन देऊ शकणार नाही, तर त्याच्यामुळे आत्ताच आपण जागृत होऊन सेंद्रिय शेतीकडे जर वळलो तर नक्कीच जमिनीची सुपीकता आपण राखू शकतो.
1: मॅडम, या अभियानाचा निष्कर्ष नेमका आपल्याला काय करता येईल?
0: या अभियानाअंतर्गत हे केवळ शेत जमिनीचे संरक्षण करणारे अभियान नसून यातून शाश्वत कृषी विकास, अन्न सुरक्षा आणि ग्रामीण अर्थव्यवस्थाचा पाया बळकट करणे हे एक प्रमुख उद्दिष्ट आहे. आज आपला भारत हा शेतीप्रधान देश आहे आणि पूर्ण भारताची जनसंख्या ही शेतीवरच अवलंबून आहे, शेतीशी निगडीत असणाऱ्या उद्योगांवर अवलंबून आहे. आणि आज शेतीच जर वाचली नाही तर शेतकरी राजा वाचणार नाही, आणि शेतकरी राजा वाचला नाही तर भारत हा कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जाणार नाही. म्हणूनच शेती बचाव अभियान हे खूप मोठं अभियान केंद्र सरकारने चालू केलेलं आहे, आणि याला नक्कीच आपण काही ना काही खारीचा वाटा म्हणून तरी मदत केली पाहिजे आणि सेंद्रिय शेतीकडे वळलं पाहिजे, जेणे या अभियानाला योग्य न्याय देत.
1: बरोबर मॅडम, तेलबिया मिशन सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश काय आहे?
0: तेलबिया मिशन जे राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने चालवलेली योजना आहे, या योजनेचा मुख्य उद्देश देशातील तेलबियांचे उत्पादन वाढवणे, तेलबियाची उत्पादकता वाढविणे आणि भारताला खाद्यतेलासाठी परदेशी जे आपण आयात करत असतो तेल बिया असेल किंवा तेल असेल तर हे कमीत कमी करणे यासाठी हे मिशन चालू केलेले आहे, जेणेकरून आपले शेतकरी स्वतःच चांगले तेलबिया उगवतील आणि त्यापासून चांगले जास्तीत जास्त तेलाचा साठा आपल्याला उपलब्ध होईल, म्हणूनच हे मिशन राबवण्यात आलेले आहे.
1: मॅडम, या मिशन अंतर्गत कोणकोणत्या पिकांचा समावेश होतो?
0: तेलबिया मिशन अंतर्गत मुख्य पीक सोयाबीन, त्यानंतर भुईमूग, सूर्यफूल, तीळ, करडई, मोहरी, एरंडी यासारख्या प्रमुख तेलबिया पिकांचा याच्यात समावेश होत असतो.
1: नक्कीच, जे काही शेतकरी ह्या तेलबियांचं जे उत्पादन आहे किंवा त्या पिकांचं जे उत्पादन घेत आहेत, तर या योजनेमध्ये नेमका कोणता लाभ त्यांना मिळतो?
0: मॅडम, तेलबिया मिशन ही जरी केंद्र सरकारने राबवलेली योजना आहे, त्याच्यात राज्य सरकारचा पण फार मोठा वाटा आहे. आपण आत्ता सध्या खरीप हंगाम चालू आहे आणि या खरीप हंगामात तेलबिया मिशन अंतर्गत आपण सोयाबीन तसेच भुईमूग या दोन पिकांवर राज्य सरकारने प्रमुख लक्ष केंद्रित केलं आहे, आणि त्यातून आपलं म्हणजे महाबीज महाबीज शासनाचा जो उपक्रम आहे याच्या अंतर्गत शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे पुरवठा करण्यात येतोय. आत्ताच आपण पाहिलं तर धुळे जिल्ह्यासाठी जवळजवळ 1500 क्विंटलचा सोयाबीन पुरवठा करण्यात येणार आहे, आणि यातून ही जी योजना आहे यातून आपण महाडीबीटीद्वारे शेतकऱ्यांनी अर्ज करायचे आहेत, आणि जे लॉटरी पद्धतीने शेतकऱ्यांच्या याद्या प्रसारित केल्या जातात तर त्याच्यात जे शेतकऱ्यांची नावे येतात ते शेतकरी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे जाऊन आपण लॉटरी लागल्याचं त्यांना पुरावा देऊन जे आपले महाबीज विक्रेते आहेत त्यांच्याकडून 100% अनुदान दराने सोयाबीन उपलब्ध करून घेऊ शकतात. म्हणजे तुम्हाला कुठलीही किंमत न मोजता सोयाबीन अवेलेबल होत आहे, ते प्रति हेक्टरी सोयाबीन प्रत्येक शेतकऱ्याला याचा लाभ मिळतोय.
1: नक्कीच मॅडम, मला असं विचारायचं आहे की हे जे काही आपण तेलबिया पिकांचं उत्पादन वगैरे घेत असतो, तर शेतकरी बांधवांनी जेव्हा त्यांना ह्या पिकाची निवड करायची असेल तर त्यासाठी जमिनीची निवड कशी करायला हवी?
0: महत्वाचा प्रश्न विचारलाय मॅडम तुम्ही. या योजनेतून म्हणजे तेलबिया जेव्हा आपण शेतकरी पेरतात तर त्यावेळेस जमीन कशी असावी, जमीन ही भुसभुशीत असावी, योग्य पाण्याचा निचरा होणारी असावी, त्याचबरोबर उत्कृष्ट सिंचन सुविधा त्याच्यासाठी हव्यात, आणि जमिनीचं जेव्हा आपण

0: हे करतो म्हणजे पेरणी करायला घेतो, त्यावेळेस आपण जमिनीतील सेंद्रिय घटक ते आपण मोजमाप करूनच घेतले पाहिजे, जमिनीची चाचणी करून घेतली पाहिजे, आणि जी एकदमच भुसभुशीत आणि पाण्याच्या निचरा होणारी जमीन आहे त्याच्यात आपण तेलबिया लावणे आपल्याला सोयीस्कर ठरते.
1: अच्छा मॅडम, आपण जमिनीची ही निवड केली किंवा सगळं, पण जी बियाण्याची निवड असते तर ती निवड करताना शेतकरी बांधवांनी नेमकी कोणती काळजी घ्यायला हवी?
0: बियाण्याची निवड करताना शेतकऱ्यांनी बियाणे जे आहे ते आपलं शुद्ध पाहिजे, रोगमुक्त पाहिजे आणि त्यातल्या त्यात नवीन वाणांचे पाहिजे. याचा मुख्य उद्देश असा की आज आपण म्हणतो शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी.
1: बरोबर.
0: तसेच जर तुम्ही शुद्ध बियाणं घेतलं तर ते जमिनीत याच्यात त्याचं अंकुरण पण चांगलं होतं, त्यानंतर त्याची वाढ पण चांगली होते, तुम्हाला त्याचं भरघोस उत्पन्न प्राप्त होतं. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बीज प्रक्रिया. आज तुम्ही जर कोणतीही बीज पेरणीस घेतलं तर ती बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे, आणि बीज प्रक्रिया करताना जैविक घटकांनीच बीज प्रक्रिया, जसं की आमच्याकडे महाजैविक, त्यानंतर PSB KMB असे जे जैविक घटक जे आपण त्याला जीवाणू म्हणतो, जैविक जीवाणू, यांच्या थ्रू जर तुम्ही बीज प्रक्रिया केली तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो आणि बियाणे आणि उत्पन्नात नक्कीच तुम्हाला लाभ होऊ शकतो.
1: अच्छा नक्कीच. मॅडम, तेलबिया पिकांमध्ये पेरणीची जी वेळ असते ती योग्य वेळ किती महत्वाची असते?
0: तेलबिया पिकांमध्ये आता आपण बघतोय की आता आपल्याला कंटिन्यू अलर्ट येत आहे की 15 जून पर्यंत पेरणी करू नका, पेरणी करू नका. कारण काय आहे, योग्य पाण्यात जमिनीत ओलावा असला तेव्हाच आपण ही वेळ म्हणजे जी पेरणीची वेळ असते ती जमिनीत ओलावा असल्यावरच आपण करायची आहे, जेणेकरून आता काय होतं दुबार पेरणीचं संकट हे शेतकऱ्यांवर येऊ नये.
1: हो,
0: त्यासाठीच जमिनीत ओलावा, 1-2 पाऊस झाला की तेव्हाच आपण पेरणी करावी असं मला वाटतं.
1: मॅडम, ह्या पिकाबद्दल जर विचार केला तर खत व्यवस्थापनाबद्दल आपण काय सांगू शकतो?
0: तेलबिया वर्गामध्ये खत व्यवस्थापन आपण जो करतो तर त्याच्यात नक्की नत्र, स्फुरद, पालाश याचे घटक हे प्रमाणशीर संतुलित प्रमाणात घ्यायचे असतात. त्याच्यात बरोबर आता आपण बघतोय की रासायनिक खतांचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे आणि त्याच्यामुळे जमिनीची सुपीकता पण नष्ट होत चालली आहे. तर आपण खतामध्ये जर शेणखत, त्यानंतर जैविक खत अशा खतांचा वापर जर जास्तीत जास्त केला तर नक्कीच उत्पन्नात पण भर पडेल आणि जमिनीत जी आपली माती काळी आहे तिची पण सुपीकता नक्कीच कायम राहील.
1: बरोबर. आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो शेतकरी बांधवांसमोर, तो पाणी व्यवस्थापनाचा. तर हे पाणी व्यवस्थापन कशा प्रकारे करायला हवं?
0: आपण पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार पाणी व्यवस्थापन करायचं. आता बऱ्याच शेतकऱ्यांचं काय असतं की उत्पन्नासाठी हवं तेवढं पाणी सोडायचं, जर एखादे बागायती शेतकरी असले तर. पाणी व्यवस्थापन हे आजच्या युगात खूपच महत्त्वाचं होऊन गेलं आहे, कारण पाण्याचा पहिले तर आपल्याला पाण्याचा अपव्यय टाळायचा आहे आणि त्याच्यातच शेतीला मुबलक पाणी पाहिजे, म्हणून ठिबक सिंचन तसेच तुषार सिंचन यासारखे जे आत्ता सिंचन प्रणाली याचा अवलंब केला पाहिजे, जेणेकरून आणि त्यातल्या त्यात या पिकामध्ये पाणी साचणार नाही याची खूप मोठी काळजी घेतली गेली पाहिजे, जेणेकरून तुमच्या शेतात पिकात पाणी साचलं तर त्याच्यात रोगराई, त्यानंतर मुडकूज वगैरे अशा रोग येऊ शकतात. त्याच्यामुळे तुम्ही पाणी व्यवस्थापन नक्की ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन करावं असं मला वाटतं.
1: मॅडम, तुम्ही आता बोलता बोलता कीड आणि रोगाविषयी बोललात, तर हे जे कीड आणि रोग व्यवस्थापन असेल ते कशा पद्धतीने त्याची उपाययोजना शेतकरी बांधवांना करता येईल?
0: तेलबियामध्ये कीड असं आहे की आता जर पाण्याचा तुम्ही जास्ती वापर करताय, जमिनीत ओलावा जास्त आहे तर तिथं तुम्हाला कीडीचा प्रादुर्भाव जास्त होताना दिसेल, तर अशा वेळेस वेळोवेळी आपण कीटकनाशके तसेच बुरशीनाशके वापरावेत, जेणेकरून आता बुरशीनाशकांमध्ये ट्रायकोडर्मासारखे जैविक बुरशीनाशक आहेत ते तुम्ही वापरा, जेणेकरून जमिनीतील कीडाचे पण प्रकार असतात की पिकावरील कीड आणि जमिनीतील कीड, तर दोघे प्रकारची कीड ही होणार नाही, जेणेकरून पिकाला त्याचा काही अपव्यय होणार नाही, म्हणून वेळोवेळी कीटकनाशके आणि बुरशीनाशके आपण वापरायला हवीत.
1: पीक फेरपालट सारखे पण उपाय.
0: हो, पीक फेरपालट, त्यानंतर शाश्वत शेती, जे आणि त्यातल्या त्यात आपण आता म्हणतो की झिरो टिलेज म्हणजे कुडवणी वगैरे न करता डायरेक्ट आपण शेत कमीत कमी मशागत करून शेती केली तर त्याने पण कीड कमीत कमी होण्यास मदत होते.
1: नक्कीच. मॅडम, आता आपण बघतोय की खतांचा वापर असेल तर तो भरमसाठ वाढतोय, त्याच्यामुळे जमिनीचं आरोग्य हे म्हणजे खराब होतंय किंवा ती दूषित होते असं म्हटलं जातं, तर सेंद्रिय शेतीचा तेलबिया उत्पादनात कसा उपयोग होऊ शकतो?
0: सेंद्रिय शेती आपण जर पाहिली की याच्यात जास्तीत जास्त आपण जैविक जैविक खतांचा वापर केला जातो आणि त्यातल्या त्यात काय आपण जसं नीम अर्क आहे, निंबोडी अर्क आहे, त्यानंतर जैविक खते मध्ये आपण आता निमा

0: मिश्र म्हणून जे आमचे प्रोडक्ट आलेले आहेत, त्यानंतर आपण बरेच लोक गांडूळ खत, कंपोस्ट खत याचा उपयोग करतात, तर याचा सेंद्रिय शेतीमध्ये फार मोठा वाटा आहे. आजकाल आपण बघतोय की जमिनीत रासायनिक खतांचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे की त्याच्यात आपण त्याच्यातून जे पिकवतोय तर त्याच्यात आपल्याला कॅन्सर अशासारख्या रोगांना बळी पडावं लागतंय. तर आपणच आपल्यापासून ठरवलं की आता प्रत्येक शेतकऱ्याने ठरवलं की आपण सेंद्रिय शेती करायची, तर नक्कीच ह्या गोष्टीला आळा बसू शकतो. आणि त्याच्यातच जर तेलबिया तुम्ही सेंद्रिय शेतीकडून करताय तर ते आता आपण बाजारात जातो बघतो की घाण्याचं तेल फार लोक हे करायला म्हणजे घ्यायला लागलेत, ते एक सेंद्रिय शेती. तर माझं शेतकरी बंधूंना एकच सांगणं आहे की ते घाण्याचं तेल काढण्यासाठी आधी आपण जे तेल बनवणार म्हणजे ज्या तेलबिया बनवणार आहे त्याच तुम्ही सेंद्रिय बनवा, जैविक हे बनवा, जेणेकरून ते तुम्हाला पुढे जाऊन घरी सुद्धा वापरता येईल आणि आपण आपलं कुटुंब या रोगांपासून लांब राहील.
1: नक्कीच नक्कीच. मॅडम, काही शेतकऱ्यांची धारणा अशी असते की एकाच पद्धतीचं किंवा एकाच याचं पीक ते वर्षानुवर्षे घेत असतात, जसं की कापूस तर कापूसच घ्यायचा किंवा ऊस किंवा ऊसच घ्यायचा, तर शेतकऱ्यांनी पीक फेरपालट करायला हवी का?
0: हो नक्कीच. शेतकऱ्यांनी आता आपण बघतो की बाजार भाव बघता हे शेतकरी आता आपल्या काही भागात बघतो की कांदा लावला की सगळे शेतकरी फक्त कांदाच लावतात, ऊस लावला की सगळे शेतकरी ऊसच लावतात, परत एक पीक घेतलं की त्या पिकामागे सगळेजण धावतात. आणि त्याच्याने काय होतं की बाजार भावावर फरक होतो आणि त्याच्यातून आपण सिस्टीमला बसतो की आपल्याला भाव कमी मिळाला. तर मला असं म्हणायचं आहे की आता मी कृषी क्षेत्रात काम करते तर माझा हट्ट हाच असतो शेतकऱ्यांसाठी की तुम्ही वेगवेगळ्या पिकं लावा, पिकं पेरा, जेणेकरून तुम्हाला वेगवेगळी पीक पद्धतीने वेगवेगळं उत्पन्नाचा खर्च होईल. आता आपण हंगामात बरेच शेतकरी बघतोय की खरीप हंगामात शेतात पेरणी करतच नाही, डायरेक्ट रबीत करतात, हरभरा पेरतात आणि वर्षातून एकच पीक घेतात. त्या गोष्टी म्हणजे त्याला मजुरांचा तुटवडा वगैरे ह्या गोष्टी कारणीभूत आहेत. पण परंतु काही असे पिकं आहेत जसे तेलबियामध्ये सुद्धा एरंडी आहे, त्यानंतर तीळ आहे, कॅस्टर आहे, की जेणेकरून तुम्ही तेलबिया लावून सुद्धा पैसे कमवू शकतात. आणि आजकाल फूड प्रोसेसिंग हा खूप मोठा म्हणजे युवा उद्योगांमध्ये चाललेला विषय आहे, तर त्याच्यातून तुम्ही तेलबिया लावून घरगुती घाणा असेल किंवा एरंडीचं ते आपलं तेल असेल या गोष्टी काढून आता बरेचदा वैद्यकीय क्षेत्रात त्याचा जास्तीत जास्त उपयोग होतोय तेलबियाचा, तर ते तुम्ही ते करू शकता. तर त्यासाठी तुम्ही पीक फेरपालट करणं गरजेचं आहे.
1: नक्कीच. मॅडम, तेलबिया पिकांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा कसा फायदा होतो?
0: तेलबिया पिकांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा म्हणजे सांगायचं झालं तर पारंपरिक शेती सोडून आता आजकालची जी युवा पिढी आहे ते आपण सोशल मीडियावर बघतो की विविध प्रकारचे जसं की सिंचन पद्धतीत काहीतरी नाविन्यपूर्ण, जसं आता आपण बघतो की घरी बसल्या आपण मोटार वगैरे चालू करून पाणी देऊ शकतो, मोबाईलवर असे हे देऊन करू शकतो, त्यानंतर ड्रोनद्वारे फवारणी आलेली आहे आपली, ह्या असल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला तर नक्कीच तेलबियात उत्पादनात फरक पडू शकतो. आणि आज जे केंद्र सरकारने राज्य सरकारने चालवलेलं मिशन आहे तर त्याला नक्की पुढे नेऊ शकतो आणि त्याला न्याय देऊ शकतो.
1: बरोबर. आणि मॅडम, हवामान बदलाचा तेलबिया पिकांवर काय परिणाम होतो?
0: हवामान बदलाचा म्हणजे तापमान वाढ. आता सोयाबीन तुम्ही जनरली जुलै जूनच्या शेवटी लोक पेरणी करतात, परंतु ऑगस्ट आणि ऑक्टोबर हीट ही असते, तर त्याच्यात सोयाबीन म्हणजे ज्या वेळेस शेंगेत असते तर तेव्हा तडका पाडण्याची, त्याला आपण शॅटरिंग प्रॉब्लेम म्हणतो, तर असे प्रॉब्लेम येऊन उत्पन्नात नक्कीच घट होऊ शकते. तसंच त्यावर अनियमित पाऊस, त्यानंतर जेव्हा फुलोऱ्यात पीक असतं त्यावेळेस न येणारा पाऊस याच्या आणि तसंच दुष्काळ याच्यामुळे तेलबियाच्या उत्पन्नात घट होऊ शकते. त्यासाठीच माझा शेतकरी बंधूंना एकच आहे की हवामानानुसार पीक तुम्ही निवडा आणि पीक पेरणी अवलंबवा.
1: मॅडम, सर्वात महत्वाचा प्रश्न असा आहे की आपण हे उत्पादन घेतो, मेहनत करतो, पण जी बाजारपेठ आपल्याला आवश्यक असते तर ती माहिती शेतकरी बांधवांना कशी मिळवावी लागेल?
0: आता आपण बघतोय की प्रत्येक व्यक्ती मोबाईलचा वापर करतोय आणि मोबाईल सोशल मीडियाचा वापर करतोय, तर आताचे कृषी विभाग, त्यानंतर कृषी विज्ञान केंद्र, तसेच काही मोबाईल ॲप आहेत जे शेतकऱ्यांना वेळोवेळी माहिती पुरवत असतात, तसेच प्रत्येक तालुक्याला असणारी कृषी उत्पन्न बाजार समिती त्यांचीही आज ऑनलाईन लिंक अवेलेबल असतात. त्याच्यात तुम्ही आजच्या बाजारभावाला काय भाव दिला गेलेला आहे ते प्रत्येकाला मोबाईलवर कळतं आणि त्यानुसार आपण बाजारभाव ठरवू शकतो आणि ते शेतकरी निवड करू शकतात की ते त्यांचा माल कोणत्या बाजारभावात विकला गेला पाहिजे.
1: बरोबर. मॅडम, ह्या तेलबिया उत्पादनात महिला शेतकऱ्यांचा सहभाग आपण काय सांगू शकतो?
0: मॅडम, बघायला गेलं तर आज बऱ्याच महिला ह्या बचत गट चालव

0: आहे आणि बचत गट कृषी सखी म्हणून ही महिला चालवत आहेत. ते ज्या वेळोवेळी कृषी विभागाशी असणाऱ्या योजना शेतकऱ्यांपर्यंत नेत आहेत. तर हा महिलांचा सहभाग नक्कीच आज उल्लेखनीय आहे. आणि ह्यात कसे महिला शेतकरी पेरणी, निंदणी, खत व्यवस्थापन, कापणी, मळणी, साठवण अशा महत्त्वाच्या भूमिका बजावत असतात आणि त्यांच्या सहभागामुळे या उत्पादन प्रक्रियेला नक्कीच गती प्राप्त होते.
1: मॅडम, ह्या तेलबिया पिकाच्या साठवणुकीबाबत आपण कोणती काळजी घ्यावी असं शेतकरी बांधवांना सांगाल?
0: जेव्हा आपण तेलबिया काढतो, कापणीनंतर उत्पादन आपण चांगले वाढवले गेलं पाहिजे. त्यानंतर तेलबिया साठवताना त्याची साठवणूक ही नक्कीच कोरड्या, स्वच्छ आणि हवेशीर जागे ठिकाणी केली गेली पाहिजे. त्यानंतर किडी व उंदरांपासून याचं संरक्षण केलं गेलं पाहिजे. आणि जर तुम्ही तेलबिया साठवून ठेवतायत तर त्याची गुणवत्ता नक्कीच टिकून राहते. आणि सोयाबीनसारखे जे अतिसंवेदनशील पिकं आहेत, ज्यांची आपण उचलठेव करतानाही खूप काळजीने केली गेली पाहिजे, जेणेकरून त्यांची उगवण शक्तीवर परिणाम होणार नाही.
1: मॅडम, शासनाच्या कोणत्या योजना शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहेत आणि त्यात महाबीजची नेमकी भूमिका काय आहे?
0: शासन म्हणजे याच्यात आपण तेलबियाचं आपण पाहिलंच, त्याच्यानुसार प्रधानमंत्री पीक विमा योजना, पीएम किसान सन्मान निधी योजना, मृदा आरोग्य पत्रिका योजना, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, कृषी यांत्रिकीकरण योजना यासारख्या विविध योजना कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी आणलेल्याच आहेत. त्याचबरोबर महाबीज हा राज्य सरकारचा स्वायत्त उपक्रम आहे. या अंतर्गत महाबीजकडून म्हणजे जे आपण बियाणे, शुद्ध बियाणे शेतकऱ्यांना पुरवतो हे महाबीजकडूनच पुरवले जाते. कारण महाबीज ही बीज प्रमाणीकरण यंत्रणे सोबत काम करणारी यंत्रणा आहे. याच्यात तुम्हाला शेतकऱ्यांना उत्पादन, विपणन आणि गुणवत्ता राखणे हे तिघं कार्य करत असते. म्हणजे शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी तयार केलेले बियाणे म्हणजे महाबीज आज नावारूपास आलेले आहे. आज काही शेतकऱ्यांचा गट म्हणजे आपण जवळजवळ 50 ते 60 हजार शेतकरी हे बीजोत्पादक म्हणून कार्य करत असतात. याच्यात ते शुद्ध आपण विद्यापीठाकडून घेतलेले बियाणे शेतकऱ्यांना प्लॉट म्हणून देत असतो आणि त्याच्यात ते उत्पादन करून मग ते पुढे विपणनाकरता बाजारात उपलब्ध होत असते. हे प्रमाणित बियाणे असते आणि ते उच्च दर्जाचे असते. तसेच त्याच्यात सीड सर्टिफिकेशन एजन्सीकडून नामांकन प्राप्त झालेले असते. ते सगळ्याच चाचण्यांमधून गेलेले असते. त्याच्यामुळे याच्यात नक्कीच शेतकऱ्यांचा खूप फायदा होतो. आज आपण बाजारात बघतोय की हजारो कंपन्या, प्रायव्हेट कंपन्या शेतकऱ्यांची बियाणे विकतात, परंतु त्यांच्या भावाला आळा घालण्याचं काम महाबीज करत असतं. महाबीजच बियाण्याची किंमत ठरवत असतं आणि त्याच्यावरून मग बाकीच्या कंपन्यांच्या बियाण्यांचे दर ठरत असतात. म्हणून आज महाबीज आणि त्याचबरोबर बियाण्यासोबत महाबीज जैविक क्षेत्रातही उतरलेला आहे. जैविक क्षेत्रात महाबीजाने महाजैविक तसंच ट्रायकोडर्मा बुरशीनाशके यासारखे निमाश्र वगैरे यासारखे जैविक खते आणि बुरशीनाशके बाजारात आणलेली आहेत, जेणेकरून आणि ते अगदी रास्त दरात शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहेत. आता आपण तेलबिया मिशन जे बघतोय तर याच्यात सुद्धा महाबीजने बीजोत्पादन कार्यक्रम जो राबवलेला आहे. तर त्याच्यात सोयाबीन जो आपण तेलबिया मिशन अंतर्गत करतोय हा बीजोत्पादन कार्यक्रमाअंतर्गतच गेलेला आहे आणि त्याला आताच केंद्र सरकारने नवीन साथी पोर्टल आणलेलं आहे. साथी म्हणजे याच्यात असं असतं की शेतकऱ्यांच्या त्याच्यावर एक बियाण्याचा टॅग असतो. त्या टॅगमध्ये हे कोणाच्या शेतात उगवलं गेलेलं आहे, ते कोणत्या मानकाद्वारे प्रचारित झालेलं आहे, त्याच्या उगवण शक्ती काय, हे सगळं तुम्ही माहिती काढू शकतात. म्हणजे थोडक्यात शेतकऱ्यांची बियाण्यात होणारी फसवणूक याला अडवणूक घालण्यासाठी महाबीज कार्य करत असते.
1: नक्कीच. मॅडम, शेवटी जाता जाता शेतकऱ्यांना आपण कोणता संदेश द्या?
0: शेतकरी बंधूंना माझं एकच सांगणं आहे की शेतकरी बंधूंना आपण आता वेळोवेळी सूचना ऐकत आहे की जोपर्यंत मान्सून येत नाही तोपर्यंत पेरणी करू नका. राज्य सरकारच्याही सूचना चालू आहेत. तरी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की जोवर मातीत चांगला ओलावा निर्माण होत नाही तोवर बियाणे पेरणी करू नका. मग ते तेलबिया असो, उडीद मूग असो या कुठलंही पीक असतो, जोवर पाण्याची पातळी व्यवस्थित होत नाही तोवर पेरणी करू नका, जेणेकरून तुमचं आर्थिक नुकसान होणार नाही आणि दुबार पेरणीचं संकट आपल्यास टाळता येईल. आणि त्याचबरोबर महाबीजचे आपल्याकडे उडीद, मूग, तूर यासारखे वाणांचे बीजोत्पादन कार्यक्रम आलेले आहेत. तरी सर्व बांधवांना एकच विनंती आहे की आजचा आपला जो विषय आहे तेलबिया मिशन अंतर्गत जर तुम्हाला सोयाबीन बियाणे उपलब्ध करून घ्यायचे असेल तर तुम्ही आमच्या जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधू शकता. तसेच प्रत्येक तालुक्याच्या कृषी तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात सुद्धा संपर्क साधू शकतात आणि तुम्ही या योजनेचा लाभ उठवू शकता.
1: शेतकरी बंधूंनो, आज आपण खेत बचाव अभियान अंतर्गत तेलबिया मिशन या विषयात

0: वर सविस्तर माहिती जाणून घेतलीत. योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञान आणि शासनाच्या योग्य योजनांचा लाभ घेतल्यास तेलबिया उत्पादनात निश्चित वाढ होऊ शकते. मॅडम, आज आपण आमच्या या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि आमच्या शेतकरी बांधवांना तेलबिया मिशन आणि जे तेलबिया पिकांचं जे उत्पादन आहे त्याबद्दल योग्य असं मार्गदर्शन तुम्ही तुमच्या या माहितीद्वारे दिलं, त्याबद्दल मी धुळे आकाशवाणीच्या वतीने आपले आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद मॅडम, खूप खूप धन्यवाद.
2: शेतकरी बंधूंना आताच आपण खेत बचाओ अभियान या अंतर्गत तेलबिया मिशन याविषयी महाबीज धुळे येथील कृषी क्षेत्र अधिकारी मोहिनी जाधव यांची वैशाली गिरासे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. सादर करते होते सुमित सूर्यवंशी.

0: होणारी परीक्षा रद्द, परराज्यातल्या तिघांना अटक, टीईटी पेपर फुटी प्रकरणी मकोका लावण्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न, निष्पक्ष चौकशीची विरोधकांची मागणी, सेशेल्स दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात सहभागी होणार आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या मन की बात द्वारे देशवासियांशी संवाद साधणार. टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेची आगामी तारीख लवकरच वेबसाईटवर जाहीर केली जाईल असं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं जाहीर केलं आहे. या प्रकरणी मकोका लावण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. तर या प्रकरणाची तत्काळ निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसनं दिला आहे. याविषयी सविस्तर जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडीमधल्या काही व्यक्तींकडे टीईटीच्या प्रश्नपत्रिकेतले काही प्रश्न असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी आज पहाटे धाड टाकून चौकशी केली. या व्यक्तींकडे असलेल्या कागदपत्रांमध्ये आणि उद्या होणाऱ्या परीक्षेतले प्रश्न समान असल्याचं आढळून आलं. राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिल्यावर भिवंडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक करण्यात आली आहे. राजीव शॉ, आकाश कुमार आणि धीरज सिंह अशी आरोपींची नावं आहेत. यातले राजीव आणि आकाश हे बिहारचे तर धीरज सिंह हा हरियाणाचा रहिवासी आहे. त्यांच्या ताब्यातून मोबाईल, रोख रक्कम आणि टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे 4 संच जप्त करण्यात आले आहेत. आरोपी भिवंडीत कोणाच्या संपर्कात होते, या प्रकरणात कोणत्या शैक्षणिक संस्था किंवा स्थानिक एजंटचा सहभाग आहे का, तसंच या संपूर्ण नेटवर्कचा सूत्रधार कोण आहे याचा तपास पोलीस करत आहेत अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक दुधे यांनी बातमीदारांना दिली.
2: 1.5 करोड रुपये त्यांनी अपेक्षा होती, तेवढी मागणी केली होती. त्यानंतर त्यांच्या सिस्टम प्रमाणे त्यांचे जे काही विकत घेणारे आहेत त्यांना विकणार आणि नंतर ते खाली जे शिक्षक कॅन्डिडेट आहेत त्यांना विविध रकमामध्ये पेपर देऊन ते विकणार होते.
1: या प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस उपायुक्त पवन बनसोड यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. या पथकात 2 सहाय्यक पोलीस आयुक्त, 9 पोलीस निरीक्षक आणि इतर 20 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे असं दुधे यांनी सांगितलं. ही पथकं विविध ठिकाणी रवाना झाली आहेत. तपासात जे निष्पन्न होईल त्यानुसार दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं ते म्हणाले. टीईटी परीक्षेच्या पेपरफुटीची घटना अत्यंत संतापजनक असून या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा करणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. आरोपींकडून जप्त केलेल्या प्रश्नपत्रिकेतले प्रश्न टीईटी प्रश्नपत्रिकेतल्या काही प्रश्नांशी जुळत होते अशी माहिती शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी बातमीदारांशी बोलताना दिली. या प्रकरणाची सरकारनं गंभीर दखल घेतली असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.
3: माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी पण याची गंभीर नोंद घेतलेली आहे. पोलीस प्रशासनाला त्याचा सखोल चौकशी करण्याचे आदेश त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि या चौकशीतून जे काही समोर येईल त्या सर्वांवर त्या ठिकाणी कठोर कारवाई केली जाईल.
1: नीट परीक्षेचा पेपर फुटल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परिषदेनं खबरदारी घेतली होती. पेपर कसा फुटला हे चौकशीनंतर स्पष्ट होईल असं भुसे यांनी सांगितलं. सातत्यानं विविध परीक्षांचे पेपर फुटणं हे सरकारचं अपयश असल्याची टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई होईलही, पण असे प्रकार वारंवार होणं कधी बंद होणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सरकारला विद्यार्थ्यांच्या भवितव्याविषयी देणं घेणं नाही अशी टीकाही वडेट्टीवार यांनी केली.
4: नीट पेपर फुटे असेल, टीईटी असेल, पोलीस रिक्रुटमेंट असेल, यामध्ये सरकारची भूमिका काय? सरकारला या साध्या परीक्षा व्यवस्थित घेता येत नाही म्हणजे सरकारला विद्यार्थ्यांच्या प्रति त्यांच्या भविष्याच्या संदर्भात काही देणं घेणं नाही.
1: या परीक्षेसाठी यंदा 4,28,122 परीक्षार्थी बसले होते. परीक्षेची आगामी तारीख लवकरच वेबसाईटवर जाहीर केली जाईल असं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं जाहीर केलं आहे.
0: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून कर्जमुक्तीची रक्कम पात्र शेतकऱ्यांना थेट कर्ज खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात होईल असं प्रशासनानं जाहीर केलं आहे. कर्ज खात्याच्या माहितीत किंवा बँक तपशिलात काही तांत्रिक त्रुटी असल्यास शेतकऱ्यांना दाद मागता यावी म्हणून सक्षम तक्रार निवारण व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 3 दिवसीय दौऱ्यासाठी सेशल्सची राजधानी व्हिक्टोरिया इथं दाखल झाले. सेशल्सचे अध्यक्ष पॅट्रिक हर्मिनी यांनी विमानतळावर केलेल्या स्वागताबद्दल प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात त्यांचे आभार मानले. सेशल्स हा भारताचा महत्वपूर्ण सागरी भागीदार आणि हिंद महासागर क्षेत्रातला घनिष्ठ मित्र आहे असं प्रधानमंत्री म्हणाले.

आपल्या भेटीमुळे नागरिकांच्या कल्याणासाठी दोन्ही देशातलं सहकार्य वाढेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. सेशल्सच्या 50व्या स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य सोहळ्यात प्रधानमंत्री मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. हा बहुमान मिळालेले ते पहिले भारतीय नेते आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरून मन की बातच्या 135व्या भागातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. आकाशवाणी, दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, यूट्यूब वाहिन्या तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरून मन की बात ऐकता येणार आहे. राम मंदिर देणग्यांच्या कथित अपहार केल्याप्रकरणी श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र विश्वस्त मंडळाचे महासचिव चंपत राय आणि सदस्य अनिल मिश्रा यांनी राजीनामे दिले असल्याची माहिती विश्वस्त मंडळानं दिली आहे. या राजीनाम्यांवर 11 जुलै रोजी होणाऱ्या बैठकीत निर्णय घेतला जाणार असल्याचंही विश्वस्त मंडळानं कळवलं आहे. देणग्यांशी संबंधित आरोपांची निष्पक्ष चौकशी केली जाईल असं आश्वासनही विश्वस्त मंडळानं दिलं आहे. अयोध्येतल्या राम मंदिराच्या देणग्यांमधील कथित गैरव्यवहारावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीका केली. रामाला भाजपापासून मुक्त करण्याच्या चळवळीचं नेतृत्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष करेल असंही ते यावेळी म्हणाले. मध्य प्रदेशातल्या छिंदवाडा जिल्ह्यात 2 वेगवेगळ्या ठिकाणी वीज पडून झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला तर 8 जण जखमी झाले आहेत. या घटनेतल्या 2 गंभीर जखमींना जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे तर 4 जणांवर बैहर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बैहर आणि घडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. अफगाणिस्तानच्या ईशान्य भागाला आज 6.1 रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का बसला. प्राथमिक माहितीनुसार यात जीवितहानीचं वृत्त नाही. या भूकंपाचं केंद्र 215 किलोमीटर भूगर्भात असल्याचं राष्ट्रीय भूकंपशास्त्र संस्थेनं म्हटलं आहे. दिल्ली आणि जम्मू काश्मीरमधल्या काही भागातही या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. इराणने आपल्यावर पुन्हा ड्रोन हल्ला केल्याचा बहारीननं आरोप केला आहे. बहारीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं निवेदन जारी करून हा आरोप केला. मात्र त्यांनी हल्ला झालेल्या ठिकाणांबाबतचे कोणतेही तपशील दिलेले नाहीत. मात्र या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचंही बहारीननं म्हटलं आहे. दरम्यान अमेरिकेने इराणच्या दक्षिण किनारपट्टीवर केलेल्या हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून आपण बहारीनमधल्या अमेरिकेच्या लष्कराशी संबंधित ठिकाणांना लक्ष्य करून हा हल्ला केल्याचं इराणच्या लष्करानं म्हटलं आहे. अमेरिकेचा हल्ला हा संयुक्त राष्ट्रांची सनद आणि दोन्ही देशांमधील युद्ध संपुष्टात आणण्याच्या कराराचं उल्लंघन आहे असा दावाही इराणनं केला आहे. होर्मुझच्या समुद्रधुनीतून जाणाऱ्या एका व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून काल अमेरिकेनं इराणवर हल्ले केले. त्यानंतर इराणनं हा हल्ला केला होता. दरम्यान संयुक्त अरब अमिरातीनं बहारीनवरच्या हल्ल्याचा निषेध केला आहे. हा हल्ला बहारीनच्या सार्वभौमत्वावरचा हल्ला असून यामुळे सुरक्षा आणि स्थैर्याला धोका निर्माण झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. जागतिक बँकेनं बांगलादेशसाठी $110 कोटी आपत्कालीन वित्त पुरवठ्यास मान्यता दिली आहे. बांगलादेशमध्ये सध्या इंधन आणि खत दरवाढीमुळे आर्थिक अस्थिरता आणि अन्न सुरक्षेविषयी वाढती चिंता आहे. या पॅकेजमध्ये खतांची आयात आणि तांदळाच्या उत्पन्नाला पाठबळ देण्यासाठी $30 कोटी समावेश तर रोग सहाय्य, जीवनावश्यक वस्तू, आवश्यक वीज पुरवठा आणि आपत्कालीन खर्चासाठी $71.30 कोटी राखून ठेवण्यात आले आहेत. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत आज अमेरिकेत पनामा आणि इंग्लंड यांच्यात सामना होणार आहे. त्याशिवाय क्रोएशिया आणि घाना यांच्यातही सामना होईल. अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या देविका सिहा, किदांबी श्रीकांत आणि रौनक चौहाननं उपांत्य फेरीत धडक मारली आहे. संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचं सामर्थ्य MSME अर्थात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाच्या योगदानावर अवलंबून आहे असं मत उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी व्यक्त केलं. MSME दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. TET चा पेपर भिवंडीत फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा रद्द. परराज्यातल्या 3 जणांना अटक. TET पेपर फुटी प्रकरणी मकोका लावण्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न. निष्पक्ष चौकशीची विरोधकांची मागणी. सेशल्स दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात सहभागी होणार. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या मन की बातद्वारे देशवासियांशी संवाद साधणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.